श्रोते हो नमस्कार, शुभ सकाळ। तुम्हा सर्वांचं आजच्या या प्रसारणात स्वागत आहे। आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AI या ॲपवर। आज रविवार, भारतीय सौर दिनांक 22 भाद्रपद शके 1948 अर्थात 13 सप्टेंबर 2026। प्रारंभ करूया आजच्या प्रसारणाला मंगल ध्वनीनं।

श्रोते हो, ठीक 6 वाजता आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बैंड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर ठीक 6:05 आणि 53 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भक्ती संगीत.

भक्ती संगीताच्या आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करतो आहे जगदीश खेबुडकर यांच्या लेखणीतून उतरलेलं हे भक्तिगीत. स्वर सुरेश वाडकर यांचं आणि संगीत नियोजन नंदू होनप यांचं.

भक्ती संगीताच्या आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करतो आहे जगदीश खेबुडकर यांच्या लेखणीतून उतरलेलं हे भक्तिगीत. स्वर सुरेश वाडकर यांचा आणि संगीत नियोजन नंदू होनप यांचं.

श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमातील यानंतरची भक्तिरचना आहे संजय चुरमुरे यांची. संगीत नियोजन मानसिंग जाबीर यांचं आणि स्वर रवींद्र साठे यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम भक्ती संगीत आणि यानंतरचं भक्तिगीत आहे संत सावतामाळी यांचं. स्वर आहे अजित कडकडे यांचं आणि संगीत नियोजन विलासबुवा पाटील यांचं.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमामध्ये यानंतरची भक्ती रचना आहे सुनंदा पाटील यांची. स्वर आहे अनुपमा भोजराज यांचं आणि संगीत नियोजन विलास पुजारी यांचं.

यानंतरची भक्तिरचना ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये. प्रवीण दवणे यांची ही शब्दरचना आणि संगीत नंदू होनप यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम भक्ती संगीत, आणि आजच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचा शेवट करतोय या देशभक्तीपर गीताने. स्वर आहे महेंद्र कपूर आणि उत्तरा केळकर्णी सहकाऱ्यांचा, शब्दरचना आहे जगदीश खेवूडकर यांची आणि स्वर राम लक्ष्मण यांचा.

श्रोतेहो, महेंद्र कपूर, उत्तरा केळकर आणि सहकारींनी गायलेल्या या देशभक्तीपर गीतासोबतच आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे संपवित आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 6:35 झालेले आहेत. आता जाणून घेऊयात आज आणि उद्या आपल्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा. यानंतर ठीक 6:40 विचारपुष्प, यामध्ये आज ओढ निसर्गाची या विषयावर चिंतन, लेखन प्राध्यापक डॉक्टर लीला गोविलकर यांचं, तर वाचकस्वर भारती कुलकर्णी यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष, 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 सुगम संगीत, 8:40 एक ही फिल्म से, 10:00 स्थानिक प्रसारणातील आपल्या लोकजागर या कार्यक्रमामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक कार्य या विषयावर प्रवीण

0: यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद आपल्याला ऐकता येईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. ठीक 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा आपण आनंद घेऊ गीतगंगा या कार्यक्रमामध्ये. 11 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित पत्र फरमायशीचा हिंदी गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन. 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. त्यानंतर 1:00 आपण विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकाल. 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये समन्वित कार्यक्रम कीर्तन. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. श्रोतेहो, आता उद्या म्हणजे 14 सप्टेंबर 2026 प्रसारित होणारे कार्यक्रम असे असतील. 6:05 भक्ती संगीत, 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा, 6:40 विचारपुष्प यामध्ये सण या विषयावर चिंतन प्रस्तुत करतील. लेखन असेल प्राध्यापिका डॉक्टर लीला गोविलकर यांचं, तर वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर, 6:55 दिनविशेष, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम, 7:40 मिश्र संगीत, 8:40 श्री गणेश चतुर्थी निमित्त समन्वित कार्यक्रम गणेशोत्सव स्वातंत्र्याच्या रणसंग्रामापासून ते डिजिटल युगापर्यंत, लेखक आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येईल. 10:00 स्थानिक प्रसारणातील विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमामध्ये बहुआयामी व्यक्तिमत्व या विषयावर डॉक्टर मायाताई दिलीपराव यावतकर मुक्काम पोस्ट वरुड यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेल्या संवादाचा पहिला भाग आपल्याला ऐकता येईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. 11:00 नवीन हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रम नयतराने. 12:00 वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. 1:00 विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊ शकाल. या व्यतिरिक्त प्रादेशिक, राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या तसंच हिंदी आणि इंग्रजी बातम्या मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून त्यांच्या नियोजित वेळेस आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आता ऐकूया विचार पुष्प. यामध्ये आज ओढ निसर्गाची या विषयावर चिंतन. लेखन प्राध्यापिका डॉक्टर लीला गोविलकर यांचं आणि वाचकस्वर भारती कुलकर्णी यांचं.
1: गेल्या 50-60 वर्षात खेडी बदलत चालली. इथं शाळा महाविद्यालय निघाली. विविध व्यवसायांनी खेड्यात हातपाय पसरायला सुरुवात केली. नोकरी आणि व्यवसाय यांच्यामुळे शहरी तरुण वर्ग नोकरीसाठी खेड्याकडे येऊ लागला आणि शहरी सुविधा असलेले फ्लॅट प्लॉट यांची बांधकामं वाढत चालली. पण या शहरी पद्धतीच्या घराच्या आसपास निसर्ग सहवासही कायम राहिला. एखाद्या घराच्या फ्लॅटला लागूनच कुठं वड, पिंपळ, चिंच, आंबा, अश्वत्थ या महावृक्षांनी सावली धरली. ओबडधोबड असलेला पादचारी मार्ग जमिनीच्या मातीशी ओळख ठेवू लागले. मुख्य म्हणजे मस्तकावर आकाशाचं छत असतं आणि पायाखाली धुराळा उडवणारा रस्ता असतो. हे ग्रामदेवतेचं ग्रामीण रूप परिचयाचं होऊ लागलं. शहरी तरुण पिढीला एक वेगळा ग्रामीण जीवनाचा अध्याय सुखावू लागला. आपल्याला यंत्रांनी दिलेल्या सुखसोयी पाहिजे असतात, पण आपलं जीवन यंत्रासारखं व्हायला नको असतं. म्हणून आपण आठवड्याच्या सुट्टीला निसर्गाच्या सहवासासाठी सहल करीत असतो. ग्रामीणतेचा स्पर्श असलेलं हे थोडंसं शहरी जीवन त्यांच्या जीवनाला ऊर्जा पुरवीत असतं. याची सवय होते न होते तोच नोकरदार व्यक्तीवर एखाद्या महानगरीच्या खुराड्यात राहण्याची वेळ बदलीमुळं येत असते आणि त्याला हा फुललेला निसर्गाचा सहवास सोडावा लागतो. पण माणसाची जातच महाजिद्दी, ती या निसर्गाला आपल्या शहरी फ्लॅटमधील गच्चीमध्ये फुलवते. जाई, जुई, मोगरा, गुलाब यांच्या जोडीला तुळशीचं रोपही पावित्याची परंपरा पाळत कुंडीत वाढू लागतं. एवढ्यानंही त्याच्या मनात

0: समाधान थोडंच होतंय. खेड्यातल्या घराभोवतीच्या परिसरातले वड पिंपळ त्याच्या मनातून दूर व्हायला तयार नसतात. मग त्यांना बोन्सायच्या रूपामध्ये एखाद्या कुंडीमध्ये बालरूप देऊन तो त्यांच्या सहवासाची तहान भागवू पाहतो. पण अस्सल रूपातल्या त्यांच्या भव्य दिव्य प्रचंड रूपावर प्रेम करणाऱ्या त्याच्या निसर्गभक्त मनाला हे पटत नाही. त्याला ती मानवी विकृती वाटू लागते. ज्या झाडांच्या पायाशी असलेल्या पारावर बसून मनाला प्रसन्नता लाभते, रोगापासून दूरता मिळते, त्यांना असं कुंडीच्या तुरुंगात बंदिवान करणं म्हणजे त्यांना नैसर्गिक तुरुंगवास भोगायला लावण्यासारखं आहे. मोठ्या प्रचंड वृक्षांचा तो अपमान आहे. हे महावृक्ष आपल्याला संस्कृतीचं महादान देत असतात. अश्वत्थाच्या झाडाच्या आसपास जमिनीमध्ये पाण्याचे साठे जमलेले असतात. वडाला वटसावित्रीच्या निमित्तानं कुटुंब संस्कृतीच्या जतनाचं वरदान लाभलेलं आहे. म्हणून तर हे वृक्ष तुकाराम महाराजांना आपले सगे सोयरे वाटतात, जवळचे नातेवाईक वाटतात. त्या वृक्षाच्या वडीलधाऱ्या वृत्तीचा आधार घ्यायचा असेल तर जसं ऋषीमुनींना भेटण्यासाठी राजे रजवाडे वनामध्ये जात असत, तसं आपण वनामध्ये जाऊन वनचर बनायला पाहिजे. निसर्ग वृक्षांच्या वेलींच्या जमिनीच्या पाण्याच्या रूपानं आपल्याला खूप खूप देत असतो. पण त्यालाही त्याचं स्वतंत्रपण हवं आहे. आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे त्याला माणसाचा सहवास हवा आहे. आपलं सानिध्य हे त्याचं बहरण्याचं खाद्य आहे. साधं कुंडीतल्या गुलाबाच्या फुलाचं रोप पाहना, ते तुम्हाला त्याच्या केवळ दर्शनानं प्रसन्नता देतं. पण त्याची विकासाची ओढ ही त्याला तुमचा जो सहवास मिळतो त्यावर अवलंबून असतो. निसर्ग तज्ज्ञांनी हे स्पष्ट केलं आहे. नुसतं खत पाणी घालून ती फुलझाडं वाढत नसतात. त्यांच्या सभोवती प्रसन्न आनंदी खेळकर उत्साही माणसं असतील तर त्या फुलांना बहर येतो. याचा अर्थ निसर्गाला माणसाचा सहवास हवा आहे आणि महावृक्षांना माणूस हवा आहे. काही व्यावसायिकांनी अशा वृक्षांना पार बांधून त्यावर दुकानं उभारली आहेत. काहींनी तर आपल्या फ्लॅटच्या रचनांमध्ये अशा वृक्षांची तोडमोड न करता त्यांच्याशी संवाद साधला आहे. तरीही आपलं मन वृक्षराजींच्या गर्दीत छायेमध्ये विसवण्यासाठी आसुसलेलं असतं. त्यासाठी ते खेड्यामधलं घर कौलारूमध्ये विसावा घेऊ पाहतं आणि त्याच्या वरदहस्तासारख्या लवणाऱ्या फांद्यांच्या आधारावर आपल्या स्वप्नांचे झुले बांधून बालपणात फेरफटका मारून येतं.
1: श्रोतेहो, आज आपण विचारपुष्प हे सदर ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर. ठीक 6:45 आणि 16 सेकंद झालेले आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेच 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आजच्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण मधुमेह हा आजार आणि त्याचे प्रकार याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो, नमस्कार. आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मधुमेह काय आहे आणि त्याचे काय वेगवेगळे प्रकार आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया. मधुमेह म्हणजे डायबिटीज, म्हणजेच आपल्या शरीरामधील रक्तातील साखरेची पातळी नॉर्मल पेक्षा जास्त होणे. हा आजार एक आपल्या जीवनशैलीच्या रिलेटेड आहे. चयापचय म्हणजेच आपल्या शरीरामधील जो काही बदल होतो आपल्या जीवनशैलीच्या मुळे, त्याच्यामुळे हा आजार होतो. आणि ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. टाईप 1 डायबिटीज हा जनरली लहान वयात होतो आणि टाईप 2 डायबिटीज हा नंतरच्या वयात येतो. टाईप 1 डायबिटीजमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये आपल्या इन्सुलिन सिक्रेट करणाऱ्या ज्या सेल्स आहेत पॅनक्रियाजमधल्या, त्या ॲटोडिस्ट्रक्शन होतात, त्या पूर्णपणे नष्ट होतात आणि त्याच्यामध्ये इन्सुलिनची पूर्णपणे कमतरता असते. डायबिटीज किंवा मधुमेह हा इन्सुलिनच्या रिलेटेड आजार आहे, ज्याच्यामध्ये शरीरामधील इन्सुलिन एकतर पूर्णपणे कमी होतं किंवा इन्सुलिनचं काम कमी झालेलं असतं, त्याची इफिशियन्सी कमी झालेली असते. इन्सुलिनचं काय महत्त्व आहे, आपल्या शरीरातील जेव्हा आपण जेवण घेतो किंवा अन्न घेतो आणि त्याचं ग्लुकोजमध्ये जे रूपांतर होतं ते पेशीला जेव्हा पाहिजे असतं तेव्हा इन्सुलिनची गरज लागते. इन्सुलिन नसेल तर रक्तातील साखर पेशींपर्यंत जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे डायबिटीज हा इन्सुलिनच्या संदर्भातला आजार आहे. आपण जरी त्याला समजत असलो हा साखरेच्या संदर्भात आहे, पण हा मूळ आजार होतो इन्सुलिनच्या डिफिशियन्सीमुळे किंवा इन्सुलिनच्या कार्यक्षमता कमी झाल्यामुळे. जसं आपण बघितलं टाईप 1 डायबिटीजमध्ये इन्सुलिन सिक्रेट करणाऱ्या सेल्स पूर्णपणे नाहीशा झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट इन्सुलिन डिफिशियन्सी असते आणि अशा पेशंट्सला आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतं. ते कशामुळे होतं, हा एक जनरली ॲटोइम्युन डिसीज आहे, म्हणजेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकार क्षमता, रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती पॅनक्रियाजमधल्या बीटा सेल्सला समूळ नष्ट करते. टाईप 2 डायबिटीज हा जनरली इन्सुलिन रेझिस्टन्स, म्हणजेच इन्सुलिन आहे पण त्याची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे होतो. आणि त्याबरोबरच वाढणाऱ्या वयाबरोबर इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी कमकुवत होतात. हे कशामुळे होतं, ह्याचे मेजर रिस्क फॅक्टर्स काय आहेत, एक तर वाढलेलं वजन, पोटावर साचलेली अतिरिक्त चरबी, त्याशिवाय फिजिकल इनॲक्टिव्हिटी म्हणजेच व्यायामाचा अभाव, फॅमिली हिस्ट्री, जेनेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजेच जर पॅरेंट्सला असेल, घरच्या आईवडिलांना असेल तर मुलांना व्हायची शक्यता असते, वाढणाऱ्या वयाबरोबर डायबिटीज व्हायचा धोका वाढतो, अनहेल्दी डायटरी पॅटर्न्स म्हणजे जंक फूड्स खाणे किंवा प्रोसेस फूड खाणे, जास्त कॅलरी इनटेक असणे, अशा वेळेस डायबिटीज व्हायची शक्यता वाढते. याशिवाय जर बायकांमध्ये जर प्रेग्नन्सीमध्ये जर आधी झालेला डायबिटीज असेल तर टाईप 2 डायबिटीज होऊ शकतो. याबरोबरच ज्यांना बी पी आहे, हायपरटेन्शन, जास्त कोलेस्ट्रॉल आहे, असे सुद्धा रिस्क फॅक्टर्स आहेत. एक तिसरा प्रकार असतो जेस्टेशनल डायबिटीज मेलिटस, म्हणजे गर्भावस्थेत होणारा डायबिटीज. तो कशामुळे होतो, जो काही आपलं प्लासेंटा आहे त्याच्यामधून जे काही वेगवेगळे हार्मोन्स होतात त्याच्यामुळे शुगर वाढते. तर मुख्यत्वे हे तीन वेगवेगळे डायबिटीजचे प्रकार आहे, टाईप 1, टाईप 2 आणि जेस्टेशनल डायबिटीज. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमा अंतर्गत मधुमेह हा आजार आणि त्याचे प्रकार याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05 6:50 होत आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम परिसर.
3: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमन दिली आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान या विषयीचा भाग पहिला. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूयात भाग पहिला.
4: श्रोते हो नमस्कार. पहाटीची वेळ, पक्ष्यांचा किलबिलाट, पानांची सळसळ आणि झाडांच्या फांद्यांमधून डोकावणारी सूर्याची कोळी किरणे या सुंदर

0: दृश्यामागे एक अदृश्य शक्ती कार्यरत असते, ती म्हणजे वनस्पती. आपण कधी विचार केला आहे का, पृथ्वीवरील जीवनाचा खरा आधार कोण? उत्तर अगदी सोपं आहे, अर्थातच वनस्पती. वनस्पती म्हणजे केवळ हिरवीगार झाडे नाहीत, त्या पृथ्वीवरील जवळजवळ प्रत्येक अन्न साखळीची सुरुवात आहेत. सूर्यापासून मिळालेली ऊर्जा वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून रासायनिक ऊर्जेत रूपांतरित करतात. कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्या सहाय्याने त्या आपले अन्न तयार करतात. आणि याच प्रक्रियेत वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो. आपण श्वास घेतो, प्राणी श्वास घेतात, पक्षी, कीटक आणि सूक्ष्मजीव देखील श्वसन करतात. या सर्वांच्या जीवनामागे वनस्पतींचंही योगदान आहे. मित्रहो, एखाद्या जंगलात उभे राहून पहा, तिथे एक फक्त झाड नसते. ते कोणासाठी अन्न असते, कोणासाठी घर असते, कोणासाठी सावली असते, तर कोणासाठी जीवनाचा आधार असते. गवत खाणाऱ्या शाकाहारी प्राण्यापासून सुरुवात झालेली अन्न साखळी पुढे मांसाहारी प्राण्यांपर्यंत पोहोचते. म्हणजेच वनस्पतींमध्ये साठवलेली सूर्याची ऊर्जा संपूर्ण अन्न साखळीमध्ये प्रवाहित होते. धान्य, डाळी, फळे, भाज्या, तेलबिया, मसाले, चहा, कॉफी, औषधी वनस्पती आदी आपल्या दैनंदिन जीवनातील असंख्य गरजा वनस्पती पूर्ण करतात. इतकंच नाही तर कापूस, ताग, बांबू, लाकूड, रबर यासारख्या असंख्य नैसर्गिक संसाधनांचे मूळही वनस्पतींमध्येच आहे. वनस्पती आपल्याला अन्न देतात, प्राणवायू देतात, पण त्यांचे कार्य इथेच थांबत नाही. त्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि कार्बनचे संचयन करतात. म्हणूनच हवामान बदलाच्या आव्हानात वनस्पती आणि जंगलांचे महत्व अत्यंत मोठे आहे. आपण मनुष्य म्हणून कल्पना करा, जर पृथ्वीवर वनस्पती नसत्या तर ना अन्न साखळी राहिली असती, ना अनेक प्राण्यांचे अस्तित्व, ना पुरेसा ऑक्सिजन, ना हिरवाई, आणि कदाचित पृथ्वीवरील आजची जीवसृष्टी अस्तित्वात आली नसती. म्हणूनच वनस्पती म्हणजे पृथ्वीच्या जीवनचक्राचा पाया आहे. आपण एखादे झाड लावतो तेव्हा आपण केवळ एक रोपटे लावत नाही, तर आपण भविष्यातील अन्नाची शक्यता निर्माण करतो, अनेक जीवांना आश्रय देतो आणि जीवनाला श्वास देतो. म्हणून लक्षात ठेवूया की वनस्पती जगल्या तर जीवसृष्टी जगेल, वनस्पती समृद्ध झाल्या तर पृथ्वी समृद्ध होईल. वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टाचे त्याचमुळे अधिष्ठान आहेत. त्यांचे संवर्धन म्हणजे पृथ्वीवरील जीवनांचे संवर्धन. मित्रहो, आपण हे बऱ्याचदा ऐकतो, परंतु कृतिशीलता याबाबत कमी पडते. आपण महाराष्ट्रातील काही उदाहरणं पाहूयात. पर्जन्य छायाच्या प्रदेशातील राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांनी माथा ते पायथा या पद्धतीने तीव्र उताराच्या डोंगरावरील पाणी, डोंगरावर लावलेल्या जंगली वृक्ष, बोर, बाभूळ, सीताफळ यांच्यासारख्या वृक्षांनी लागवड करून ते पाणी थांबवलं. गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या त्यातून कायम सुटलीस, त्याचबरोबर गावातील जमिनीतील भूजल पातळीतही वाढ झाल्यानं सिंचनाची व्यवस्था तिथल्या शेतकऱ्यांनी उभी केली. अवघ्या गावाच्या सहकार्याने वृक्ष लागवडीने राळेगण सिद्धीचं रूपांतर जगामध्ये राळेगण सिद्धीमध्ये झालं आणि ते आत्मनिर्भर सिद्धी गाव अवघ्या गावाचं आणि अवघ्या शहराचं आणि देशाचं एक आकर्षण केंद्र बनलं. हिवरे बाजार या छोट्याशा गावाला स्वयंपूर्ण बनवण्याचंही कार्य सरपंच पोपटराव पवार यांनी हिरवळीचं वनस्पतींचं आच्छादन वाळून करून दाखवलं. महाराष्ट्राच्या या प्रेरक कथा आपल्याला कृतिशील करतील हा विश्वास मला वाटतो. चला आपणही आपल्या परिसराला पर्यावरण स्नेही बनवण्याचा संकल्प करूयात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान या विषयाचा भाग पहिला ऐकला. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.
2: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेच परिसर हे दोन्ही कार्यक्रम ऐकलेत. हे दोनही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 6:55 झालेले आहेत. आता जाणून घेऊया इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी अर्थात दिनविशेष. श्रोते हो, आजचा दिवस हा सकारात्मक विचारांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवसाच्या प्रमुख घटना म्हणजे 1922 अझिझिया लिबिया येथे 57.2 सेल्सिअस ही जगातील त्यावेळीची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. 1933 एलिझाबेथ मॅककॉब्स या न्यूझीलंड संसदेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला ठरल्या. 1948 आजच्या दिवशी हैदराबाद मुक्ती संग्राम, याला ऑपरेशन पोलो या नावाने ओळखलं जातं. हैदराबाद

पाकिस्तान भारतात विलीन करण्यासाठी भारतीय सैन्य हैदराबादच्या हद्दीत शिरलं. 1993 ऑस्लो करार झाला. इस्रायल आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन यांच्यात हा करार झाला. 2008 दिल्ली येथे बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यामध्ये किमान 30 लोकांचं निधन तर 130 जण जखमी झाले. 1996 आजच्याच दिवशी श्रीमती इंदुमती पारीख, ज्या ज्येष्ठ समाजसेविका म्हणून ओळखल्या जातात, यांना श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार जाहीर झाला. 2003 पंडित दिनकर कैकिणी तानसेन, ज्येष्ठ गायक, यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला. दिवस आजचाच. आता जाणून घेऊया काही विशेष व्यक्ती ज्यांचा आजच्या दिवशी इतिहासामध्ये जन्म झाला. 1852 पंडित गणेश जनार्दन आगाशे, नामांकित शिक्षक आणि संस्कृत तज्ज्ञ, यांचा जन्म झाला. 1857 मिल्टन हर्षे, अमेरिकन उद्योजक, द हर्षे चॉकलेट कंपनीचे संस्थापक, यांचा जन्म. 1865 विलियम बर्डवूड, भारतीय इंग्रजी फील्ड मार्शल, यांचा जन्म. 1967 जेसन लुईस, इंग्रजी लेखक, शोधक आणि वल्ह्याच्या होडीतून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले व्यक्ती, यांचा जन्म. 1886 सर रॉबर्ट रॉबिन्सन, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते, यांचा जन्म. 1904 अल्बर्टा विलियम किंग, अमेरिकन नागरी हक्क संघटक मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांच्या आई, यांचा जन्म झाला. ज्येष्ठ भारतीय शास्त्रीय गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांचा जन्म 1932. दिवस आजचाच. आता जाणून घेऊया ज्यांचं आजच्या दिवशी इतिहासामध्ये निधन झालं अशा व्यक्तींची माहिती. 1905 रेने गॉबलेट, फ्रान्स देशाचे 52 पंतप्रधान, यांचं निधन. 1910 भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन, यांचं निधन. 1929 स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारक जतीन दास, यांचं निधन. 1949 ऑगस्ट क्रोग, डॅनिश फिजिओलॉजिस्ट आणि शैक्षणिक कार्याकरता मिळालेल्या नोबेल पुरस्काराचे विजेते, यांचं निधन. केशवराव त्र्यंबक दाते, चित्रपट आणि रंगभूमीतील अभिनेते, यांचं निधन झालं 1971. प्रसिद्ध गीतकार अंजान यांचं निधन 1997. भारताचे 21 सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचं निधन 2012. भारतीय चित्रपट अभिनेते अजित दास यांचं निधन 2020. दिवस आजचाच, अर्थात 13 सप्टेंबर. तर श्रोते हो, या होत्या इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी अर्थात दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरक करून निघून जाण्याची चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं।
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया।
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे

0: शरीर एक संपत्ती, दीर्घकाळ टिकणारी।
1: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
0: नियमितपणे व्यायाम करा,
1: योगासन प्राणायामांची सवय लावा,
0: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
1: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गार गार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात.

0: आपण झाडं जगवली पाहिजेत.
1: FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, ठीक 7:07:35 झालेले आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या काही क्षणातच आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रारंभी काही महत्वाचे संदेश आणि त्यानंतर लगेच प्रादेशिक मराठी बातम्या. ठीक 7:10 प्रतीक्षा फक्त काही क्षणांची.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.
2: त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं. ते मला माझ्यात पाहायला सांगतं.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण.
2: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अनलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग्ना तस. अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः. गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको. तुला छान आनंदी जगायचं आहे की नाही मजक पाहू.
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद. गणेशाय नमः.
3: नमस्ते छोट्या मित्र मैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
4: सर्व विद्यार्थी निघाले. रस्त्यात मोठे काटे आणि दगड पडले होते. काही विद्यार्थी उड्या मारून पुढे गेले, काहींनी रस्ता बदलला, पण राम थांबला. त्याने सर्व काटे आणि दगड बाजूला केले.
3: या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तेव्हा जरूर ऐका 13 सप्टेंबरला अर्थात रविवारी संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून.

0: सकाळचे 7:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला स्वीकृती. बहुपक्षीय दृष्टिकोनावर सदस्य देशांची सहमती. शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. राज्यातील भरती परीक्षा संदर्भात विशिष्ट कार्यपद्धती तयार करणार उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष वी राधा यांची माहिती. आणि महिला T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. आता सविस्तर बातम्या. जगाच्या अनेक भागात सध्या सुरू असलेलं संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील ध्रुवीकरण आणि विभाजित स्थितीबद्दल ब्रिक्स गटातील देशांनी चिंता व्यक्त केली आहे. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी एकमतानं स्वीकारण्यात आलेल्या नवी दिल्ली जाहीरनाम्यामध्ये नेत्यांनी जागतिक पातळीवर महत्वाच्या मुद्द्यांवर विविध देशांचे दृष्टिकोन आणि भूमिकांचा आदर करणाऱ्या बहुपक्षीय दृष्टिकोनाचा पुरस्कार केला आहे. शाश्वत विकास, भूक आणि गरिबीचं निर्मूलन तसंच हवामान बदलांना देण्यासाठी जागतिक पातळीवर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देणं या मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे. ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये स्वीकारण्यात आलेला नवी दिल्ली जाहीरनामा सदस्य देशांच्या सामायिक संकल्पांसाठी स्पष्ट दिशा प्रदान करणारा असल्याचं

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात नमूद केलं. या जाहीरनाम्यातील ठरावांचं प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतर करणं ही आता ब्रिक्स देशांची सामायिक जबाबदारी आहे असं ते म्हणाले.
1: आजची चर्चा से स्पष्ट आहे की बदलते हुए विश्व का संचालन पुराने संस्थानों से नहीं किया जा सकता. रिप्रेजेंटेशन, रिस्पॉन्सिवनेस और रूल मेकिंग तीनों में सुधार आवश्यक है. आज एडॉप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है. अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले.
0: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबाबतही ब्रिक्स देशांनी तीव्र चिंता व्यक्त केली. पश्चिम आशियामध्ये दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यास मदत होईल असा दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून प्रयत्न वाढवण्याचं मोदी यांनी आवाहन केलं. गेल्या वर्षी 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा स्पष्ट पुनरुच्चार देखील ब्रिक्स सदस्यांनी केला. तत्पूर्वी काल दुपारी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं 2026 ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात झाली. दरवर्षी अध्यक्षपद बदलत असूनही या गटाची संस्थात्मक गती कायम राखली जावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रस्तावनापर भाषणात ब्रिक्स सातत्य आणि अंमलबजावणी यंत्रणा स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले,
1: अब समय है कि हम ब्रिक्स में हमारी एकता और सहमति को वैश्विक मंच पर ठोस परिणामों में बदले. अगले 20 वर्षों के लिए हमें एक नए और एम्बिशियस एजेंडा पर काम करना होगा. इसकी शुरुआत हमें अपने खुद के वर्किंग सिस्टम से करनी होगी. ब्रिक्स की अध्यक्षता हर वर्ष बदलती है, किंतु इसकी वजह से हमारा इंस्टीट्यूशनल मोमेंटम नहीं रुकना चाहिए.
0: ब्रिक्स देशांना पुढील 20 वर्षांसाठी नवीन आणि महत्वाकांक्षी कार्यसूचीवर काम करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. तसंच कठीण प्रसंगी मदत मिळवणं सुलभ व्हावं यासाठी संबंधित देशांचं सागरी प्रशासन आणि राजनैतिक दूतावास यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नाविक आपत्कालीन सहाय्य जाळं स्थापन करण्याचा प्रस्तावही पंतप्रधानांनी मांडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शहा आज BKC मध्ये एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. ते एशियाटिक सोसायटीला देखील भेट देणार आहेत. तसंच नवी मुंबईत उद्या होणाऱ्या 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनालाही शहा उपस्थित राहतील. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते लालबागच्या राजाचं दर्शनही घेणार आहेत. राज्यातील सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांमध्येही गरीब रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा मिळतात की नाही यावर ज्याप्रमाणे नियंत्रण यंत्रणेद्वारे देखरेख ठेवली जाते त्याच धर्तीवर आता शाळांसाठीही ही यंत्रणा लागू केली जाणार आहे. या विशेष प्रयत्नांमुळे राज्यातील हजारो शाळांमधील प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक सोयीसुविधा आणि RTE अंतर्गत मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर यावर थेट प्रशासकीय लक्ष राहील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीला अधिक बळकटी देऊन उमेदवारांच्या दृष्टीनं भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी गतिमान आणि पारदर्शक परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्यावर भर दिला जाईल. तसंच राज्यातील भरती परीक्षांसंदर्भात विशिष्ट कार्यपद्धती तयार केली जाईल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी काल पुण्यात दिली. MPSCसह विविध स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनानं स्थापन केले भरती परीक्षा कृती दलाच्या वतीनं काल पुण्यात विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक, अन्य भागधारकांशी सल्लामसलत करण्यात आली. त्यानिमित्तानं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत आहे. या समितीकडे आतापर्यंत राज्यभरातून परीक्षा संबंधीच्या सूचनांचे 18,000 अधिक ईमेल्स आले आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनासाठी आता काहीच तासांचा अवधी आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूरसह राज्यभरात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशाचं स्वागत करण्यासाठी मंडपांची उभारणी, सजावट यांची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवासाठी कोल्हापुरात येणाऱ्या गणेश भक्तांच्या सोयीसाठी एसटी बसच्या 94 बस सोडल्या असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. नागपुरात प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात

गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून आकर्षक सजावट आणि रोषणाई केली आहे. कोकणातील गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासनानं सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही मुंबई गोवा महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहतुकीची कोंडी झाल्याचं चित्र होतं. गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या वतीनं 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत राज्यभर श्री गणेश आरोग्याचा अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत सांगलीसह राज्यातील जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दुष्काळ सदृश परिस्थिती असलेल्या राज्यांशी संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला. पिकांच्या झालेल्या नुकसानीसह सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश बावनकुळे यांनी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिले. अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि नंदुरबार या 18 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. उद्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर येत्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, असं बावनकुळे यांनी काल नागपूरमध्ये वार्ताहरांना सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मागण्या मान्य न झाल्यास येत्या 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी इथं काल मराठा बांधवांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान सध्या सण उत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणं राज्याच्या दृष्टीनं योग्य नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणीही आंदोलन करू नये असं आवाहन बावनकुळे यांनी केलं आहे. महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीतील सामन्यात आज भारतीय संघाची गतविजेत्या श्रीलंकेशी लढत होणार आहे. दुबई इथं हा सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेचं 7 वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे. भारतानं महिला कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेच्याही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चीनमधील मुकी इथं झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं दक्षिण कोरियाचा 5-1 असा पराभव केला. दुसरा उपांत्य सामन्यात यजमान चीननं जपानला पराभूत करून अंतिम फेरी गाठली. भारत आणि चीन यांच्यात आज अंतिम लढत होणार आहे. याच स्पर्धेत पुरुष गटाच्या अंतिम फेरीतील सामन्यात आज भारतीय संघाची दक्षिण कोरियाच्या संघाशी गाठ पडणार आहे. हवामान. राज्यात आज सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे शहरात आज पहाटे जोरदार पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला स्वीकृती. बहुपक्षीय दृष्टिकोनावर सदस्य देशांची सहमती. शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. राज्यातील भरती परीक्षांसंदर्भात विशिष्ट कार्यपद्धती तयार करणार उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष व्ही राधा यांची माहिती. आणि महिला T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते, आताच आपण पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या ऐकल्या. या बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो

0: या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: श्रीकृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची साक्ष ठरलेली ही इंद्रपुरी. अंबाबाईचं अस्तित्व जिथं कणाकणात आणि रोमारोमात भरून उरलंय अशी अमरावती नगरी. गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा जिथं आजही जाणवतात तिथंच आता शब्द स्वरांची अखंड संजीवक धारा वाहणार आहे. लक्ष मनावर नभोवाणीची सुवर्ण मुद्रा कोरायला आलेली अमरावती आकाशवाणी ऐकत रहा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी.
2: मन का रेडिओ बजने दे जरा, गम को भूल कर जी ले तू जरा, स्टेशन कोई नया

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 7:25 आणि 34 सेकंद झालेले आहेत. आता अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, राज्य मराठी विकास संस्था ही संस्था मराठी भाषा विभागांतर्गत काम करते, अनेक प्रकल्प राबवते. या संस्थेने आतापर्यंत जवळपास 30 वर्षात अनेक प्रकल्प यशस्वी केले आहेत आणि सध्याही त्यांचं काम चालू आहे. या प्रकल्पांपैकी वस्त्र निर्मिती माहिती कोश हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे योगेश सावंत सर, प्रकल्प सहाय्यक राज्य मराठी.

0: विकास संस्था मुंबई हे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार सगळ्यांना.
0: सर, राज्य मराठी विकास संस्था वस्त्र निर्मिती माहिती कोश बनवला आहे, तर हा प्रकल्प जो आहे हा कधी त्यांनी सुरू केला आणि या मागची पार्श्वभूमी किंवा इतिहास काय आहे याविषयी जरा सांगा.
1: राज्य मराठी विकास संस्थेकडे हा 1997 पासून ह्या प्रकल्पाचं कामकाज झालं. त्यापासून ह्या खंडामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ह्या खंडाचं काम चालू आहे, माहिती कोशाचं काम चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्था या संस्थेच्या सहकार्याने आपण हे काम करत असतो. मुळात वस्त्रनिर्मिती माहिती कोश हा कोश निर्माण करण्याची गरज का भासली, कारण भारतामध्ये भरपूर वर्षापासून वस्त्रोद्योग सुरू आहे. म्हणजे जर आपण आदि काळापासून बघितलं की मानवाच्या ज्या तीन मूलभूत गरजा आहेत त्या आहेत अन्न, वस्त्र, निवारा. तर त्यातला अन्न, अन्नासाठी माणसाने शेती किंवा कृषी व्यवसाय चालू केला. त्याचबरोबर मग पुढची गरज झाली ती वस्त्रांची. तर वस्त्रोद्योगासाठी आदि काळामध्ये जसं माणूस झाडांची पानं किंवा वेली असं गुंफून वस्त्र तयार करायला लागला, नंतर जसं जसं तंत्रज्ञान वाढत गेलं किंवा माणसाची बुद्धिमत्ता वाढत गेली त्याप्रमाणे त्याने कापसापासून, त्यानंतर मग जनावरांच्या चांबड्यापासून, त्यानंतर रेशमापासून, म्हणजे असं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्यांनी ही कला किंवा हा उद्योग मध्ये प्रगती साधत गेली. त्यानंतर आपण जसं पुढे पुढे जात गेलो की आधुनिक युग आलं, मग आधुनिक युगामध्ये नवीन तंत्रज्ञान आलं, मग आपण हातमागावरून आपण यंत्रमागावरती आलो. तर अशा प्रकारे वस्त्र निर्मितीमध्ये प्रगती होत गेली. आणि ही सर्व जे ज्ञान होतं हे सर्व ज्ञान आपल्या सर्वसामान्य लोकांना पर्यंत पोहोचावं यासाठी ह्या प्रकल्पाची आपण आखणी केली आहे.
0: ह्या प्रकल्पात तुम्ही म्हणालात मगाशी की डीकेटी म्हणजे दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्थेची मदत घेण्यात आली आहे, तर तांत्रिक माहितीची ही जी कमतरता आहे ती यामुळे भरून निघाली असं आपल्याला वाटतंय का?
1: हो नक्कीच. कारण जर आपण बघितलं तर इचलकरंजीला आपण मॅनचेस्टर ऑफ महाराष्ट्र असं म्हटलं जातं. आणि दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्था ह्या वस्त्रोद्योग निर्मितीमध्ये एक अग्रगणी संस्था आहे. त्या संस्थेबरोबर आपण सहकार्य करून हे आपण वस्त्र निर्मिती माहिती कोशाचं काम करतो आहे. तर आजपर्यंत कसं झालं आहे की वस्त्र निर्मिती संदर्भात परिपूर्ण माहिती कुठे उपलब्ध नाहीये. जी आहे ती इंग्रजीमध्येच उपलब्ध आहे, किंवा दुसरीकडे जर आपण बघितलं तर ललित लेखनामध्ये मिळू शकते आपल्याला किंवा साहित्यामध्ये, पण ती तेवढी अधिकृत मानली जात नाही. तर ह्यासाठी जर विद्यार्थ्यांना अधिकृत माहिती हवी असेल तर त्यांना संदर्भ साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी आपण माहिती कोश तयार केला आहे. आणि जर
0: त्या कोशामध्ये काही विशिष्ट यंत्रांच्या आकृत्या किंवा असं काही आहे का?
1: नक्कीच. तर आपल्याला जसं हातमाग म्हटलं तर हातमागामध्ये जे भाग येतात, ताना येतो, बाना येतो, आडळी येते, तर ह्या सर्व बद्दल त्याच्यामध्ये आपण आकृत्यांसह सचित्र रंगीत चित्र असं आपण त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे.
0: सर मग हे असे कोशाचे किती खंड आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत?
1: आतापर्यंत पूर्ण माहिती कोशाची एकूण व्याप्ती ही 9 खंडांची आहे. यामध्ये एकूण आतापर्यंत 8 खंड प्रकाशित झाले आणि शेवटचा जो खंड आहे या खंडाचं काम आता पूर्ण होऊन तो मुद्रणालयात गेला आहे.
0: मग हे जे 9 खंड प्रकाशित झाले तर याची मांडणी कशी आहे, म्हणजे टप्पे कसे, कारण एवढे 9 खंड म्हणजे एवढी माहिती काय आहे याविषयी जरा सांगा.
1: वस्त्र निर्मिती जी माहिती कोशाची जी प्रक्रिया आहे ती खूप मोठी आहे, जिला आपण म्हणू शकतो आता जसं 9 खंडामध्ये तरी आपण 9 खंड आपण कमीच केले तर त्याच्यामध्ये अजून खूप आपल्याला माहिती तयार करता येते. पण 9 जे खंड आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने किंवा एका टप्प्याटप्प्याने कसा वस्त्र निर्मितीचा विकास होत गेला ह्या प्रकारे आपण त्याची माहिती तयार केलेली आहे. त्यामध्ये पहिला जो खंड आहे तो आहे आपला तंतुनिर्माण. म्हणजे आपण सर्वात वस्त्र निर्मिती किंवा कपड्यांच्या बाबतीत सर्वात पहिला जो भाग येतो तो म्हणजे तंतू, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फायबर असं म्हणू शकतो. तर सर्वात पहिला तंतू म्हणजे काय, तो तंतू निर्माण कुठून होतो, तो आपल्याला कुठे उपलब्ध होतो, त्या संदर्भातली सर्व माहिती आपण पहिला जो खंड आहे खंड 1 तंतू निर्माण त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर तंतू आता आपल्याकडे आले, मग तंतूंच वरती जी प्रक्रिया केली जाते म्हणजे तंतू एकमेकांचे गुंफून आपण सूत तयार करतो, त्या सूत निर्माणामध्ये किंवा

0: ते कसं निर्माण केलं जातं, मग त्याच्यावरती काय प्रक्रिया केली जाते. जर म्हणजे दोन तंतू जर आपण जोडले तर ते नुसते जोडून उपयोग नाही, त्यांना त्यांच्यामध्ये बळकटी यायला हवी, तर त्यासाठी काय प्रक्रिया केली जाते, ह्या सर्व संदर्भातली सर्व माहिती आपण सूत निर्माण ह्या खंडामध्ये दिली आहे. आता तंतू झाला, तंतूपासून सूत तयार झाला, तर सूतांमध्ये प्रक्रिया करून आपलं कापड निर्माण होतं. मग वेगवेगळ्या कापड जे आपले, जर तुम्ही बघितलं असत की मायक्रोनमध्ये कापड्स येतात, जर पण कपडे बघितलं त्याच्या एक खाली पट्टी असते 120 70, तर त्याच्यामध्ये त्याचा काय अर्थ होतो, तर ते कापड निर्माण ह्या खंडामध्ये आपण ती माहिती दिलेली आहे. हा,
1: अच्छा.
0: आता कापड निर्माण झाला, आता पुढची प्रक्रिया काय, तर कापडापासून आपण आपले जे कपडे तयार करतो की वस्त्र प्रावरण, तर ते पुढचे जे दोन खंड आहेत, पाचवा आणि सहावा, तो आहे फॅशन, फॅशनच्या संदर्भात. मग
1: वेगळी आवडता विषय
0: एकदम, म्हणजे महिला वर्गाचा तो आवडीचा विषयच आहे फॅशनच्या संदर्भात. आणि दुसरा आहे सहावा खंड, तो म्हणजे तांत्रिक वस्त्र. तांत्रिक वस्त्र म्हणजे काय, की वेगवेगळ्या क्षेत्रात, म्हणजे तुम्ही कृषी म्हणा, त्यानंतर अग्निसुरक्षा म्हणा, अशा वेगवेगळ्या तांत्रिक क्षेत्रांमध्ये वस्त्रांचा वापर कसा केला जातो. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं की कोविडच्या वेळी पीपीई किट्स खूप वापरण्यात आले, तर तो एक सुद्धा वस्त्र प्रावरणांचा किंवा कपड्यांचाच एक भाग आहे. हो, तर किंवा आपण जे मिलिटरीमध्ये किंवा अग्निसुरक्षामध्ये आपण जे कपडे वापरले जातात, तर त्यांची कशी निर्मिती होते, त्यामुळे हल्ली एक नवीन संकल्पना आली आहे की रस्ते बनवताना सुद्धा वस्त्रांचा वापर केला जातो, किंवा धरणं बनवताना, शेततळी बनवताना, त्यात जी तांत्रिक वस्त्र वापरली जातात, तर त्या संदर्भातली सर्व माहिती आपल्या सहाव्या खंडामध्ये आली आहे. आता हे सूत पासून कापड, त्यानंतर दोन हे टप्पे, त्यानंतर सातवा खंड आला वस्त्रोद्योग व्यवस्थापन. तर आता फक्त तांत्रिक नॉलेज किंवा तांत्रिक ज्ञान असून उपयोग नाही, की पुढे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये व्यवसाय करायचा असेल तर त्या संदर्भातली माहिती तुम्हाला सातव्या खंडामध्ये आपण उपलब्ध करून दिली आहे. आपला जो आठवा खंड आहे तो म्हणजे वस्त्र निर्मिती किंवा वस्त्र संकल्पनेचा सांस्कृतिक आविष्कार. या खंडामध्ये आपण काय केलंय, की आता आपल्याकडे सर्व प्रक्रिया आली, म्हणजे तांत्रिक ज्ञान आलं, त्यानंतर ते कुठे वापरायचं ते आलं, पण त्याचा इतिहास काय, तर ह्या जो इतिहास आहे, म्हणजे जो पूर्ण आदी काळापासून तो आतापर्यंत, हा सर्व इतिहास आपण या खंडामध्ये मांडला आहे. आणि त्यात सुद्धा दोन भाग केलेले आहेत, एक आहे सांस्कृतिक आविष्कार म्हणजे ज्यामध्ये इतिहासाच्या संदर्भात आहे, आणि दुसरा आहे प्रादेशिक किंवा पारंपरिक वस्त्रकला. मग ती उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जी भारताची आपली टोकं आहेत, त्या सर्व राज्यांमध्ये कुठकुठल्या प्रकारची वस्त्रकला अवगत आहे ती आपण त्याच्यामध्ये दाखवली आहे. म्हणजे जसं की महाराष्ट्रामध्ये पैठणी आली, गुजरातमध्ये बांधणी आली, आंध्र प्रदेशच्या भागामध्ये इकत खूप वापरलं जातं, किंवा अजरक आलं, किंवा बनारसी साडी आली, बनारसी पल्लू आला, त्या संदर्भातली सर्व माहिती आपण त्या आठव्या खंडामध्ये आपण दिली आहे. आणि जो नववा खंड आहे तो ह्या सर्व खंडांचा एक परिपूर्ण, त्यातल्या ज्या संज्ञा आहेत त्या स्पष्ट करण्यासाठी आपण नववा खंड म्हणजे परिभाषा कोश तयार केला आहे.
1: खूपच छान माहिती आणि खूप छान याचं आरेखन आहे, ऐकूनही मला खूप छान वाटते, कारण नक्की त्याचा उपयोग ऐकणाऱ्या श्रोत्यांना होईल, किंवा तुम्ही आता असं म्हणतात की उद्योजकांना होईल, तर तो कशा प्रकारे होईल याविषयी जरा थोडक्यात सांगा.
0: उद्योजकांसाठी कसं होईल, की आपला जो सातवा खंड आहे, सातव्या खंडामध्ये आपण पूर्ण वस्त्रोद्योगाबद्दल आपण माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये वस्त्रोत्पादन कसं करायचं, कुठली वस्तू कशी निर्माण केली जाते, कोण बनवतं, त्यानंतर ह्या उद्योग स्थापन करायला तुम्हाला काय काय भांडवल लागतं, काय काय प्रक्रिया असतात, तर ह्या संदर्भात सर्व माहिती ह्या खंडामध्ये आपण दिलेली आहे.
1: सर, आपण जी माहिती सांगत आहात तर आवाका खूप मोठा आहे त्या माहितीचा, आणि एकंदरीतच म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की वस्त्रोद्योगामध्ये पण इतके शब्द असतील किंवा इतक्या प्रक्रिया असतील, तर हे सगळं होण्यासाठी किंवा त्याचा समावेश होण्यासाठी कोणकोणत्या संस्थांचं आपल्याला सहकार्य लाभलं किंवा व्यक्तींचं सहकार्य लाभलं याविषयी जरा सांगा.
0: हो, नक्की. हा जेव्हा प्रकल्प सुरुवात झाली या प्रकल्पाची, तेव्हा मुख्य जी संस्था होती ज्याच्याकडे हे ज्ञान होतं, तर ती होती दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्था इचलकरंजी. तर ह्या संस्थेने त्यांच्याकडचे प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, अशी वस्त्र निर्मिती क्षेत्रातली तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला उपलब्ध करून दिली. त्यानंतर जसं जसं ह्या खंडाचा आवाका वाढत गेला, तसं अन्य क्षेत्रातील किंवा अन्य संस्थांमधील

0: जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांची आपल्याला मदत झाली. जसं की अहमदाबाद रिसर्च आहे, अटिरा आहे, अहमदाबाद टेक्सटाईल इंडस्ट्री अँड रिसर्च असोसिएशन, किंवा मुंबईतली बिट्रा आहे, पुण्यामध्ये सॉप म्हणून स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आहे. तर ह्या सगळ्या संस्थांचंही आपल्याला मोलाचं योगदान लाभलं आहे. त्यांनी त्यांच्याकडचे जे प्राध्यापक आहेत किंवा प्राचार्य आहेत, तर ह्या सर्वांनी ह्याच्यामध्ये प्रकरणं लिहिली आहेत, किंवा ह्यामध्ये त्यांची जी क्षेत्र आहेत, म्हणजे वस्त्रनिर्मितीमध्ये सुद्धा वेगवेगळे क्षेत्र आहेत, तर ते त्यांनी त्याबद्दलची त्यांच्याकडची जी परिपूर्ण माहिती होती किंवा संपूर्ण माहिती होती ती आपल्याला उपलब्ध करून दिली लेखनाच्या माध्यमातून.
1: सर खूपच छान, कारण इतक्या लोकांचा सहभाग असल्याशिवाय असे कोश परिपूर्णतेकडे वाटचाल करत नाहीत. पण आता ह्या कोशांना आपण डिजिटलायझेशन करतो, कारण आधुनिकतेची ती अगदी गरज आहे. तर त्यासाठी त्याच्या उपलब्धतेबाबत म्हणजे नेमकं काय केलं गेलंय?
0: राज्य मराठी विकास संस्थेद्वारे जेवढी काही प्रकाशन होतात त्याची आपण एक डिजिटल किंवा आपण ज्याला आपण म्हणू शकतो PDF ती आपण राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावरती आपण उपलब्ध करून देतोय. ते राज्य मराठीचं विकास संस्थेचं संकेतस्थळ आहे rmvs-marathi.maharashtra.gov.in. राज्य मराठी विकास संस्थेच्या या संकेतस्थळावरती आपल्याला राज्य मराठी विकास संस्थेची सर्व प्रकाशनं, त्याचबरोबर वस्त्रनिर्मिती माहिती कोश हे विनामूल्य स्वरूपात आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता, किंवा आपल्या माहितीमध्ये जी विद्यार्थी असतील किंवा उद्योजक असतील जे ह्या क्षेत्रामध्ये काम करतायत त्यांनाही तुम्ही नक्की उपलब्ध करून द्या.
1: श्रोते हो, वस्त्र निर्मिती माहिती कोशाबाबत माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे राज्य मराठी विकास संस्थेचे योगेश सामंत सर आलेले होते. सर आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं सूचना अभिप्राय अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी नवीन तज्ज्ञांसह आणि विषयासह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी.

जात मराठी आपली।

श्रोते हो, आताच आपण अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: जीवनाच्या रोजच्या धावपळीत आपण अनेक गोष्टी विसरतो, पण जेव्हा कोणी आपली काळजी घेतं तेव्हा छान वाटतं. जसं की RBI तुमच्या अनक्लेम डिपॉझिटची काळजी घेतं, तुमच्या अस्वामी ठेवणीची काळजी घेतं.
1: अस्वामी ठेवणी म्हणजे अशी बँक खाती ज्या 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही. अशी खाती RBI DEA फंड मध्ये जातात. आपल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन आपली KYC अपडेट करा आणि आपली अस्वामी ठेवणी परत मिळवा.
0: RBI म्हणतं, जागरूक बना,
1: सतर्क राहा.
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर ठीक 7:41 आणि 49 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत.

आणि आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करताना तुम्हाला ऐकवतोय सलील कुलकर्णी यांचा स्वर आणि त्यांचं संगीत. शब्दरचना आहे बाभ बोरकर यांची.

0: श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमातील यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: कुठे आहे मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
2: हे तर झटपट काम आहे.
1: कसं?
2: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
1: आणि बाकी चेंजेस
2: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमाने.
1: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते.
3: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
0: श्रोते हो, यानंतर तुमच्या करता आणलेलं आहे सुरेश भट यांनी लिहिलेलं. स्वर आहे सुरेश वाडकर यांचं आणि संगीत रवी दाते यांचं.

छोटे हो आपण ऐकत आहात कार्यक्रम सुगम संगीत आणि यानंतरचं गीत आहे वसंतराव देशपांडे यांच्या स्वरामध्ये. शब्दरचना आहे वारा कांत यांची आणि संगीत नियोजन श्रीनिवास खळे यांचं.

श्रोतेहो, हा स्वर होता शोभा कुरटू यांचा। या गीतासोबतच आजचा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपविता होत। श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर। ठीक 8 वाजता आहेत। दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या अर्थात समाचार प्रभात आणि त्यानंतर लगेच 8:15 इंग्रजी बातम्या अर्थात मॉर्निंग न्यूज आता आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत। त्यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील। सर्वप्रथम समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून।

0: The Swerif and local favourite Ben Shelton in New York tonight. In T20 Women's Asia Cup cricket, India will face defending champion Sri Lanka in the summit clash in Dubai today. The match will begin at 8 p.m. Indian time. Seven-time champions India reached the final unbeaten, topping Group A with 3 wins before defeating Bangladesh by 40 runs in the semi-final. Sri Lanka also secured their spot in the final, winning all 3 of their group matches before defeating Pakistan by 4 wickets in the semi-final. In men's cricket, India will begin their three-match 2020 international series against Afghanistan at Arun Jaitley Stadium in Delhi today. The first match will start at 7 p.m. Indian time. And now, for a look at today's newspapers, it's over to Renu Kataria.
1: Thank you, Shagun. One acronym is flashing in bold headlines everywhere you look. BRICS. It is the story of the day taking over front pages nationwide. Border peace crucial to ties. PM in Xi meet welcome the steady progress in bilateral ties, leads the Hindustan Times. Big win for India. Terrorist stand gets global backing, reports the Pioneer. In line with the commitment, the multilateral forum launched the BRICS mission for healthy lifestyle and the BRICS roadmap for the joint initiative on healthy lifestyle promotion 2026 to 2029, writes the Asian Age. On the sidelines of summit, world leaders' families hosted at BRICS Bazaar, informs Hindustan Times. And finally, trainees have become trainers, thereby providing India's excellence in the niche field of fighter jet flying. In a historic first, 3 Indian Air Force pilots will train the young Royal Air Force pilots in the UK, reports the Pioneer. And with that, it's back to you, Shagun.
0: Thank you, Renu. And now, before we end the bulletin, the headlines once again. BRICS leaders condemn 2025 Pehelgam terror attack in Jammu and Kashmir, call for zero tolerance towards terrorism, also express concern over escalation of tensions in West Asia. Prime Minister Narendra Modi to hold bilateral meetings with presidents of Kazakhstan, Philippines, Egypt, South Africa and Burundi today on sidelines of BRICS summit. West Bengal government approves DRDO's proposal to set up weapon and missile testing range in Purva Medinipur district of the state. IMD issues red alert for very heavy rainfall in Gujarat today. Alina Rybakina of Kazakhstan beats Belarusian Arina Sabalenka to win women's singles title of US Open tennis. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: Akashwani se pesh hai khabarnama.
3: प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
4: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला एकमताने स्वीकृती. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ब्रिक्स सदस्य देशांचा पुनरुच्चार. पश्चिम बंगालमध्ये क्षेपणास्त्र चाचणी केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग कमी करण्याचं तज्ज्ञांचं आवाहन. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलेना रायबाकीना विजयी. आणि महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. आता सविस्तर बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी एकमताने स्वीकारण्यात आलेल्या नवी दिल्ली जाहीरनाम्यामध्ये नेत्यांनी जागतिक पातळीवरील महत्वाच्या मुद्द्यांवर विविध देशांचे दृष्टिकोन आणि भूमिकांचा आदर करणाऱ्या बहुपक्षीय दृष्टिकोनाचा पुरस्कार केला आहे. शाश्वत विकास, भूक आणि गरिबीचं निर्मूलन तसंच हवामान बदलांना तोंड देण्यासाठी जागतिक पातळीवर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देणं अशा या मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे. ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये स्वीकारण्यात आलेला नवी दिल्ली जाहीरनामा सदस्य देशांच्या सामायिक संकल्पांसाठी स्पष्ट दिशा प्रदान करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात नमूद केलं. या जाहीरनाम्यातील ठरावांचे प्रत्यक्ष परिणामांमध्ये रूपांतर करणं ही आता ब्रिक्स देशांची सामायिक जबाबदारी आहे, असं ते म्हणाले.
5: आजची चर्चा से स्पष्ट आहे की बदलते हुए विश्व का संचालन पुराने संस्थानों से नहीं किया जा सकता. रिप्रेजेंटेशन, रिस्पॉन्सिवनेस और रूल मेकिंग तीनों में सुधार आवश्यक है. आज एडप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है।

0: अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले।
1: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबाबतही ब्रिक्स सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली। पश्चिम आशियामध्ये दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यास मदत होईल असा दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून प्रयत्न वाढवण्याचं त्यांनी आवाहन केलं। गेल्या वर्षी 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला। सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा स्पष्ट पुनरुच्चार देखील ब्रिक्स सदस्यांनी केला। तत्पूर्वी काल दुपारी नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं 2026 ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात झाली। दरवर्षी अध्यक्षपद बदलत असूनही या गटाची संस्थात्मक गती कायम राखली जावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रस्तावनापर भाषणात ब्रिक्स सातत्य आणि अंमलबजावणी यंत्रणा स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला। ते म्हणाले,
0: समय है कि हम ब्रिक्स में हमारी एकता और सहमति को वैश्विक मंच पर ठोस परिणामों में बदले। अगले 20 वर्षों के लिए हमें एक नए और एम्बिशियस एजेंडा पर काम करना होगा। इसकी शुरुआत हमें अपने खुद के वर्किंग सिस्टम से करनी होगी। ब्रिक्स की अध्यक्षता हर वर्ष बदलती है, किंतु इसकी वजह से हमारा इंस्टीट्यूशनल मोमेंटम नहीं रुकना चाहिए।
1: ब्रिक्स देशांना पुढील 20 वर्षांसाठी नवीन आणि महत्वाकांक्षी कार्यसूचीवर काम करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले। तसंच कठीण प्रसंगी मदत मिळवणं सुलभ व्हावं यासाठी संबंधित देशांचं सागरी प्रशासन आणि राजनैतिक दूतावास यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नाविक आपत्कालीन सहाय्य जाळं स्थापन करण्याचा प्रस्तावही पंतप्रधानांनी मांडला। ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत आलेल्या विविध देशांच्या नेत्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारत मंडपम इथं विशेष सहभोजन समारंभाचं आयोजन केलं होतं। यावेळी नवरसा सामायिक भावनांचं विश्व या नावाचा एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला। या कार्यक्रमात ब्रिक्स देशातील विविध वाद्य सादर करण्यात आली, तसंच भारताच्या शास्त्रीय नृत्य कला प्रकारांचं सादरीकरण करण्यात आलं। ब्रिक्स परिषदेचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे। अनुकूलन, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता, सर्वसमावेशक जागतिक विकासासाठी भविष्याची जडणघडण या विषयावर ही परिषद होत आहे। आज होणाऱ्या 17 सदस्य देशांसह बेलारूस, बोलिव्हिया, कझाकिस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम हे 10 देश सहभागी होणार आहेत। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कझाकिस्तान, फिलिपिन्स, इजिप्त, दक्षिण आफ्रिका आणि बुरुंडी या देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी द्विपक्षीय संवाद साधणार आहेत। नायजेरिया आणि युगांडा या देशांच्या उपपंतप्रधानांबरोबरही ते बैठक घेणार आहेत। तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात काल द्विपक्षीय बैठक झाली। भारत आणि चीननं आपल्या संबंधांकडे धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहण्याच्या आवश्यकतेवर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ते आज BKC मध्ये एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहतील। एशियाटिक सोसायटीलाही ते भेट देणार आहेत। तसंच नवी मुंबईत उद्या होणाऱ्या 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनालाही शहा उपस्थित राहणार आहेत। याशिवाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते लालबागच्या राजाचं दर्शनही घेणार आहेत। दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मुंबई पुण्यासह सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे। बाजारपेठांमध्येही पूजा साहित्य आणि सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे। पश्चिम बंगालमध्ये शस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचणी केंद्र उभारण्याच्या DRDO प्रस्तावाला मुख्यमंत्री सुयेंदू अधिकारी यांनी मंजुरी दिली आहे। हा प्रकल्प पश्चिम बंगालच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा ठरेल, तसंच देशाच्या संरक्षण क्षेत्रातील चाचणी क्षमतांना बळकटी देईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पश्चिम बंगालमधल्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातल्या जुनुपूर या किनारी गावात हे चाचणी केंद्र उभारण्यात येणार आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील विकासाचा वेग काहीसा कमी करण्याचं आवाहन अँथ्रोपिक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारियो अमेडे यांनी केलं आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास सुरूच राहायला हवा, मात्र त्यातून निर्माण होणारे धोके गंभीर असून त्यावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी कंपन्या आणि सरकारांना वेळ देण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। OpenAI मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन आणि XAI मुख्य इलॉन मस्क यांनीही अमोडे यांच्या आव्हानाला पाठिंबा दर्शवला आहे। दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। आताच मजबूत सुरक्षा उपाय लागू केले नाहीत तर पुढील 6 ते 12 महिन्यात AI इंटरनेटवर नियंत्रण मिळवण्यासही सक्षम होऊ शकतं अशी भीती व्यक्त होत आहे। नेपाळमधल्या पूर दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 1386 वर पोहोचली असून अजूनही सुमारे 5130 लोक बेपत्ता असल्याचं वृत्त आहे। सुरक्षा दलांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू

आहे. आतापर्यंत 13,700 अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे, तर 339 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलेना रायबाकिनानं आयना सबालिंकाचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला. रायबाकिनाचं हे पहिलंच US ओपन विजेतेपद आहे. या विजयामुळे तिनं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. तत्पूर्वी अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या निल्स कुपस्की या जोडीनं जर्मनीच्या केविन क्राविट्स आणि टीम पुएट्स यांचा पराभव करून पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकलं. तर पुरुष एकेरीची अंतिम फेरी आज रात्री न्यूयॉर्कमध्ये जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव आणि अमेरिकेचा बेन शेल्टन यांच्यात होईल. दुबईत आज होणाऱ्या महिलांच्या T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. हा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. 7 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघानं अ गटामध्ये 3 विजय मिळवून अव्वल स्थान गाठलं आणि त्यानंतर उपांत्य फेरीत बांगलादेशचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. महिला आशिया चषकाच्या इतिहासात 7 विजेतेपदांसह भारत हा सर्वाधिक वेळा यशस्वी संघ ठरला आहे. तर श्रीलंकेनं याआधी 2024 अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून आपलं पहिलं आशिया चषक विजेतेपद पटकावलं होतं. भारत अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेला आज सुरुवात होणार आहे. पहिला सामना दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. दुसरा सामना मंगळवारी तर तिसरा आणि अंतिम सामना गुरुवारी होणार आहे. भारतीय संघाचं नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे, तर तिलक वर्मा याच्यावर उपकर्णधार पदाची जबाबदारी आहे. हवामान विभागानं आज देशातल्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला एकमतानं स्वीकृती. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ब्रिक्स सदस्य देशांचा पुनरुच्चार. पश्चिम बंगालमध्ये क्षेपणास्त्र चाचणी केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग कमी करण्याचं तज्ञांचं आवाहन. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलेना रायबाकिना विजयी. आणि महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 8:41 आणि 14 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म से. अर्थातच या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुम्हाला ऐकवणार आहे एकाच चित्रपटातील गाणी. आणि आज तुमच्याकरता निवडलेला चित्रपट आहे 27 जुलै 1990 प्रदर्शित झालेला आशिकी हा चित्रपट. महेश भट यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं होतं आणि निर्माते होते गुलशन कुमार. या चित्रपटाला संगीत दिलं होतं नदीम श्रवण या जोडीने. तर ऐकूया या चित्रपटातील काही गाणी. सुरुवातीला ऐकवतोय कुमार सानू यांच्या स्वरातील हे गीत. शब्द आहेत समीर आणि संगीत नदीम श्रवण यांचं.

श्रोते हो, 1990 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट, ह्या चित्रपटातील गाणी आणि संगीताने रसिकांच्या मनाचा ताबा घेतला होता. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत होते राहुल रॉय, अनु अग्रवाल, टॉम अल्टर, दीपक तिजोरी आणि रिमा लागू. या चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली. आजही ती गाणी श्रोत्यांना सर्वांना ऐकावीशी वाटतात, हवी हवीशी वाटतात. ऐकूया याच चित्रपटातील पुढचं गीत अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या स्वरामध्ये.

श्रुते हो, या चित्रपटाला 36व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये एकूण 7 नामांकन मिळालेली होती, त्यापैकी 4 पुरस्कार मिळालेत. उत्कृष्ट संगीताकरता नदीम श्रवण यांना, नजर के सामने या गीताकरता समीर यांना, अब तेरे बिन या गीताकरता कुमार सानू आणि नजर के सामने या गीताकरता अनुराधा पौडवाल यांना उत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून पुरस्कार मिळाला. असा हा आशिकी चित्रपट. ऐकूया पुढलं गीत.

श्रोते हो, हा स्वर होता अनुराधा पौडवाल आणि कुमार शानू यांचं, आणि आपण आज एक ही फिल्मचे या कार्यक्रमातून आशिकी या चित्रपटातील गाण्यांचा आनंद घेतला. या गीतासोबतच आता हा कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. ठीक 9:20 झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करत आहोत. पुन्हा आपली भेट होईल ठीक 10 आपल्या इतर कार्यक्रमांसोबत. परंतु तोपर्यंत आनंद घ्या विविध भारतीच्या विविध कार्यक्रमांचा. पुन्हा भेटूच ठीक 10:00.

0: FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

0: FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: 101.5 MHz गहर्स्वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, ठीक 10:02 आणि 13 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसागर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
1: शिक्षण, लोक संस्कृती आणि लोक साहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकसागर. लोकसागर
2: श्रोते हो, आजच्या लोकजागर या कार्यक्रमात प्रवीण पेटकर यांच्याशी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य या विषयावर स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
1: श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, म्हणतात ना, सेवा हीच ईश्वर सेवा भक्ती. समाज सेवेनच मिळते खरी शक्ती. गरजूंच्या आयुष्यात प्रकाश आणणे हीच सर्वात मोठी समाजसेवा समजल्या जाते. दुःखांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे हेच खरं समाजसेवकाचं भूषण ठरतं. असंच व्यक्तिमत्व असणारे 35 पेक्षा जास्त वर्षापासून सातत्याने सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. अशा बहुहिताय व्यक्तिमत्व असणारे अंजनगाव सुरजी येथील प्रवीण पेटकर सरांशी आपण आज बातचीत करणार आहोत. चला तर आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नमस्कार सर, आजच्या या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते.
3: नमस्कार
1: सर. आपल्या जीवन प्रवासाविषयी थोडक्यात आणि आपल्या बालपणातील जे संस्कार आपल्यावर झालेत त्या विशेष संस्काराविषयी आपण आम्हाला काय सांगाल?
3: माझा जन्म हा 2 जुलै 19

0: 1969 साली झालेला आहे आणि माझं बालपण आणि माझा जन्म हा सिंधी बुद्रुक तालुका अचलपूर या खेड्यामध्ये झालेला आहे
1: अच्छा,
0: आणि मी हा शेतकरी कुटुंबातला एक बालक म्हणून आहे. शेतकरी हा आपल्या कष्टामधून मुलांच्या वाढवण्यासाठी किंवा शिक्षणासाठी किती धडपडतो या दृष्टीनं जे बालपणातलं जीवन आहे ते अतिशय माझ्या वडिलांना शिक्षणाचं खूप महत्त्व होतं आणि प्रत्येक मुलगा हा शिकला पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी बालपणी अतिशय शिक्षणासाठी खूप महत्त्व दिल्यामुळे त्यांनी एक आमच्या गावामध्ये जिल्हा परिषदचं 1 ते 4 पर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर गावातच एक जनता हायस्कूल म्हणून 5वी ते 10वी पर्यंत ती विद्यालय होतं, त्यामध्ये माझं 9व्या वर्गापर्यंत शिक्षण झालं आणि तिथून मी 10वा वर्ग हा वर्धा कृषक विद्यालय येथे झालेला आहे.
1: अच्छा सर, आपला शिक्षणाचा प्रवास जसा घडत गेला ते शिक्षणाचा प्रवास तुमचा, आणि शिक्षण घेत असताना नेमके आपल्याला कोणकोणत्या अडीअडचणींना सामोरं जावं लागलं याविषयी आपण काय सांगाल?
0: आता त्या काळामध्ये शिक्षण करण्यासाठी माझ्या कुटुंबामध्ये जवळपास आम्ही 5 बहिणी आणि 2 भावंड होतो आणि माझा 6वा नंबर आणि त्यामध्ये मुलींना माझ्या वडिलांनी अतिशय महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या विचारानं मुली शिकल्या पाहिजे म्हणून त्यांना सुद्धा शिकवलं आणि मुलगा असल्यामुळे त्यांना चांगलं शिकवण्यासाठी त्यांनी आपलं एखादं गरजेचं काम मागं ठेवून मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचं प्राधान्य त्यांनी ठेवलेलं आहे. त्यामुळं शिक्षणासाठी बालपणामध्ये अशी अडचण नाही आली, पण वडिलांच्या शिक्षणाचा ध्यास असल्यामुळे त्यांनी सतत आमच्या गरजा पुरवल्या.
1: बरोबर सर, आई वडील मुलांच्या सुखातच त्यांचं हित असतं असं म्हणतात, तर ते काही खोटं ठरेल असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण त्या काळात शिक्षणाचं महत्व पटणं आणि आपल्या मुलींना ते शिक्षण देणं, आपल्या मुलांना ते शिक्षण पोहोचवणं ही खरंच खूप मोठी बाब त्यावेळेस तुमच्या आई वडिलांनी तुमच्या बाबतीत केली. सर, हे जेव्हा आपण शिक्षण घेत होता तर हे शिक्षण घेत असताना डीएड पर्यंतचं आपलं शिक्षण झालेलं आहे, तर डीएड पर्यंतच्या शिक्षणात नेमक्या कोणत्या शिक्षकांचा किंवा असे कोणते विचार आपल्यावरती विशेष प्रभाव टाकून गेलेत की जेणेकरून आपण या सामाजिक चळवळीकडे वळलात?
0: हा, मी जनता हायस्कूल मध्ये जिल्हा परिषद मधून 5व्या वर्गामध्ये गेलेलो होतो. तिथं माझे एक शिक्षक होते भीमटे सर म्हणून, ते एक फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे ते शिक्षक होते आणि त्यांचं त्यांच्या बाबतीत चिंतन मंथन आणि वाचन खूप होतं. त्या दृष्टीनं ते आम्हाला बाबासाहेबांच्या विषयी, महात्मा ज्योतिबा फुलेंविषयी, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांचे विचाराचं माहिती ते आम्हाला दर शनिवारी रविवारी द्यायचे आणि त्यातून एक फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचं ओढ थोडीशी मनाला लागली आणि तिथून पुढे आणखी मग शिक्षण चालूच होतं.
1: अच्छा, म्हणजे तेव्हा त्या शाळेतल्या 5व्या वर्गापासूनच या सामाजिक क्षेत्राकडे वळण्याची आपली सुरुवात नक्कीच झालेली होती. सर, शिक्षण आणि सामाजिक जाणीव यांचं परस्पर संबंध आपण कशा पद्धतीने पाहता?
0: माणूस जगत असताना किंवा समाजामध्ये आपण जगतो तर आपण इतरालाही मदत केली पाहिजे. या दृष्टीनं शिक्षणातून आपण इतर लोकांना काय देऊ शकतो किंवा काय मदत करू शकतो या दृष्टीनं चिंतन करून लोकांना देण्याचा प्रयत्न आपण त्या शिक्षणातून देऊ शकतो. फक्त शिक्षण हे लोकोपयोगी असलं पाहिजे.
1: बरोबर सर, आजचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी आपल्या शैक्षणिक अनुभवाविषयी आपण काय संदेश द्याल?
0: आजचे जे विद्यार्थी आहेत, जे जुन्या काळामध्ये जी साधनं विद्यार्थ्याला मिळत नव्हती म्हणजे ती नव्हती तेव्हा, आज तेव्हा आमच्या काळामध्ये एक दृकश्राव्य साधन म्हटलं तर हा रेडिओच होता. आज मुलांकडे आणि कालांतराने टीव्ही आला. आज मुलांकडे लहानपणीच मोबाईल येतो आणि त्या मोबाईलच्या नादामुळे किंवा मोबाईलच्या आवडीमुळे जी मुलं त्याकडे वळून शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळं त्याचं शिक्षणाकडचं लक्ष इतर गोष्टीकडे जातं, ते जाऊ नये. या दृष्टीनं पुस्तक वाचन फार महत्वाचं आहे. हे जे महामानव आपले झालेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील आणि महात्मा फुले असतील आणि इतर अशा महत्वाच्या महामानव जे होऊन गेलेले आहेत, संत गाडगे बाबा असतील, अनेक लोकांचे विचार, त्यांची व्याख्यानं आणि पुस्तकं वाचलं तर वाचल्यानं मस्तक सुधरते आणि त्या दृष्टीनं आजच्या मुलांनी जे वाचनाकडे दुर्लक्ष केलेलं आहे ते पुस्तक वाचणं फार आवश्यक आहे आणि मोबाईलचा

0: तळा कमी करणे आवश्यक आहे. हाच संदेश मी आजच्या पिढीला देऊ इच्छितो.
1: नक्की सर, ते म्हणतात ना, वाचाल तरच वाचाल. हे खूप सुंदर संदेश आपण आमच्या या श्रोत्यांना दिलात. आणि आजकाल खरंच आपण बघतो आहे की लहान लहान विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, हे अक्षरशः मोबाईल कडे वळतात आहे. आणि मोबाईल कडे बघून त्यांचं दूरदृष्टी आहे किंवा त्यांची विचारांची कल्पकता आहे ही थोडीशी कमजोर होताना आपल्याला दिसते आहे. जरी आपल्याला विविध माहिती मोबाईलच्या माध्यमातून जरी मिळत असली, तरी शारीरिक पद्धतीने म्हणा, जसं आपण लहानपणी पूर्वीच्या काळामध्ये खेळ खेळायचो, खो खो असो, कबड्डी असो, पण आजकाल मुलांना आपण खेळताना बघतच नाही, ते फक्त मोबाईल वरती गेम खेळताना आपल्याला दिसून येतात. खूप छान संदेश सर आपण दिलात. आपल्या या कार्यक्रमामध्ये सर पहिलं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल?
0: तुम्ही तुमच्या आवडीचं गाणं लावलं तरी चालेल.
1: नक्कीच श्रोते, हो चला आपण ऐकूया छानसं हे गीत.

0: श्रोते हो, आजच्या आपण या कार्यक्रमात बातचीत करीत आहोत प्रवीण पेटकर सरांशी, जे अंजनगाव सुरजी येथे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. सर, आपण मगाशी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अनुभवाविषयी आपण सांगितलं, पण सामाजिक कार्याकडे वळण्याची जी प्रेरणा आपल्याला मिळाली ती कधी, कशी आणि कुठून मिळाली?
1: मी 12वी झाल्यानंतर वर्धेला असताना एक योगासन क्लासेस जॉईन केलेला होता आणि तिथं एक सामाजिक कार्य करणारे डॉक्टर सतीश सावरकर म्हणून क्लास घ्यायचे आणि त्यांच्यासोबत क्लास घेताना त्यांचा सामाजिक कार्य सुद्धा राहायचं, त्यामुळे तिथून मी सामाजिक कार्याची सुरुवात केली. आणि तेव्हाच 1989 मध्ये आम्ही वर्धा येथे जवळपास 10 दिवसाचं लहान मुलांचं संस्कार शिबिर, म्हणजे वर्ग 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं एक संस्कार शिबिर 10 दिवसाचं आम्ही लावलेलं होतं आणि तिथूनच खरी माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात झालेली आहे.
0: म्हणजे बाल संस्कारांना घडवण्याचं काम त्यावेळेस पासून जे केलं, तर तेच संस्कार तुमच्यावरती पण घडत गेले आणि त्याच माध्यमातून पुढचा हा सामाजिक प्रवास आपला सुरू झाला. सर, आदिवासी असो, वंचित असो किंवा दुर्बल घटक असो, यांच्यासाठी केलेल्या कार्यातील काही महत्वाचे अनुभव आपण काय सांगाल?
1: मी जिथे राहतो तिथं शेजारी आपला हा मेळघाटचा भाग असल्यामुळे आणि या मेळघाट अतिशय वंचित जो भाग आहे, आदिवासी समाज तिथं राहतो, जो शिक्षणामध्ये मागा आहे, जो अनेक गोष्टीपासून ते अलिप्त राहतात, तर शिक्षणामध्ये हा भाग समाज खूप मागा असल्यामुळे त्यांना कुठेतरी आपण ज्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा फायदा मिळवून देण्यासाठी मी एक सामाजिक संस्था रजिस्ट्रेशन करून 16 जानेवारी 1999 एक प्राथमिक आश्रमशाळा त्या मुलांसाठी चालू केली आणि शासनाने मला ती चालू करण्यासाठी अंजनगाव सुरजीला मान्यता सुद्धा दिली. त्या मुलांना मेळघाट मधून एक शहरी भागामध्ये कसं जीवन असतं ते शिकवण्यासाठी सुद्धा मी त्या शिक्षणाची सुरुवात.
0: सर, सामाजिक कार्य करताना आलेल्या मोठमोठ्या अडी अडचणी देखील येत असतात, कारण कुठलंही कार्य करायचं म्हटलं तर ते सहजरित्या कधीच होत नाही, तर नेमक्या आपल्याला कोणकोणत्या अडी अडचणी आल्या आणि त्या आपण कशा पद्धतीने पार करत गेले?
1: सामाजिक काम म्हटलं कुठलंही हाती घेतलं तर त्याला बौद्धिक, आर्थिक आणि शारीरिक श्रम लागतात.
0: बरोबर.
1: कुठलंही सामाजिक काम म्हटलं तर शारीरिक श्रम कोणी करेल, काही बौद्धिक श्रम सुद्धा आपल्याला काही मंडळी देईल, पण आर्थिक जुळवणे फार कठीण असतं.
0: बरोबर.
1: कारण लोकांची प्रवृत्ती ही आहे की धार्मिक कार्याला सहकार्य लवकर करतात, पण सामाजिक कार्य करणं म्हणजे ही कसरतच आहे.
0: बरोबर.
1: आणि त्यासाठी मग तो पैसा उभा करणं म्हणजे ही एक फार जिकरीचं काम होतं. पण तरी या समाजामध्ये सामाजिक काम केलं पाहिजे असं प्रोत्साहन देणारे अनेक मंडळी आहे, त्यांच्याकडून आम्ही तो निधी घेऊन म्हणा किंवा ते प्रोत्साहन घेऊन आम्ही ते काम पुढे रेटत होतो आणि ते काम शेवटास नेत होतो.
0: सर, जेव्हा आपण जसं सांगितलं की तुम्ही शिबिराच्या माध्यमातून आर्थिक अडचणी असो किंवा कुठल्याही अडचणी असो हे विविध लोकांच्या माध्यमातून आपण सोडवत होते, पण जेव्हा आपण संघटनात्मक कार्य करतो, जसं किंवा संस्था आहेत, चळवळी आहेत, इथे काम करत असताना नेमके कोणकोणते

0: तर समाजात आपल्याला जाणवलेत याविषयी काय सांगाल?
1: संघटन करत असताना आपण कुठल्या एका विषयासाठी काम करत आहोत आणि आपलं ध्येय काय आणि त्या दृष्टीनं आपल्याला समाजामध्ये जाऊन समाजामध्ये तो मुद्दा समजून सांगून त्यासाठी जे आपल्याला एक टीम वर्क असतं, कुठलंही एक काम करतो म्हटलं तर एकाच्या हाताचं काम होत नाही, तर ते टीम वर्क करताना प्रबोधन, संवाद आणि त्या प्रत्येक खेड्याखेड्यात जाऊन आपण बैठका घेऊन युवकांना जे सामाजिक जाणीव ज्या लोकांना आहे त्या लोकांना एकत्र बोलवून प्रबोधन करून त्यामधून कार्यकर्ते निर्माण करून संघटन निर्माण करण्याचा सतत मी प्रयत्न केलेला आहे.
0: अच्छा अच्छा अच्छा. सर, जेव्हा आपण सामाजिक चळवळीत सातत्य टिकवण्यासाठी काही विशेष असे आवश्यक बाबी, तुम्ही जसं सांगितलं संवाद आहे, कौशल्य आहे, हे जर आपल्यामध्ये असेल तर संघटनात्मक कार्य नक्कीच चांगलं होऊ शकतं. तर याविषयी आपण अजून काय सांगाल, काय वाटतं आपल्याला? जेव्हा संघटन एकत्र येतं तेव्हा अनेक विचारांचे लोक एकत्र असतात आणि प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, तर अशा वेळेस एकत्रित करून ठेवणे हे खूप कठीण आणि जिगरीचं गोष्ट राहते, तर त्याविषयी आपण काय सांगाल?
1: समाजामध्ये जगत असताना आपण समाजासाठी कामात आलो पाहिजे या दृष्टीनं युवकांनी याचे काम करत असताना एखादा विषय घेतल्यानंतर त्यासाठी जे आपण संघटन निर्माण करतो आणि त्यामधून जे एक स्फूर्ती लोकांना मिळते आणि एक ते सामाजिक काम ध्येय नेण्यासाठी जे जिद्द आहे ती निर्माण होते आणि त्यामधून जे युवक आहेत त्यांना जे समाजामध्ये अनेक विषय आहेत, एक सामाजिक प्रबोधन असा विषय असतो किंवा दीन दुबळे किंवा दलित जे लोक असतात किंवा ज्यांना सेवा करण्याची गरज आहे, अनेक रक्तदान असो किंवा रुग्णसेवा असो यामध्ये काम करण्याचा किंवा सामाजिक ती काम ध्येय पूर्ण करण्यासाठी एक जिद्द आणि चिकाटी निर्माण करण्याचं त्यामधून त्यांना ती गुण प्राप्त होतात, समाजामध्ये एक चांगला नागरिक घडतो.
0: सर, विविध सामाजिक संस्थांमध्ये जबाबदारी सांभाळताना नेतृत्वाचा अनुभव आपल्याला कसा राहिला, त्याविषयी आपण काय सांगाल?
1: जेव्हा आपण एखादं काम हाती घेतो आणि समाजामध्ये ते काम करण्याचा आपला जो प्रयत्न असतो आणि सतत आपण प्रबोधन मधून लोकांच्या भेटीगाठी मधून जेव्हा आपण ते काम तडीस नेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लोक आपोआपच आपल्याला नेतृत्व सोपवतात आणि हे नेतृत्व जेव्हाची जबाबदारी आपल्यावर येते ती खूप मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पेलताना अनेक कार्यकर्त्यांमध्ये कुठी कुठी चळवळ म्हणा किंवा नेतृत्व पार पडताना अनेक असे बिकट प्रश्न येतात की आपण तिथं कुठला निर्णय घ्यावा, हा घेतला तर काय होईल, तो घेतला निर्णय तर काय होईल, अशा परिस्थितीमध्ये नेतृत्वाचं खूप कष्ट लागतो किंवा खूप तो निर्णय घेताना धाडस लागतं.
0: खरंच आहे. सर, आजकालची जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढीला सामाजिक चळवळीकडे आकर्षित करण्यासाठी नेमके कोणकोणते मार्ग उपयुक्त ठरतील असं आपल्याला वाटतं?
1: आताची जी पिढी आहे ती सामाजिक कामाकडे त्यांचं ओढ खूप कमी आहे. आजकालची जी पिढी आहे ही मोबाईल मध्ये खूप गुंतलेली आहे आणि जी बाळ कळू त्यांना सामाजिकतेचं पाहिजे आहे ते घरून सुद्धा कमी पडतं. कारण की आज बऱ्याच नागरिकांचा म्हणा किंवा जनतेचा जो वेळ जातो हा मोबाईल मध्ये हाताळण्यात जास्त वेळ जातो. म्हणून मी सांगितलं की हा मानवांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणे फार आवश्यक आहे. ज्यांनी ज्यांनी समाजाच्या हितासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून काम केलं असे जे हा मानव आहेत त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत जर आपण पोहोचवले तर आजची जी पिढी आहे ती पिढी सामाजिक काम करण्यासाठी पुढे येईल असं मला वाटते. आणि या युवकांनी वाचाल तर वाचाल या दृष्टीने पुस्तकं सुद्धा वाचली पाहिजे आणि जर जे आधुनिक साधन आपलं मोबाईल आहे तर या मोबाईलमध्ये सुद्धा या जगातली माहिती आहे ती माहिती आपण आपल्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कशी पोहोचू शकतो यासाठी आजच्या युवकांनी आपल्या जीवनातला संसारातला 25% वेळ या सामाजिक कार्याला द्यावा अशी मला वाटते.
0: नक्की सर, आपल्या या कार्यामागील जी मूलभूत विचारधारा आहे ती नेमकी कोणती आहे याविषयी काय?
1: एक समानतेचा विचाराचा पगडा माझ्या पहिलेपासून डोक्यावर आहे, तो असा की माझं कुटुंब हे महानुभावपंथी असल्यामुळे चक्रधर स्वामी त्याचे प्रवर्तक असल्यामुळे चक्रधर स्वामी हे एक समानतेचे प्रवर्तक आहेत. त्यांची जी भूमिका राहिली आहे ती समानतेची राहिली आणि लहानपणापासूनच जेव्हा मी सामाजिक कामामध्ये आलेलो आहो तेव्हापासून फुले शाहू या महामानवांची, शाहू महाराजांची, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचा एक पगडा माझ्या मनावर असल्यामुळे मी त्या विचारानं काम करत राहतो.
0: अच्छा सर, आजचं जे सामाजिक वास्तवत आहे हे सर्वात मोठं आव्हान आहे, तर याविषयी

0: आपल्याला काय वाटतं?
1: आजचं जे सामाजिक वास्तव्य आहे विदारक वास्तव्य आहे. म्हणजे आपण जुन्या काळामध्ये गेलो तर आई वडील मुला मुलींना खेळण्यासाठी सोबत पाठवायचे, किंवा बाजूच्या मुलीला पाठवायचं असलं तर तिला मदत करण्यासाठी आपला पालक पाठवायचा. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज अशी एक त्या मोबाईलमुळे आणि या विचित्र परिस्थिती निर्माण झाली. आणि जेव्हा आपण कधी रात्री मुलीला एकटं सोडू शकत नाही अशी एक संपूर्ण अशी विदारक परिस्थिती आजच्या या वास्तव्य निर्माण झालेला आहे. यातून चांगले विचार या परिस्थितीला दुरुस्त करू शकतील. महामानवांचे विचार आणि राज्यघटना जी या देशानं दिलेली आहे त्याचं वाचन आणि माझ्या हक्कासाठी मी समोर येईल या महामानवांनी दिलेले विचार जर आज प्रत्येकापर्यंत पोहोचले तर ही परिस्थिती नक्कीच सुधारेल.
0: नक्की सर, सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाची भूमिका देखील खूप महत्वाची आहे, तर ती किती महत्वाची आहे असं आपल्याला वाटतं?
1: सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिक्षणाचं फार महत्व आहे. आता तर लोकांवर शिक्षण खूप मोठं घेत आहेत. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट विविध क्षेत्रामध्ये जातात, इंजिनिअरिंग, डॉक्टर. पण पायाभूत जे शिक्षण आहे किंवा शिक्षणाची जे विचारधारा जी आहे समाजामध्ये राहताना घडताना सामाजिक शिक्षणाची गरज फार आहे.
0: खरंच आहे. म्हणजे फक्त आपण डिग्र्या पदव्या घेऊन इकडे शिक्षण वाढवतो आहे, पण संस्काराची किंवा सामाजिक जाणीवांची जी काही डिग्री आपल्याला हवी आहे ती डिग्री मात्र कुठेतरी मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये कमी दिसून येते. तर हे जे गुण आहेत हे गुण आपल्यामध्ये आत्मसात करणं आता हे सध्या शिक्षणापेक्षा देखील खूप महत्वाचं ठरेल असं आपल्याला वाटतं. सर, भविष्यात कोणत्या प्रकारचे सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे घडावे अशी आपली अपेक्षा आहे, याविषयी काय सांगाल?
1: जे वास्तव्य निर्माण झालेलं आहे आला याला जर दुरुस्त करायचं असेल तर प्रत्येक नागरिकानं जो नागरिकाचा उन्नती होण्यासाठी जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं गावोगावी आणि कुटुंबा कुटुंबामध्ये जर वाचन झालं तर नक्कीच ह्या देशातलं चित्र वेगळं होईल. आणि तो ग्रंथ म्हणजे या देशाची राज्यघटना. या देशाच्या राज्यघटनेमध्ये प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आणि त्याला त्याच्या मूलभूत हक्काचं जाणीव आणि मूलभूत हक्क मिळण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो हे जे दिलेलं आहे त्याचं वाचन फार आवश्यक आहे असं मला वाटतं.
0: नक्कीच आहे सर. सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर दुसरं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल?
1: लोकमान्य एक युग पुरुष या चित्रपटातील या जीवन आपले साथ करावे.
0: खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं आणि या तरुण युवकांना साजेस असं हे गीत आपण निवडलं. चला तर आपण ऐकूया छानसं हे गीत.

0: श्रोते हो, आपण आजच्या या कार्यक्रमात बातचीत करीत आहोत प्रवीण पेटकर सरांशी, जे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. सर, आपल्या जीवनाकडे मागे वळून पाहताना सर्वात मोठं समाधान आपल्याला कुठल्या गोष्टीचं वाटतं? आणि आपल्या या सगळ्या सामाजिक कामासाठी असो किंवा आपलं जीवन सार्थकी जे ठरलेलं आहे याच्यासाठी प्रेरणा आपल्याला कोणाकडून आणि कशी मिळाली, याविषयी काय सांगाल?
1: सर्वात प्रथम तर माझे आदर्श आणि प्रेरणास्थान माझे वडील आहेत, स्वर्गीय दिगंबररावजी पेटकर. आणि विचाराचा पगडा म्हणून माझ्या जीवनामध्ये माननीय अरविंदजी माळी, प्रबोधनकार नागपूर, त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर हरी नरकेजी जी पुण्याला बहुजन साहित्यिक आहेत, सन्माननीय डॉक्टर श्रावणजी देवरे साहेब नाशिक यांच्या विचाराचा माझ्या याच्यावर खूप असा पगडा निर्माण झाला आणि त्यांच्याच प्रेरणेतून मी आज रोजी काम करत आहे. आणि माझं हे काम सतत चालू असतानाच शासनाने सुद्धा माझ्यावर जबाबदारी टाकलेली होती. 1997 मध्ये महाराष्ट्र शासनाने तेव्हा मला विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सिंधुदुर्ग या गावासाठी नियुक्त केलेलं होतं. त्याचप्रमाणे मी अंजनगाव मध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांनी पोलीस जनता संपर्क स्तरावर जी समिती आहे त्यामध्ये सुद्धा नियुक्त केलं होतं. आणि हे जी मी जी विचारधारा मधून मागे वळून पाहताना जर म्हटलं तर या विचारधारेतून मला काय मिळालं तर मला खूप मोठी उपलब्धी मिळाली की आजच्या काळामध्ये सुद्धा मुलींच्या शिक्षणावर आजही वडील मुलापेक्षा कमी खर्च करतात किंवा त्यांना पुढे नेण्यासाठी तेवढं प्राधान्य देत नाहीत. तर माझ्या जीवनाचं या सगळ्याचं सार्थक म्हणजे माझ्या दोन्ही मुली डॉक्टर झाल्या. आज मोठी मुलगी माझी MBBS आहे आणि दुसरी मुलगी माझी BDS आहे. हीच माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. आणि हे सगळं काम करत असताना माझा भाऊ असो, माझी पत्नी असो, माझ्या मुली असो, या सर्वांनी मला सहकार्य केलं. आणि एक सामाजिक मित्र म्हणून माझा मित्र संजय वागुळे यांनी सुद्धा मला या सामाजिक काम करत असताना खूप मोठं सहकार्य केलं. या सर्वांचा मी माझ्या जीवनामध्ये ऋणी राहील.
0: खरंच आहे सर, ते म्हणतात ना, आयुष्यामध्ये मित्र मैत्रिणी असो, कुटुंब असो, यांची जर साथ असेल तर आपण जगातली कुठलीही लढाई खूप मोठ चांगल्या पद्धतीने लढू शकतो. आणि ती लढाई आज आपण खूप मोठ्या प्रमाणात लढलेले आहात. सर, आपल्या या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे, तर समाज कार्य करू इच्छिणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल?
1: एकच छोटासा संदेश एवढाच आहे, आजच्या पिढीने वाचन केलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, हेच शेवटचं मी सांगतो आहे.
0: खरंच खूप छान संदेश सर आपण दिलात, वाचाल तर वाचाल. त्याग, सेवा आणि समर्पण हे समाज सेवेची खरी त्रिसूत्री आहेत. म्हणूनच श्रोते हो, चला एकत्र येऊन समाज घडूया, अंधकार दूर करून विकासाची मशाल पेटूया. आपली एक छोटीशी मदत कोणाचं तरी नक्कीच आयुष्य बदलू शकते. आणि हेच आयुष्य सरांनी देखील आपल्या मुलांचं, आपल्या आजूबाजूच्या लोकांचं बदललेलं दिसून आपल्याला येत आहेत. सर, आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना करून दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि श्रोत्यांच्या वतीने मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
2: लोकजागर या कार्यक्रमात आज शैक्षणिक आणि सामाजिक कार्य या विषयावर प्रवीण पेटकर यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्नेहल ठाकरे यांचं, तांत्रिक सहाय्य दिलं होतं सुनील किन्हीकर यांनी.

0: तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
1: लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर.

श्रोते हो, आताच आपण लोकजागर हा कार्यक्रम ऐकलात. आजच्या या कार्यक्रमाच्या भागातील मुलाखत ही पुनर्प्रसारित करण्यात आली. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: श्रोतेहो आपण आनंद घेत आहात आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित होत असलेल्या विविध कार्यक्रमांचा. आम्ही बोलत आहोत 101.5 MHz वरून. ठीक 10:31 आणि 45 सेकंद झालेले आहेत. आता आनंद घेऊया मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा. अर्थातच प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.
3: गीत गंगा.
2: श्रोतेहोच्या गीतगंगा कार्यक्रमाचा प्रारंभ करताना तुम्हाला ऐकवतोय अनुराधा पौडवाल यांचा स्वर. शब्दरचना आहे शांताराम नांदगावकर यांची. संगीत संयोजन अनिल अरुण यांचं आणि चित्रपट अष्टविनायक.

0: श्रोतेहो गीत होतं गोंधळात गोंधळ या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये. शब्दरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत विश्वनाथ मोरे यांचं होतं. आपण ऐकताय कार्यक्रम गीतगंगा. यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: धावपळीत आपण अनेक गोष्टी विसरतो, पण जेव्हा कोणी आपली काळजी घेतं तेव्हा छान वाटतं. जसं की RBI तुमच्या अनक्लेम डिपॉझिटची काळजी घेतं, तुमच्या अस्वामी ठेवणीची काळजी घेतं.
2: अस्वामी ठेवणी म्हणजे अशी बँक खाती ज्या 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही. अशी खाती RBI च्या DEA फंड मध्ये जातात. आपल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन आपली KYC अपडेट करा आणि आपली अस्वामी ठेवणी परत मिळवा.
1: RBI म्हणतं जागरूक बना,
2: सतर्क राहा.
0: श्रोते हो, यानंतरचं गीत तुम्हाला ऐकवतोय गुपचूप गुपचूप या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांचा स्वर. शब्दरचना आहे उमाकांत काणेकर यांची आणि संगीत नियोजन आहे अनिल अरुण यांचं.

0: तुझ्या प्रीती।
1: श्रुती हो, यानंतरच गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती।
2: कुठे आहे मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
3: हे तर झटपट काम आहे।
2: कसं?
3: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या
2: आणि बाकी चेंजेस
3: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने। केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी।
2: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे। आरबीआय सांगते
4: केवायसी सुरक्षित बँकिंगकडे पहिले पाऊल।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या सुरू आहे कार्यक्रम गीत गंगा। यानंतरचं गीत तुम्हाला ऐकवतोय हे दे दणादण या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांचा स्वर। शब्दरचना आहे प्रवीण दवणे यांची आणि संगीत नियोजन अनिल मोहिले यांचं।

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे गोलमाल. या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांचा स्वर, शब्दरचना आहे गुरु ठाकूर यांची आणि संगीत अवधूत गुप्ते यांचंच.

श्रोतेहो आता ऐकवतो आहे आजच्या गीतगंगा कार्यक्रमातील शेवटचं गीत अदला बदली या चित्रपटातील. स्वर आहे सचिन पिळगावकर आणि जयश्री शिवराम यांचं. शब्द आहेत प्रवीण दवणे यांचे आणि संगीत नियोजन अमर हल्दीपूर यांचं.

0: श्रुत्योः गीत होतं अदलाबदली या चित्रपटातील सचिन पिळगावकर आणि जयश्री शिवराम यांचा स्वर होता. या गीतासोबतच आजचा गीतगंगा कार्यक्रम इथे संपविता होत.
1: गीतगंगा
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपच्या माध्यमातून. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

0: श्रोते हो, आपण आनंद घेत आहात आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित होत असलेल्या विविध कार्यक्रमांचा। ठीक 11:01 आणि 3 सेकंद झालेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्र फरमाईशीचा हिंदी गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन।
1: गीतगुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीतगुंजन गीतगुंजन।
0: श्रोतेवाचा गीतगुंजन कार्यक्रम म्हणजे श्रोत्यांच्या पत्राद्वारे त्यांनी कळवलेल्या त्यांचे गीत ऐकवण्याचा। आणि असेच काही आमच्या रसिक श्रोत्यांची पत्र आजच्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट केलेली आहेत। कार्यक्रमाला प्रारंभ करतो आहे आणि पहिलं पत्र आजच्या कार्यक्रमातील अमरावती जिल्हा सिंधी बुजुर्ग येथून पत्र पाठवणारे श्रोते आहेत किशोर वडतकर, सविता वडतकर, समीक्षा वडतकर, पुन्नू वडतकर, सोबतच दुर्गाई सेलू येथून चंदू कुलकर्णी, हेमलता परभणी येथून सी आर कुलकर्णी, जरूडवरुड येथून बाबासाहेब वाडोदे, आदी चरपे, युवराज कनिरे, प्रियंका पंकज वाडोदे, चंद्रप्रभा वाडोदे आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे रोटी या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं। ऐकूया त्यांच्या आवडीचं आजच्या कार्यक्रमातील पहिलं गीत।

श्रोतेहो, यानंतरचं गीत आहे राम तेरी गंगा मैली, या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं. आणि या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये पत्र पाठवणारे श्रोते आहेत अमरावती विदर्भ प्रवीणनगर येथून चंदू आप्पा हातोले, चेतन हातोले, अकोला येथून अजय येवले, राठीनगर येथून अमित मेश्राम, गाडगेनगर येथून सुमेध देशमुख, वडगाव येथून शरद भाऊ चव्हाण, सोबतच नंदकिशोर धोंडे. त्यानंतरच हे पत्र पाठवणारे श्रोते आहे सरोज चौक अमरावती येथून कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, अस्मा सालिया, शोएब खान. छत्तीसगड भाटापारा दतरंगी येथून द्वारिका प्रसाद वर्मा, किशोर कुमार वर्मा आणि दीपक कुमार वर्मा यांना ऐकायचं आहे राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत. ऐकूया.

श्रोते हो, यानंतरचं फरमाईशी गीत आहे मुकेश यांनी गायलेलं पत्थर के सनम या चित्रपटातील, आणि या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, धनश्री, स्वराज, मिलिंद सरकटे, निंबोरा येथून अशोक देशमुख, शरद देशमुख, बबन जोशी, शिवाजी चौक बोराळा खुर्द येथून आदिनाथ वाघ, अमोल वाघ, गांधी चौक बनोसा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथून चित्रांश चव्हाण, सौमित्र चव्हाण, माधवी चव्हाण आणि मनोरमा चव्हाण यांना ऐकायचं आहे हे गीत।

श्रोते हो, यानंतरचं पत्र मिळालेलं आहे. पाठवणारे श्रोते आहेत संभाजीनगर तालुका आर्णी येथून मांगीलालजी तुनगर, सौ वच्छला तुनगर, कुमारी प्रतीक्षा तुनगर, सुमित कुमार तुनगर, अमराईपुरा आर्णी येथून नंदकुमार शिवराम वार आणि सौ रीना शिवराम वार परिवार, सोबतच कल्याणनगर अमरावती येथून रमेश किल्लेकर, अंश किल्लेकर, अनुराग किल्लेकर, अभिषेक किल्लेकर, श्यामाबाई किल्लेकर, वलगाव रोड अमरावती येथून महेंद्र जावरकर, सामरानगर अमरावती येथून सुधाकरराव केचे, उत्तमनगर येथून सुधाकरराव गुल्हाने, सेंदुर्जना घाट येथून अमोल कपिले, सौ माया जावरकर, राणी जावरकर, शुभम जावरकर आणि समस्त जावरकर परिवार आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे. किशोर कुमार यांनी गायलेलं याराना या चित्र

श्रुती हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत गुंजन आणि आजच्या कार्यक्रमातून तुम्हाला ऐकवतोय आपल्या श्रोत्यांनी पाठवलेली पत्र आणि पत्रांच्या माध्यमातून त्यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत. यानंतरचं गीत आहे दो रास्ते या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं आणि या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूर येथून डोंगरदेवे परिवारातील नाना डोंगरदिवे, रमाताई डोंगरदिवे, सीमाताई डोंगरदिवे, रीमाताई डोंगरदिवे, दीक्षाताई डोंगरदिवे, राहुल डोंगरदिवे, सकुबाई डोंगरदिवे, सुवर्णा मोहोळ, जगदीश मोहोळ. सोबतच दंडवत श्रोता संघ मुक्काम पोस्ट कुष्टा बुद्रुक तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथून प्रवीण हागोणे, सौयोगिता हागोणे, प्रशांत हागोणे, कुमारी प्रियाली, पार्थ हागोणे आणि हागोणे परिवार. सोबतच चंद्रपूर येथून कमल साहनी, अफजाल ताज, अशोक बोरोडे, डॉक्टर नितीन भारशंकर, हेमंत भारशंकर, निधी साहनी आणि महेंद्र मोदी. ऐकूया यांच्या आवडीचं हे गीत.

श्रुति हो या नंतर जो पत्र आहे, पूरब और पश्चिम या चित्रपटातील मुकेश यांनी गायलेले हे गीत आहे।

आणि या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत ग्राम तरोडा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ येथून बाळू मनवर, रजनी मनवर, राहुल मनवर, श्वेता मनवर, लकी मनवर, मनीष मनवर, सोबतच भारती रेडिओ श्रोता संघ दसरा चौक अंजनगाव सुरजी येथून दादाराव बोबडे, नलिनी बोबडे, चेतनाताई, भारती कणसकर, आर्यन, अर्पण, प्यारी बेटी सह्याद्री, सोबतच राहणार बोर रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून सुंदरबाप्पा जाधव, श्रुती व संग्राम, अनिल थुटे, आशिष काळे, राज व रणवीर किशोर शिंदे, श्रद्धा लक्ष्मण बरसाळे आणि गणेश सुंदरबाप्पा जाधव, ऐकूया यांच्या आवडीचं हे गीत.

श्रुती हो यानंतरचं गीत आहे कामचोर या चित्रपटातील किशोर कुमार आणि अलका याग्निक यांच्या स्वरामध्ये. आणि या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत सिंधी बुद्रुक येथून ज्ञानेश्वर साठे, सौ नंदा साठे, निलेश साठे, सचिन साठे. मोहम्मदिया मस्जिद इंदिरानगर अकोट येथून अब्दुल गफूर, अब्दुल शकीर ठेकेदार, अब्दुल तन्वीर, अब्दुल सत्तार, अब्दुल सलीम, प्यारी बेटिया यास्मीन. सोबतच मेहरनगर उमरखेडेतून अभिजित गव्हाणकर राही, सरिता गव्हाणकर, वैशाली शैलेश गव्हाणकर,

0: कुमारी मेहरा गव्हाणकर, बेळगाव कर्नाटक येथून सुमित गव्हाणकर, श्वेता गव्हाणकर आणि सिद्धांत गव्हाणकर, ऐकूया यांच्या आवडीचं हे कामचोर चित्रपटातील गीत.
1: तुमसे

यानंतरचं गीत आणि या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत महेशनगर छत्रपती संभाजीनगर येथून रमेश देशपांडे, सारंग देशपांडे, सौ निलिमा देशपांडे, संतोष वाघ, सोबतच दर्यापूर रोड श्रीकृष्णनगर अकोट येथून बंडूभाऊ रोही, अक्षय कुमार रोही, सुलोचनाताई रोही, सायली, मालाताई, ऋणमयी, सुशील, बंडू रोही आणि रोही परिवार, कौलखेड अकोला येथून विजय वडाळकर, लता वडाळकर, वैष्णवी आणि अजिंक्य आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे. लता मंगेशकर यांनी गायलेलं आशा या चित्रपटातील. ऐकूया त्यांच्या आवडीचं हे गीत.

यानंतरचं पत्र मिळालेलं आहे. बेर्डी येथून हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर, प्राची करमरकर, तनु करमरकर. वानखेड येथून बाबाराव भोजने, सविता भोजने, आरती भोजने, चित्रक भोजने. शेरी वडनेर येथून बलदेव दामोदर, अरुणा दामोदर. अमरावती रेडिओ श्रोता संघ रहाडगाव कॅम्प अमरावती येथून श्याम किटे, वंदना किटे, शंकर किटे, उषा किटे. गोपालनगर अमरावती येथून प्रल्हाद पद्मने, हिम्मत शृंगारे, दिलीप रामेकर, रामेश्वर घोम आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे. किशोर कुमार यांनी गायलेलं चित्रपट लावारिस.

श्रुती हो यानंतरचं गीत आहे फुल और काटे या चित्रपटातील कुमार शानू आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आणि या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत विदर्भ श्रोतांगण क्लब शाखा पत्रोड येथून विजय भाऊ अंबाडकर सो सुनीता अंबाडकर कैलास अंबाडकर अक्षय आणि ऋषिकेश अंबाडकर सोबतच सागर रेडिओ श्रोता संघ शिवाजीनगर वडाळी देशमुख येथून राजेश खोबरखेडे शिवसागर खोबरखेडे सौ इंदिराबाई खोबरखेडे सुनैना खोबरखेडे सौ दीपाली धाडे राम धाडे सागर खोबरखेडे राजू खोबरखेडे स्वराज धाडे त्याचप्रमाणे छत्री तलाव अमरावती येथून साधना राणी गुप्ता किशोर गुप्ता कमल गुप्ता कविश गुप्ता नेहा गुप्ता आणि कोमल गुप्ता ऐकूया यांच्या आवडीचं फूल और काटे या चित्रपटातील हे गीत

श्रोतेहो, आता घेऊया आजच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत, आणि हे गीत आहे राज या चित्रपटातील उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं, आणि या गीताची फरमाइश केलेली आहे राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री ढोमणे, वैष्णवी ढोमणे, चंचल ढोमणे, सुभाष सव्वाशेरे, अर्जुन गवनेकर, हे सर्व बेरडी येथून आहेत. सोबतच सिंधुनगर अमरावती येथून चतुर्भुज बजाज, रिंकू, आयुष, जानवी, तन्वी, पूरब, समर, शिवा, सचिन बजाब, मयुरेश मंडपे. सोबतच मोरगाव, काकड, अकोला येथून प्रदीप वानकडे, विद्या वानकडे, आर वानकडे, तक्षु डोंगरे. सोबतच अर्चना गोडबोले, सुनीता मर्दाने, कल्पना खारोळे, नविता खरडकर, जयश्री बोरकर, रूपाली आवारे, मर्दाने पणिवार, आणि हे सर्व धामणगाव रेल्वे येथून आहेत. सोबतच आहे नागपूर येथून विठ्ठल जाधव, अनुसया जाधव, मंगेश जाधव, आकाश आणि पप्पू, आणि या सर्वांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे ते राज या चित्रपटातील. ऐकूया आजच्या कार्यक्रमातील हे शेवटचं गीत.

0: श्रुतेहो राज या चित्रपटातील या गीतासोबतच आजचा हा पत्रफरमायशीचा हिंदी गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन इथे संपवित आहोत. आपल्यालाही या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्की आम्हाला पत्र पाठवा आणि पत्राद्वारे आपल्या आवडीचं गीत आम्हाला कळवा. आपल्याकडून आलेल्या पत्राचा नक्की आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये समावेश करू आणि आपल्याला ऐकू आपल्या आवडीचं गीत. पत्र पाठवण्याकरता आमचा पत्ता आहे कार्यक्रम गीतगुंजन, द्वारा कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी अमरावती केंद्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळ, कॅम्प अमरावती, 444602. आम्ही वाट बघतोय आपल्या पत्राची. याबरोबरच आजचा गीतगुंजन कार्यक्रम इथे संपवित आहोत.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजरा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आता आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये मी आपण सर्वांची मैत्रिणी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे.

मैत्रिणींनो, माणूस जन्माला येतो आणि लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखांची अनेक वादळं झेलत तो आयुष्य जगतो. पण आयुष्य का जगतो, कशासाठी जगतो आणि कोणासाठी जगतो याची मात्र काहीच कल्पना त्याला नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाड कष्ट तो करतो, लहान सहान काम करतो, अंग मेहनतीचीही काम करतो आणि त्यातच तो आनंदात विलीन होतो. त्यानंतर कुटुंबीय नातेवाईक 4 दिवस त्याच्या जाण्याचं दुःख करतात. पण खरं म्हटलं ना, आपलं मात्र या पृथ्वी तलावरचं आयुष्य, अस्तित्व कायमचं संपुष्टात येतं. आपण आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबापुरतच जगतो. आपलं कुटुंब हेच आपलं जग असतं. आणि आपल्या मैत्रिणींच्या बाबतीत तर ही गोष्ट अगदी 100% खरी आहे. मग खरं सांगा मैत्रिणींनो, जगावं तर कुणासाठी? पडला ना प्रश्न तुमच्याही मनात? आणि म्हणूनच असं म्हटलं जातं मैत्रिणींनो, जगावं ते समाजासाठी. तुम्ही समाजातील कोणत्या समस्या सोडवता, तुम्ही काय उभारता, तुम्ही कधी कोणाच्या कामी आला का, यालाच तुमचं करिअर म्हणतात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात. करिअर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार आपला कधीही नसावा. हा, समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय. चांगल्या स्वभावाच्या, चांगल्या विचारांच्या व्यक्ती दीर्घकाळ इतरांच्या स्मरणात राहतात. भौतिक सुखासाठी कमावलेली एकही वस्तू तुमच्या अंतानंतर तुमच्या सोबत येत नाही, परंतु तुमच्या सोबत येतात ती तुमची कर्म, तुमच्या प्रती असलेली समाजाची आपुलकी आणि वर्षानुवर्ष काढली जाणारी तुमची आठवण. आणि हीच आपल्या आयुष्याची खरी कमाई असते. म्हणून जर फिरावंस वाटलं तर भरपूर मनसोक्त फिरून घ्या. कारण एकदा वृद्धत्व आल्यानंतर फिरावंस वाटलं तरी आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही. एक मात्र गोष्ट अगदी पक्की आहे हा मैत्रिणींना.

आपण येताना एकटे जरी आलो असलो तरी जाताना मात्र सर्वांच्या हृदयात आपली हक्काची जागा करून जाणं यातच आपलं खरं कर्तृत्व आणि अस्तित्व आहे. या विचारासह मैत्रिणींनो वळूया आता आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत आपण सुरुवातीला ऐकणार आहोत शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित करणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या आणि यश संपादित केलेल्या मैत्रिणींशी संवाद साधतो. नक्कीच त्यामुळे त्यांच्याकडनं जे काही आपण जाणून घेतो किंवा त्यांच्या यशाचा प्रवास हा आपल्याला प्रेरित करणारा असतो. अशाच एका मैत्रिणीला आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे आणि आपल्या या मैत्रिणीचा यशाचा प्रवास आपल्याला आता जाणून घ्यायचा आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेल्या आपल्या पाहुणे आहेत प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर मॅडम. तर सर्वप्रथम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद.
0: मॅडम, अभिनय क्षेत्रातील आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये आपल्याला भरघोस असं यश प्राप्त झालेलं आहे आणि अनेक मान सन्मान पुरस्काराने आपणास सन्मानित केलं गेलेलं आहे. त्या तुमच्या संपूर्ण यशस्वी प्रवासाविषयी काय सांगाल?
1: हो, कामं चालू आहेत. मी तुम्हाला बोलले की वैयक्तिक मला अजूनही पुरस्कार मिळाला नाही. नक्कीच पुढच्या काळात मला अपेक्षा आहे की असं काम मिळावं जे लॉंग लेंथ असेल, ज्याला खूप मोठं वेटेज असेल. आतापर्यंतची कामंही तशीच आहेत, परंतु जे पुरस्कारासाठी पाहिजे असेल असं नॉमिनेशन किंवा तो अवॉर्ड, तर या वाटचालीमध्ये मला ना म्हणजे फक्त अभिनय किंवा या क्षेत्रातलं माझं करिअर हे तर महत्वाचं आहे, पण मी ना ज्या ठिकाणाहून आले आणि आज जे आहे हा माझा पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात ना, बदल खूप झाला. कारण वैचारिक पण याला जोड मिळाली. कारण फक्त मी शिकले असते, मी माझं पीएचडी ही झालं असतं आणि मी प्राध्यापक म्हणून कुठे जॉईनही झाले असते, पण मला माहित नाही की त्यावेळी मला, मी जे आत्ता विचार करते की तुम्ही आत्ता मागाशी बोलताना बोललात की आई यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एवढी धडपड केली माझ्या आईने, परंतु आत्ता काही आई अशा आहेत की त्यांचं जे अर्धवट स्वप्न आहे ते लादत आहेत.
0: बरोबर.
1: किमान मला या वाटचालीमध्ये असं म्हणजे मी अशी झाली किंवा मला असं हे मिळालंय की आपल्या गोष्टी इतरांवर लादू नये, की मी माझ्या मुलीवर माझी गोष्ट लादणारच नाही. तिला जे वाटतं योग्य वयापर्यंत तिला आपलं मार्गदर्शन गरजेचं आहे ते देऊन तिला तिचं विचार स्वातंत्र्य देणं महत्वाचं आहे. आणि हा जो अभिनयाचा जो प्रवास आहे यामध्ये मला वेगवेगळी माणसं भेटली गेली. एक एक माणूस एका विद्यापीठासारखं मोठं आहे. म्हणजे एवढे मोठे मोठे माणसांसोबत मी राहिले. म्हणजे मी जेव्हा पहिलं आर्टिकल लिहिलं होतं, दलपत सिंग एती गावा म्हणून एक माझं नाटक होतं जे माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा इतिहास सांगणार.
0: अच्छा.
1: म्हणजे सामाजिक कार्यकर्ते अरुणा रॉय, निखिल डे यांनी जो राजस्थानात लढा उभारला होता आणि त्यानंतर मग पहिल्यांदा तो लढा झाला आणि मग त्याच्यातनं माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची उत्पत्ती झाली आणि मग ते आपल्याकडे लागू झाला. तर हा जो इतिहास होता, हा जो त्यांचा संघर्ष होता, तो आम्ही दलपत सिंग येती गावा म्हणून या नाटकाच्या माध्यमातून तो आला होता म्हणजे बऱ्यापैकी. तर त्याचं लिखाण हे मकरंद साठे सरांचं होतं, नाट्य रूपांतर राजकुमार तांगडे सर आणि अतुल पेटे, आणि अतुल पेटेने ते दिग्दर्शित केलं होतं. शिवाजी अंडरग्राऊंडच्या आधी 2009 ते नाटक आलेले, त्याचे 25 प्रयोग झाले. त्यात वीणा जामकर यांनी काम केलं होतं, लीड करत होत्या. आणि म्हणजे तसं मोठ्या कलाकारांसोबत माझं पहिलं काम होतं. तर म्हणजे लोक शिकवत, आपल्याला आपण शिकतो त्यांच्याकडनं गोष्टी शिकतो. ते किती खूप मोठे आहेत लोक हे महत्वाचं नाहीये, पण त्यांच्यातले काही प्लस पॉइंट आहेत जे आपण आपल्याकडे अधिक करत जातो. तर या वाटचालीमध्ये मला काही जी लोक मिळाली त्याच्याकडनं, काहीकडनं स्वभाव शिकायला मिळाला, काही लोकांकडून मला अभिनयाच्या कुठल्या गोष्टी ज्या करायच्याच नसतात, कुठल्या गोष्टी ज्या चांगल्या पद्धतीने करता येतात हे शिकायला मिळालं. मला अजून लिखाण शिकायला मिळालं नाही. पुढच्या काळात मला लिहायला यावं यासाठी मी खूप म्हणजे मला आत्ता खूप माझी तळमळ आहे. आणि मग पुरस्कार नाटकाला खूप

0: म्हणजे चांगले पुरस्कार 13-14 पुरस्कार शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला
1: अच्छा
0: मिळालेत. आता बयांसाठी शॉर्ट फिल्मसाठी मला एक मिळालं होतं. माझा एक पुसलेला नंबर नावाची शॉर्ट फिल्म होती, खूप छोटी होती, आमच्या मित्राने डिरेक्ट केलेली होती. ते पण एक सुंदर कॅरेक्टर होतं, छोटं कॅरेक्टर होतं आईचं, आणि तिचा मुलगा गेला आणि ती त्याच्यात हे झालेली असती.
1: बर
0: हा, असे अनुभव पण असतात की जे खूपच आपल्याला काही काही देऊन जातात. तर ही सगळा जो काळ होता म्हणजे हे सगळे जे कामं होते यातनं मला खूपच चांगल्या गोष्टी मला जमा करता आल्या माझ्याकडे.
1: आणि हाच खरा महत्वपूर्ण पुरस्कार तुम्हाला मिळाला किंवा तुमच्यासाठी असावा, हो की नाही?
0: हो
1: मॅडम, मराठी रंगभूमी, चित्रपट सृष्टी, शॉर्ट फिल्म्स यासोबतच शिक्षण, करिअर आणि घर ही संपूर्ण तारेवरची कसरत तुम्ही केलीत. शिक्षण आणि अभिनय क्षेत्र ही तर खूप मोठी तारेवरची कसरत तुमची होती, ती तर तुम्ही आता छान सांगितलीत. पण हे सगळं करत असताना हा पूर्ण समतोल तुम्ही कसं जमवून आणला आणि आजही कसा जमवताय? म्हणजे आजही तुम्ही विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहात, तिथे तुमचं काम चालू आहे आणि त्यासोबतच अभिनय क्षेत्रातील कार्य सुरू आहे, संसार आहे, मूलबाळ आहेत, कसं हे सगळं कसं जुळवलं?

0: ही तर खूप मोठी तारेवरची कसरत तुमची होती, ती तर तुम्ही आता छान सांगितलीत. पण हे सगळं करत असताना हा पूर्ण समतोल तुम्ही कसं जमवून आणला आणि आजही कसा जमवताय? म्हणजे आजही तुम्ही विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहात, तिथे तुमचं काम चालू आहे आणि त्यासोबतच अभिनय क्षेत्रातील कार्य सुरू आहे, संसार आहे, मूलबाळ आहेत, कसं हे सगळं कसं जुळवून आणता?
1: हा शिक्षण आणि त्यावेळेसच अभिनय क्षेत्र ते एक वेळ सोपं होतं. आत्ता जे आहे तुम्ही म्हणाला ती खरंच तारेवरची कसरत आहे. म्हणजे ती एवढी तारेवरची कसरत आहे की आठवलं तरी आता अंगाला काटा येतो की आता मी परत त्यात नांदेडला राहायला गेले. या सगळ्यामध्ये एक आहे, माझा नवरा खूप कोऑपरेटिव्ह आहे. मला 2.5 वर्षाचं माझं बाळ झालं आणि त्यांनी जे सांभाळायला घेतलं आणि मला सांगितलं की तू तुझ्या आवडीचं काम कर, त्याला तुला अडथळा नाहीये. अशा सहकारी मिळणं हाही मला नाटकामुळेच मिळालंय. माझं लग्नही टिपिकल पद्धतीने झालं नाही. आमच्याकडे तरी जनरली सातबारा बघून लग्न होतं. आम्ही पुरस्कार बघून, सर्टिफिकेट बघून लग्न झालं आमचं. दोघांनाही लग्नाची एकच अट होती की मी माझ्या क्षेत्रात काम करते, मला मोकळीक दे. त्यांनाही असं होतं की मी जे काम करतोय त्याला तिचं हे पाहिजे. टिपिकल बायकोसारख्या प्रत्येक गोष्टीला ती कटकट अशी मुलगी नको की जी घर संसार खूप जास्त अडकून पडेल. आणि आपण जितकं जास्त घरात अडकतो तितकं समोरच्या व्यक्तीला आपण जास्त त्रासदायक असतो असं मला वाटतं. मग अशा वेळी ते खूप सपोर्टिव्ह आहे. आणि आपल्या फील्डशी जरा निगडीत असल्यामुळे, म्हणजे कवी लेखक असल्यामुळे ते मनही जाणतात कलाकाराचं. डॉक्टर विनायक येवले असं त्यांचं नाव आहे, नांदेडला त्यात असतात. माझी मुलगी आहे आता 4 वर्षाची, आता काल परवा 4 वर्षाची झाली. 2.5 वर्षापासून ते तिला छान सांभाळतात. इतकं छान की मला तिचं म्हणजे फक्त आठवण येते, असं नाही वाटत की माझ्या नंतर ती मी नसल्यावर तिचं तिथे काय होईल. पण तारेवरची कसरत अशी झाली आता की मी नांदेडला राहते, माझे प्रयोग जास्तीत जास्त मुंबईत पुण्यात होतात. आणि हा 12 तासाचा प्रवास मला सगळं घर बाळ आणि म्हणजे नवरा त्यांचाही वेळ हे सगळं मॅनेज करून रात्री 10 वाजताच्या गाडीनिमित्त बसते, सकाळी तिथे पोहोचते. आता बरं नाटक असं आहे त्याचे कमीच प्रयोग लागतात. नाटक आपलं पॅशन असल्यामुळे त्याचं फार आर्थिक बघता येत नाही. आणि नाटकाला 14 वर्ष झालेत आणि त्या नाटकाने एवढं काही दिलंय तर आता त्याच्यात फार आर्थिक गणित आपण बघतच नाही. त्यामुळे ते सगळं असं मॅनेज करत करत प्रत्येक वेळी वेगळ्या मित्रमैत्रिणीकडे राहायला जायचं. तिथे मुंबईत जाऊन आपला काय फ्लॅट नाहीये,
0: बरोबर आहे,
1: आणि मग तिथे जायचं, प्रयोग करायचा आणि रात्री बुकिंग असो नसो, मग कधी ट्रॅव्हल्स म्हणा कधी गाडी निघून जाते. वेळ प्रयोगाच्या वेळा असतात, 12:30 वगैरे नाटक संपतं, अशा वेळी ट्रेन नसते. जे मिळेल, जे वाहन मिळेल त्या वाहनाने परतीचा प्रवास करावा लागतो. कारण लेकरू वाट बघतं घरी, तिला तारीख सांगितलेली असते की आपण 2 दिवसाने येणार आहोत. आणि त्याच्या ओढीनं म्हणजे आता मला भरून आलं
0: साहजिकच आहे मॅडम. म्हणजे हे ऐकताना मला सुद्धा आपोआपच डोळे पाणावले आणि आसवांनी वाट मोकळी करून घेतली स्वतःची स्वतः असं म्हणायला काही हरकत नाही. पण आई झाल्यानंतरच आईच्या खऱ्या वेदना कळतात.
1: अगदी
0: ही गोष्ट पक्की आहे. प्रत्येक स्त्रीचं जीवन हे ती आई झाल्यानंतर सर्वार्थाने खुलतं. म्हणजे एकीकडे तिला स्वातंत्र्यही हवं असतं, तिचं आवडतं कामही तिला हवं असतं, पण आतमध्ये सतत आपल्या लेकराची ओढ असते. आणि बाहेर पडल्यानंतर कधी एकदा घरी जाऊ आणि आपल्या लेकराला कुशीत घेऊ हीच एक आशा, हाच एक विचार आईच्या मनामध्ये सतत रुंजी घालत असतो. जरी तुम्ही तुमच्या आवडत्या कामासाठी, प्रयोगासाठी, तुमच्या अभिनयासाठी बाहेर पडत असलात तरी तुमचं मन सतत गुंतलेलं असतं ते तुमच्या बाळामध्ये. किती छान. म्हणजे कलाकाराचं स्ट्रगल काय असतं हे याच्यापेक्षा आणखी वेगळ्या स्वरूपात सांगता येणार नाही. ते तुमच्या अश्रूंनी सांगितलं की विषय निघाला तरी चटकन डोळ्यात पाणी आलं आणि सगळंच वातावरण अगदी भावुक झालं. आता या भावुक वातावरणातून थोडस आपण रिलॅक्स होऊया. आणि मॅडम आता आजपर्यंतच्या तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला प्रभावित करणारं आणि तुमचं आदर्श स्थान, प्रेरणास्थान असणारं व्यक्तिमत्व कोण आहे बरं?
1: खरं तर हा खूपच महत्वपूर्ण प्रश्न आहे. मला ना सावित्रीबाई फुले खूप खूप प्रेरणा देतात. मी मला ना त्यांच्याशी जोडून घेते असं मला वाटतं की आता मी जिथनं आले त्यांनी जे काम केलं ते त्याची तोडच नाहीये. आपण सगळ्या ज्या आज आहोत ते त्यांच्यामुळे आहोत, फक्त त्यांच्याचमुळे आहोत. आपण जे बोलतोय, मी येते, माझे स्वातंत्र्य, मी ज्या गप्पा मारते मोठ्या मोठ्या, ह्या सगळ्या त्यांच्यामुळे आहेत. आणि मी त्यांच्याशी का म्हणजे जोडल्या जाते त्यांच्यासोबत, तर मला वाटतं सावित्रीबाईंनी त्यांच्यावर जे चिखल झेलला त्यांनी आणि आपल्यासाठी एवढं

0: काम करून ठेवलंय जे आपण आज उभे आहोत.
1: खरंच
0: ते जर त्यांनी झेललं नसतं तर मग आपण आज नसतोच. कदाचित खूप कालांतराने आपल्या पुढच्या पिढ्या असल्या असत्या. त्या मला काय प्रेरणा देतात नेहमी, म्हणजे आजच नाही, जेव्हा मी नाटकासाठी बाहेर पडले तेव्हा मला खूप म्हणजे तसा त्रास झाला की आमच्याकडे वाळीत टाकण्यापर्यंत माझ्या वडिलांना गोष्टी केल्या नातेवाईकांनीच की नाटक आणि पिक्चर असं कुठं असतं का, काय लग्नाचं काही बघतो की नाही. माझ्या वडिलांना इथपर्यंत लोकांनी टॉर्चर केल्यासारखं केलं. माझे वडील तुम्ही मगाशीच बोललं ते खमके होते. त्यांनी सांगितलं की असा नवरदेव आणा, असं स्थळ आणा की जे माझ्या मुलीला अशाला असं स्वीकारीन. असा जर स्वीकारणारा एखादा पोरगा असेल तर मी पण आहे का असा मुलगा, मग त्यांच्याकडे उत्तर नाही ना त्याचं. त्यामुळे मग हा त्रास होत होता ना की आपल्यामुळे आपल्या वडिलांना आईला कोणी ऐकवत, बाया चलता चलता ऐकवायच्या बाई एवढं उशिरा लग्न असतं का आणि आपल्यात कुठं असतं का आणि कोण करीन हिच्यासोबत कोण करीन या प्रश्नाने माझी आई भाजी खूप बारीक झाली होती. मी या काळात माझी आई आजारी पडायची सतत आणि मला वाटायचं मग मी खच्चीकरण झालं माझं की परत वाटायचं नाही होईल आपण करूया प्रयत्न असं. आपलं तर काहीच मोठा संघर्ष नाही ना, आपल्याला तर फक्त त्यांनी करून ठेवलेलं आहे तर त्यातनं फक्त यातनं थोडासा मार्ग काढायचा आहे. त्यामुळे आणि राजमाताजी जाऊ आत्ता म्हणजे आता जेव्हा मी आई झाले ना तेव्हा मला राजमाता खूप अट्रॅक्ट करतायत की काय केलं पाहिजे आपल्या मुलासाठी, केवढं केले त्या स्त्रीने. हे दोन माझे आदर्श स्थान आहेत, प्रेरणा स्थान आहेत. आणि मला माहित नाही पुढे सांगायचं, मी आत्ताच सांगते की मला पुढचा जो प्रोजेक्ट करायचा माझा तो राजमाताजी जाऊनवर आहे. तो एक पात्री आहे, त्याची स्क्रिप्ट रवींद्र इंगळे चावरेकर सरांनी लिहून झाली आहे. आता सगळ्यांसोबत बसायचं माझ्या टीम सोबत, आम्हाला सर मला मदत करणार आहेत आणि हे सगळं आता म्हणजे या वर्षभरात 6 महिन्यात तो प्रोजेक्ट बाहेर येईल आणि मला खूप समाधान होईल की ते एक पात्री मी करेल. ते मला म्हणजे ते खूप मोठी जिम्मेदारी आहे, ते मला पेललं पाहिजे. त्यासाठी मला मानसिक शारीरिक अजून सगळ्या तयाऱ्या करायच्यात म्हणून त्याच्यासाठी थोडा कालावधी जाईल. नक्की चांगला प्रोजेक्ट असेल.
1: किती छान, म्हणजे एक ज्ञानाची गंगा आणि एक आदर्शाची, मराठी संस्कृती संस्कारांची गंगा, या तुमच्या आदर्श स्थान आहेत. आणि खरोखर कालच्या आजच्या आणि उद्याच्या प्रत्येक स्त्रीच्या आदर्श स्थान ह्या आहेत, होत्या आणि नक्कीच पुढेही असतील. मॅडम तुम्ही PhD केलं राज्यशास्त्र या विषयामध्ये, त्यासोबतच अभिनय क्षेत्रामध्येही भरपूर अशी कारकीर्द तुमची झालेली आहे आणि यासोबतच तुम्ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट यातून पदव्युत्तर शिक्षणही केलं, त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: राज्यशास्त्र हा विषय माझा तसा पहिल्यापासून आवडीचा, म्हणजे नागरिक शास्त्र जेव्हा होतं ना तेव्हापासून खूप आवडीचा विषय, म्हणजे तो पॅटर्नच आवडायचा मला अभ्यासाचा.
1: अच्छा.
0: आणि मला चांगले मार्क्स मिळायचे ज्युनियर कॉलेजला वगैरे होते त्यावेळेस, बऱ्यापैकी आउट ऑफ म्हणजे 90-96 असे मार्क्स असायचे आणि माझा एक कलच तिकडे गेला म्हणून मग मी ग्रॅज्युएशनला स्पेशल विषय ठेवला, त्यानंतर PG पण त्याच्यातच केलं आणि पुन्हा मग माझा जो PhD विषय आहे तो मला सांगायला आवडेल की मी जो टॉपिक निवडला तो असा होता की जालना जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील स्त्री प्रतिनिधींची भूमिका आणि 20 वर्षाचा कालखंड होता तो. या विषय निवडण्यामागचं कारण हे होतं की माझे त्याच्यात दोन स्वार्थ होते. एक तर मला ऍक्च्युअल परिस्थिती बघायची होती की आपल्या नामधारी प्रमुख आहेत की काम करणाऱ्या बाया आहेत खरंचच, आणि आहेत तर किती प्रमाणात आहेत आणि नाहीत तर का नाहीत, याची मागची कारण काय आहेत, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि दुसरं म्हणजे मला अभिनयाला हा डेटा खूप मदत करेल कारण मी वेगवेगळ्या कॅरेक्टर्सला भेटेन, वेगवेगळ्या ज्या प्रतिनिधी निवडून आल्या त्या वेगवेगळ्या जात समूहातल्या होत्या, सगळ्या वेगवेगळ्या घटकातल्या होत्या. तर त्या 20 वर्षाच्या कालखंडातल्या एवढ्या स्त्री प्रतिनिधींच्या मुलाखती मी घेतल्या, त्यातनं ना मला वेगवेगळी लुक्स, वेगवेगळ्या स्त्रिया मिळाल्या की ज्या वेगवेगळ्या स्वभावाच्या होत्या. आणि त्या ना म्हणजे काम करताना मी रेफरन्स म्हणून बऱ्यापैकी, म्हणजे नाटक सिनेमा बघून रेफरन्स घेण्यापेक्षा मी असे जिवंत अनुभव घेण्याचा बऱ्याचदा प्रयत्न करते. किंवा मग ट्रेनमध्ये जाताना काही कॅरेक्टर्स ऑब्झर्व करणं, त्याच्यानंतर बसमध्ये जाताना आणि मग PhD काळात, म्हणजे त्या संपूर्ण प्रवासात मला खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स मला मिळत गेले आणि त्याचाही डेटा चांगला झालाय. ती एक डॉक्युमेंटरी फिल्म खूप सुंदर होईल इतका सुंदर त्याचा डेटा आहे. आणि त्याच्यानंतर मग माझं म्हणजे नाट्यशास्त्र माझं शिक्षण नव्हतं, मी राज्यशास्त्र म्हणजे PG केलं, त्याच्यानंतर PhD केलं, 2018 अवॉर्ड झालं. त्यानंतर मग 2-3 वर्ष बाळ झालं, लॉकडाऊन होतं, लॉकडाऊन मध्ये मग माझं बाळ झालं. मी 2020 इकडे शिफ्ट झाले नांदेडला संभाजीनगर वरून. मी काही काळ मुंबईत राहिले नाटकासाठीच पूर्ण वेळ. त्याच्यानंतर जी सिरियल केली मी, हा ते एक सांगायला आवडेल.

0: मला की मी ज्या वेळेला PhD झालं 18 ला आणि लगेच देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर मध्ये राज्यशास्त्रासाठी CHB साठी माझी तिथे नियुक्ती झाली.
1: अच्छा, म्हणजे तिथेही तुम्ही प्राध्यापिका म्हणून छत्रपती संभाजीनगरला कार्य पार पाडले.
0: हा, एक वर्ष मी तिथे काम पाहिलं आणि ते एवढा तो झपाटलेला प्रवास होता की सकाळी 8 ते 1 मी कॉलेजमध्ये असायची, 1 ला मी कॉलेजमध्येच्या तिथे ड्रेसिंग रूम मध्ये चेंज करायची आणि नगरला अहिल्यानगरला जायची. तिथे कट्टीबट्टीचा सेट होता, तिथे शूट करायची. 11-12 वाजता जेव्हा माझं पॅकअप व्हायचं तेव्हा भेटेल त्या वाहनाने परत यायची. त्यावेळेस क्रेज होतं की मला उद्या कॉलेजला जायचंय आणि आज यावं लागतं ते ओढीने. तर आणि त्यावेळेस मजा म्हणून करायची. मी माझा मित्र तर मला असं बोलला की अरे रेडीस का तू कशानेही प्रवास करते, म्हणजे मी बाय कार पण यायची, पैसे देऊन ते असतं ना की शेअरिंग कार्स असतात त्याने पण प्रवास. मला ना भीतीच संपली होती माझी, म्हणजे परत थोडीशी भीती मला आता आई झाल्यापासून वाटते, नाहीतर मधल्या काळात माझी भीतीच गेली होती. मला ना रात्रीच्या प्रवासाचे आजही मी 2-3 वाजताची बस पकडते, ट्रॅव्हल्सला कुठेही उतरते, एकटी जाते, मला भीती नाही वाटत तशी. मला वाटतच नाही की मला कोणी काही म्हणेल किंवा मला काही वाईट प्रसंग होईल असं मला वाटतच नाही. मला आलेही नाही विशेष, म्हणजे खरं तर बघायला गेले तर तशी. आणि तसं करून परत महाविद्यालयात यायची, दिवसभर करायची आणि शूटला जायची. खूप इंटरेस्टिंग काळ राहिला तो आणि तेवढ्या काळात शूटही छान व्हायचं. ते माझं कॅरेक्टरही खूप सुंदर होतं, मजेशीर कॅरेक्टर होतं. विनोद लवेकर सर डिरेक्टर होते, आपल्या नांदेडचेच आहेत सर.
1: अच्छा.
0: हा, खूप छान सिरियल होते, त्यांच्या सगळ्या सिरियल्स खूप छान असतात. तर तिथेही मला संधी मिळाली होती. आणि मग जेव्हा गॅप नंतर मग मी इथे, मला असं झालं की आता नाटकापासून बाळामुळे थोडी दूर दूर राहू लागले, मग प्रयोग कमी लागू लागले आणि जाता येत नव्हतं. मग मी म्हटलं आपण इथे PG करावं, ऍटलिस्ट काहीतरी त्यांचा जो वर्षभराचा प्रोजेक्ट असतो त्याच्यात आपल्याला सहभागी होता येईल, म्हणजे आपली जी असते खास ती तिथे मिटली जाईल, तालमी होतील, मुलांशी मैत्री होईल, नवा ग्रुप होईल नांदेडला. यामुळे मग मी PG ला आपल्या SRT मध्ये या थिएटर अँड फिल्म या कोर्सला ऍडमिशन केलं. 2 वर्षाचा कोर्स झाला आणि मला सांगायला आनंद होईल की मी तिथे फर्स्ट रँकने पास झाले.
1: क्या बात आहे,
0: चांगल्या पर्सेंटेजने पास झाले मी.
1: मस्त. शिक्षणाची ओढ तुम्हाला कायमच होती, जरी अभिनय हे तुमचं क्षेत्र असलं तरी, त्यामुळे नो डाऊट की तुम्ही सहजच फाईन आर्ट मध्येही तुमचं शिक्षणातलं कसं पूर्णपणाला लावलं. मॅडम, तुमचा हसरा खळखळता स्वभाव आणि तशीच केलेली तुम्ही पात्र, त्याची एक छोटीशी झलक आपल्या मैत्रिणींना ऐकूया.
0: बिलकुल बिलकुल.
1: तर कोणत्या भूमिकेची एक झलक तुम्ही आता मैत्रिणींसाठी सादर कराल?
0: सासू सुनांचं एक आहे, चालेल?
1: हो.
0: ती चालली शेतात आणि मग पिंटीची आई आणि पिंटीची आजी, पिंटी शाळेतून यायच्या आधीचा त्यांचा संवाद आहे. आत्या, घराकडे ध्यान द्यावं, मी रानात चालले. अव, मी म्हणलं घराकडे ध्यान द्या, बाळ्या झोळणीत टाकलाय, मी रानात चालले. अग काय म्हणतीस तर मोठ्यानं बोल ना. अव, पिंटी शाळातून येऊस तर बाळ्याकडं ध्यान राहू द्या म्हणलं. अग अग काय म्हणतीस तर मोठ्यानं बोल ना. अग, त्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून मला काय दिस नाय ग. याच्यामुळेच म्हणत होते डोळ्याचं ऑपरेशन नका म्हणून, तुमचं तर लय चाललं होतं करून करू. अग काय म्हणतीस तर मोठ्यानं बोल ना. आमच्या म्हातारीचं तर हसचे, एक म्हणलं तर दुसरंच लावी ती. माया नशिबाला तर सगळे येडेच भेटलेत ग माय. आव आत्या, मी रानात चालले, बाळ्या झोळणी टाकलाय, त्याच्याकडे ध्यान द्या, पिंटी शाळातून येऊस तर. हा, बर बर बर बर.
1: खरंच काहीतरी वेगळंच असतं हे ग्रामीण जीवन.
0: हो.
1: छान. मॅडम, आता अभिनय क्षेत्रामधली कारकीर्द आणि शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द या दोन्हीही तुम्ही अतिशय उत्तमपणे साकारल्या आहेत किंवा पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यानंतरचं तुमचं एम काय आहे, महत्वाकांक्षा काय आहे, काय सांगाल त्याविषयी?
0: हा, आता ना काळ म्हणजे खूप खरं तर संदिग्धता असणारा आहे. आमच्या चर्चाही होतात. आता मी ज्या शहरात राहते तिथे ना म्हणजे अशा मानसिकतेचे लोक की स्थिरता असावी. माझा स्वभाव मुळात स्थिरतेकडे जाणारा नव्हताच, म्हणजे खूप चंचल प्रवृत्तीची आहे मी की मला मी एका ठिकाणी खूप काळ टिकून राहू शकत नाही. मला जागा बदलणं, काम बदलणं असं मला पहिल्यापासून त्यानं अट्रॅक्ट केलेलं आहे. त्यामुळे स्थिरतेकडे नाही. परंतु आत्ता असं झालं या स्टेजला की नाही, आत्ता एक असं हक्काचं काम पाहिजे मी करणार आहे किंवा ते मिळवायचंय की ज्या कामातनं पूर्णतः इंडिपेंडेंटली आनंद मिळेल.

0: मग तो जो मगाशी मी तुमच्याशी बोलले प्रोजेक्ट जो राजमाता जिजाऊंचा प्रोजेक्ट आहे एक पात्रीचा तो मला करायचा आहे आणि त्याच्या माध्यमातन जिजाऊंचे वेगवेगळे अँगल त्यांच्या जीवनाचे वेगवेगळे प्रसंग जीवनातील आणि त्याची प्रेरणा ही मला सगळ्यांपर्यंत पोहोचवायची मैत्रिणींपर्यंत पोहोचवायची आपल्या अशा पुरुषांपर्यंत पोहोचवायची की ज्यांना खरंच या विचारांची गरज पण आहे आणि ज्यांना मदत पण होईल या सगळ्या गोष्टींची.
1: खरं
0: हे माझं सगळ्यात मोठं आत्ता ध्येय आहे की मला ते काम करायचंय कारण ते वाटत जरी आता सोपं असलं या क्षेत्रात असल्यामुळे तरी अवघड आहे कारण मोठं कॅरेक्टर आहे त्याला तेवढं पेलणं आतापर्यंत जी कामं केली ती आहेत की आजच्या नाटकात बरीच लोक असतात ती जिम्मेदारी नाही आणि इंडिपेंडेंटली करायचं आहे आणि मग त्याच्या माध्यमातून मग जरा काही वर्ष तो प्रोजेक्ट पुढे घेऊन जायचा आहे मग बघूया स्थिरतेचं.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे तुमची जी त्या प्रोजेक्ट विषयीची आत्मीयता आहे ती आत्मीयता सांगते नक्कीच तुम्हाला त्यात सक्सेस भेटणार आहे आणि यशस्वीपणे तुम्ही तो प्रोजेक्ट बराच काळ अगदी स्थिरतेने पूर्ण करणार आहात किंवा त्यात तुम्ही सतत अव्याहतपणे कार्य करत राहणार आहात. मॅडम, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मैत्रिणींशी खूप छान खरं तर आतापर्यंत संवाद साधला आणि तुमच्या संपूर्ण आजपर्यंतच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीविषयी शिक्षण क्षेत्रातील कारकिर्दीविषयी खूप सारी सविस्तर अशी माहिती आपण मैत्रिणींपर्यंत पोहोचवली. पण आजही स्त्रिया घर संसार आणि एक चौकट एक मर्यादा सोडून बाहेर पडत नाही किंवा घाबरतात ते करण्यासाठी. तर मला वाटतं की आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मैत्रिणींना काय संदेश द्याल की घर संसार यासोबतच आपले छंद आपल्या आवडीनिवडीही आपण आपल्या जीवनात जपायला हव्या, काय सांगाल याविषयी?
0: हा खरं तर खूपच महत्वपूर्ण मुद्दा आहे किंवा गोष्टही ही आपल्यावर एवढ्या जिम्मेदाऱ्या आहेत ना आणि बालपणापासूनच आहे. मला कुटुंब पण तसं मिळालं, माझा मित्र सहकारी मित्र नवरा पण तसा मिळाला की जे मला तर जगू देतो आपला छंद जो आहे तो जोपासू देतो. तर मला आपल्या मैत्रिणींना हे म्हणायचंय की हे सगळं तर आहेच, ह्या जिम्मेदाऱ्या आहेत खूप मोठं म्हणजे आपल्यावर आपले कर्तव्य आहेत पण यातनं आपल्या स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे इतकी महत्वाची गोष्ट आहे ना की आम्हाला कुठं जमत किंवा आमच्याच्यानं शक्यच नाही बाई त्यांना जमत आणि त्यांचं काय त्यांचं असं असं आहे म्हणून त्या हे करतात. हे जर सोडलं ना तरच आपण जगू शकतो मोकळं आणि ना आपण किती वर्ष दाबून ठेवणार ना, मग त्याची एक लिमिट असते. मॅडम मी तुम्हाला सांगते, मी जेवढी ऍक्टिव्ह आहे ना त्याच्यापेक्षा दुपटीने ऍक्टिव्ह असणाऱ्या माझ्या मैत्रिणी होत्या त्यांना संधी नाही मिळाली. मी जे काम करते ना त्यापेक्षाही जास्त बोल्ड होत्या माझ्या काही मैत्रिणी.
1: अच्छा.
0: पण नाही, घरच्यांनी 10वी झालं 12वी झालं की त्यांची लग्न केली आणि त्या आजही तिथल्या तिथे मार्ग काढून काहीतरी करतायत. पण त्यांच्या वाट्याला खूप मोठं आलं असतं जे मी करते यापेक्षाही मोठं काहीतरी करू शकले असत्या त्या, पण त्यांना तिथे संधी नाही मिळाली. पण संधी आपल्याला कधी कधी काढावी लागते, आणावी लागते, ओढावी लागते. तर मला असं आपल्या मैत्रिणींना सांगायचंय किंवा माझी विनंती असेल त्यांना की आपल्याला या सगळ्यातनं काढायचंय, वेळ हा काढायचाय आणि छंदाशिवाय काही खरं नाहीतर रुटीन आयुष्यात आपण मेल्यासारखं जगतो सध्या. मला असं वाटतं इन द सेन्स की काहीच नाही ना, चेंजेस नाहीये आणि खूप लवकर मग आपण ना म्हणजे त्या कशा वृद्ध काळाकडे जायला लागतो. अगदी 35 आपली गावाची बाई 35-38 मध्ये डायरेक्ट ती म्हणते आता काय आम्हाला कुठं गण नटायला. अरे का, आता ती मानसिकता झाली, आता आमची लेकरं मोठी झाली हे आणि तिला भजन म्हणायला आवडत असतं तिला चांगलं येतं म्हणता तर मग म्हणा ना. आणि आता तर मोबाईल न आपल्या हातात आहे सगळ्या गोष्टी, संधी आपल्याला आठवून की आपल्याला काय करायचं होतं बालपणापासून आपल्याला जे व्हायचं होतं ना त्याच्यासाठी एक अर्धा तास जरी काढला ना आपण रोज स्वतःसाठी स्वतःच्या आवडीचं ते काही असो. काही काही वेळेस ना खूप मनमोकळ्या गप्पा मारणं हा सुद्धा छंद असतो आणि तो सुद्धा मारत नाही. असं करायचं की नाव जरी कोणी ठेवलं ना काही हरकत नाही पण आपल्याला मनातून ते आवडतंय ना तर ते 200% करायलाच पाहिजे. मैत्रिणींनी ना आपल्या म्हणजे सगळ्यांनी जी गोष्ट खूप प्रिय आहे ना आपल्याला लहानपणापासून जी आपली दबली आहे ना तिला शोधून तिच्यासाठी एक अर्धा तास तरी द्या आणि मजेशीर जगता येतो मग आपल्याला. नाव ठेवण्याचं कोण काय म्हणतंय यानं आयुष्यच होत नाही आपलं.
1: आपली दैनंदिन जीवनशैली तर चालूच राहणार आहे ती अव्याहतपणे आपल्या अंतापर्यंत, पण त्यातल्या त्यात आपल्यातच काहीतरी नवीन बघण्याचा शोधण्याचा आपण प्रयत्न करायला हवा आणि ती पुढे न्यायला हवी.
0: आणि अजून एक, हे सध्या ना हे मीम्स हे जी रील्स आहेत ना हे ना स्त्रियांच्या म्हणजे बौद्धिक पातळी खूप कमी आहे यानुसार जे जोक्स येतात

0: माझं म्हणणे पहिले त्याला फॉरवर्ड करणं बंद करा. आपण नाहीच आहे तशा, आपल्याकडे खूप जास्त कॅपेबिलिटी आहेत, पुरुषांच्या बरोबरीच्या काही प्रमाणात अधिक असतील. कारण आपण बघा ना, जी वर्किंग वुमन आहे ती आजही सगळं घर बघते, बाळांना बघते, नवऱ्याला बघून परत त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा टॉपला आहे. म्हणजे किती कॅपॅसिटी आहे. आजही आपला पुरुष कितीही फॉरवर्ड पुरुष असू दे, तो स्त्रीसाठी घरात राहत नाही. आणि आपल्याबद्दल म्हणजे स्त्रियांच्या संदर्भाने जे बौद्धिक पातळी कमी आहे, किंवा गमतीशीर व्हिडिओ आहेत ना की ज्या खूप मला भार राग येतो त्याचा, तसे व्हिडिओ तशा रील्स आपण शेअरच करायच्या नाही किंवा तशा बनवायच्या नाही. का बनवायच्या? आपण आपण नाहीयेत तशा, आणि यानं अजून चालना मिळते लोकांना तसं म्हणण्यासाठी. तर ते हे अजिबात नाही करायला पाहिजे. करायचं तर तुम्ही, तुमच्याकडे एम्पायर आहे, तुमच्याकडे पॉवर आहे, हे दाखवण्याचं करा. करत कदाचित दोन लोकांना त्याच्यापासून प्रेरणा मिळेल.
1: अगदी खूप छान मॅडम, छान असा संदेश आपण सर्व मैत्रिणींना दिलात. मॅडम आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा जो प्रेरणादायी प्रवास आहे आजपर्यंतचा शैक्षणिक क्षेत्रातील आणि अभिनय क्षेत्रातीलही, त्याविषयीच्या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तरपणे तुम्ही आम्हा सर्वांशी शेअर केल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपण खूप साऱ्या शुभेच्छा.
0: खूप खूप धन्यवाद. एकदा सुरू झाले की मी खूपच जास्त सुरू होते, थांबायचं कुठे कळत नाही. आणि हे खूप अवघड असतं खरं तर रेकॉर्डिंग आणि आकाशवाणीचं, पण आकाशवाणी म्हटलं की एक वेगळं फील येतं आणि आम्हाला खूप खूप छान वाटतंय. लय भारी वाटतंय खरं तर की इथे मी आले, तुम्ही मला बोलवलं आणि मला खूप अजून मोठी कारकीर्द करण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या शुभेच्छा पाहिजे, त्या मी तुमच्याकडनं घेणार. खूप खूप खूप धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आपण बघतोय की आजही प्रत्येक स्त्रीला आपल्या मनाप्रमाणे करिअर करता येतं असं नाही, किंवा प्रत्येक स्त्रीच्या मनात जो छंद असतो, जो कलागुण असतो, तो वृद्धिंगत करता येतो असं नाही. परंतु आजच्या स्त्रीने आपल्या मनातील छंद, त्यासोबतच आपलं आवडतं करिअर केल्यानंतर ती कशा प्रकारे स्वावलंबी होऊ शकते आणि अतिशय आनंदाने सुखाने आपलं जीवन व्यतीत करू शकते, याविषयी प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांनी खूप छान असं मार्गदर्शन आपण सर्व मैत्रिणींना केलं आहे आणि त्यांच्या जीवनातील अनेक उत्तम अनुभव किस्से आपल्या सर्वांशी शेअर केले. तेव्हा डॉक्टर अश्विनी भालेकर मॅडम यांची मुलाखत नक्कीच आपणास आवडली असेल अशी आशा आम्ही करतो. तेव्हा आता मात्र आपली मैत्रीण सुमेधा कुलकर्णी हिला रजा द्या, पुन्हा भेटूयातच सर्व मैत्रिणींच्या आवडत्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित करणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला. मैत्रिणींनो, आता कार्यक्रमात वेळ झालेली आहे ती मनोरंजनाची, तेव्हा कार्यक्रमामध्ये आनंद घेऊया आता एका गीताचा.

0: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात आपल्या सर्व सखींसाठी असणारा विशेष कार्यक्रम वनिता मंडळ. आणि आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहात स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मागच्या भागामध्ये आपण स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ, योगतज्ज्ञ तथा आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्याकडून माहिती जाणून घेत होतो. आज याच विषयावर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आज आपल्या सोबत पुनश्च एकदा आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत डॉक्टर स्मिता कुलकर्णी. चला तर मग स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी अधिक माहिती आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं.
2: खूप खूप धन्यवाद.
1: तर मॅडम, आता हे वाढतं जे वजन आहे, आपण याची सगळी कारणं लक्षणं वगैरे जाणून घेतली, पण सोबतच हे वाढतं वजन कमी करण्यासाठी काही उपाय करणं सुद्धा खूप गरजेचं आहे, तर ते उपाय नेमके काय असतील?
2: आता ज्यावेळी आपण स्वतःचं वजन कमी करायचं आहे हे ठरवतो, त्यावेळीच आपल्या पूर्ण जीवनशैलीमध्ये आपल्याला बरेचसे बदल घडवून आणावे लागतात. आता त्यामध्ये आहाराचा खूप महत्वाचा रोल असतो. आहारामध्ये खूप बदल घडवावे लागतात. ज्या आहारामुळे वजन वाढेल तो सर्व प्रकारचा आहार आपल्याला कमी करावा लागतो. जसं की साखरेमुळे वजन वाढतं, कुठलाच गोड पदार्थ सहसा घेऊ नये 2 ते 3 महिन्यांसाठी. जे अगदी प्युअर फॅट्स आपण ज्याला म्हणतो तेल आणि तूप, त्यांचं प्रमाण कमी करावं. बेकरी पदार्थांचं प्रमाण कमी करावं, कारण ते पूर्ण मैद्याचे बनलेले असतात. कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम यासारखे खूप जास्त साखरेचे पदार्थ पूर्ण कमी करावेत. मांसाहार, मद्य याचं सुद्धा प्रमाण पूर्ण कमी केलं पाहिजे. त्याचप्रमाणे काय असतं की आपल्याला दिवसभरातल्या ज्या आपल्या ऍक्टिव्हिटीज असतात, दिवसभरातली जी कामं असतात, त्यासाठी आपल्याला एक ठराविक ऊर्जेचा सप्लाय आपल्याला हवा असतो. पण ही ऊर्जा ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणातच आपण आहार घेतला पाहिजे. आपल्याला कमी कॅलरीज लागतात आणि आपण हाय कॅलरीज आहार घेतोय, मग त्याचा उपयोग होणार नाही. यासाठी जेवढ्या कॅलरीज आपल्याला लागतात, जेवढा आहार आपल्याला लागतो, त्याच प्रमाणामध्ये आपण आहार घेतला पाहिजे. आणि स्पेशली वेट लॉस करताना जो आहार लागतो त्यापेक्षा थोडासा आहार कमी करावा आपण. खूप जास्त डायटिंग करू नये, खूप जास्त प्रमाणामध्ये आहार कमी करू नये, कारण ज्या प्रमाणामध्ये आपल्याला कॅलरीजची आवश्यकता असते त्या प्रमाणामध्ये कॅलरी सप्लाय होणं सुद्धा आवश्यक आहे.
1: बरं. तर मॅडम, आता तुम्ही डाएट संदर्भात बोलत होतात, तर वजन कमी करण्यासाठी आपल्या महिलांमध्ये असंही आढळून येतं की क्रॅश डाएट किंवा उपाशी राहणं त्या पसंत करतात, तर हे योग्य आहे का?
2: नक्कीच नाही. कारण काय की आपल्या शरीराला कंटिन्यू काही प्रमाणामध्ये ऊर्जेचा काहीतरी स्रोत मिळणं आवश्यक असतं. त्यामध्ये जर तुम्ही खूप जास्त वेळ उपाशी राहिल्या तर आपल्या पोटामधलं ऍसिड वाढू शकतं. ऍसिड वाढल्यामुळे आपल्याला अल्सर होऊ शकतो आणि त्याचे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामुळे ठराविक वेळेनंतर आहार घेणं खूप आवश्यक असतं. जसं की

0: आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, दोन वेळेस जेवण कंपल्सरी घेणं खूप आवश्यक आहे. फक्त आहार घेताना दोन्ही वेळची जेवण आपली दिवसा झाली पाहिजेत, म्हणजे दिवस असताना, सूर्यास्तापूर्वी आपली दोन्ही जेवण झाली पाहिजेत. सूर्यास्तानंतर फक्त पाणी घेतलेलंच चालेल, पण बाकी काही आहार घेऊ नये.
1: अच्छा, म्हणजे अशा पद्धतीने डाएट करणं योग्य राहू शकतं. क्रॅश डाएट मध्ये महिलांचं असं असतं की एक दिवस ज्यूस वर राहूयात, एक दिवस आपल्या सूप वर राहूयात, भाज्यांच्या रसावर.
0: आयुर्वेद दृष्ट्या ते अगदीच चुकीचं आहे, कारण आयुर्वेद सांगतो तुम्ही दोन वेळेस जेवण करा, फक्त सूर्यास्तापूर्वी जेवण संध्याकाळचं झालं पाहिजे.
1: अच्छा, तर मॅडम बऱ्याचदा असं होतं की मैत्रिणींमध्ये बसल्यानंतर एखादी स्त्री स्वतः जर काही डाएट करत असेल तर त्याचा सल्ला ती इतर मैत्रिणींना सुद्धा
0: देते,
1: तर हे योग्य आहे का?
0: आता ज्यावेळी आपण वेट लॉस करत असतो त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला पेशंटचं वय, पेशंटची उंची, पेशंटचं काम करण्याचं स्वरूप, या सर्वांचा आपल्याला विचार करावा लागतो. एक मैत्रीण एक स्पेसिफिक डाएट प्लॅन फॉलो करते, तोच डाएट प्लॅन जर दुसरी स्त्री करत असेल तर ते अगदीच चुकीचं आहे, कारण तिचं वय वेगळं असतं, तिची कार्यक्षमता वेगळी असते, तिचं वर्किंग शेड्यूल वेगळं असतं. आता एखादा कामगार असतो, त्याचा आहार वेगळा असतो, आणि जो एखादा काही ऑफिसर आहे ज्याचं सिटिंग खूप जास्त आहे त्याचा आहार वेगळा असतो. कामगारासाठी जर तुम्ही दोन पोळ्या फक्त खायला सांगितल्या तर त्याला तेवढ्या पुरेशा नाही आहेत, कारण तो खूप जास्त अंग मेहनत घेतो. पण ऑफिसरसाठी तुम्ही जर दोन पोळ्या सांगितल्या आणि त्या प्रमाणामध्ये त्याची जर शारीरिक हालचाल नसेल तर त्या दोन पोळ्यांमुळे सुद्धा त्याचं वजन वाढू शकतं. त्यामुळे डाएट प्लॅन घेताना हा कामाच्या स्वरूपानुसार, वयानुसार, उंचीनुसार आणि लिंगानुसार सुद्धा, स्त्री पुरुषानुसार सुद्धा बदलत असतो.
1: तज्ञांच्या मार्गदर्शनाने ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात.
0: हो बिलकुल.
1: तर मॅडम, आहाराचा विषय निघाला आहे तर असंही म्हटलं जातं की साखरेचा रोल वजन वाढीमध्ये
0: खूप
1: जास्त आहे. वजन कमी करत असताना विशेषतः साखर कमी करा असं म्हणतात, तर या मागचं काय कारण असावं?
0: आता साखरेमुळे मिळणारी ऊर्जा आपल्या शरीराकडून वापरली जात असते, पण जर अतिरिक्त साखरेचं प्रमाण असेल आणि त्या प्रमाणात तुमची शारीरिक अंग मेहनत नसेल तर या जमा साखरेचं रूपांतर चरबीमध्ये होत राहतं, आणि चरबी वाढणं म्हणजेच वजन वाढणं. त्यामुळे साखरेचं प्रमाण वजन वाढीमध्ये खूप जास्त कारणीभूत राहू शकतं.
1: अच्छा, तर मॅडम बोलत असताना मघाशी आपण सांगितलं की वजन वाढीमध्ये विशेषतः आहारावर लक्ष द्यायला हवं, काही पथ्य सुद्धा पाळावी लागतात त्यामध्ये, जेणेकरून वजन आटोक्यात राहू शकतं. पण हे झालं आहाराविषयी, पण मग आपला विहार सुद्धा त्यासाठी तितकाच महत्वाचा आहे का? जर असेल तर मग तो कसा असावा?
0: ज्याप्रमाणे वजन कमी करताना आपण खूप जास्त आहाराला महत्व देत असतो, त्याच प्रमाणामध्ये आपण विहाराला सुद्धा महत्व दिलं पाहिजे. कारण आपण जे काही अन्न वगैरे खातो त्याचा समावेश आपण आहारामध्ये करतो, आणि जे काही आपण शारीरिक मेहनत करतो, व्यायाम करतो, डे टू डे ऍक्टिव्हिटीज करतो, त्याचा सगळा समावेश विहारामध्ये केला जातो. तर आहाराचा तर परिणाम होतोच वेट लॉस मध्ये, पण विहार सुद्धा कसा असावा? तर रोज कमीत कमी 40 मिनिटे चालण्याचा तुमचा सराव असलाच पाहिजे. त्याचप्रमाणे त्याला सपोर्टिव्ह अशी काही योगासनं तुम्ही रोज करावीत. कमीत कमी 20 मिनिटं तरी तुम्ही योगासनाला दिली पाहिजेत, योगासनं करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. फक्त ही योगासने कुठल्याही सोशल मीडियावर शिकलेली नसावीत, तर ती कुठल्या तरी योग तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली शिकलेली असावी. त्याचप्रमाणे विहाराचा विचार केला तर दिवसा झोपू नये, आणि जसं शक्य आहे त्याप्रमाणे आपली थोडीशी शारीरिक हालचाल करणं आवश्यक आहे. आता बऱ्याचदा असं होतं की वर्किंग स्त्रिया असतात, त्यांना बऱ्याच वेळी व्यायामासाठी वेगळा वेळ काढता येत नाही, तर अशा वेळी आपण वर्किंग आवर्स मध्ये सुद्धा थोडीशी शारीरिक हालचाल करून वेट लॉस साठी उपयोग करून घेऊ शकतो. जसं की आपल्याला माहितीये की आपण 2 तास कंटिन्यू बसलेलो आहेत, तर 2 तास बसण्याच्याऐवजी 1 तास झाल्यानंतर तुम्ही ऑफिसमध्ये थोडस एक पाय मोकळे करू शकता, थोडीशी हालचाल करू शकता, किंवा तुम्हाला कुठला तरी कॉल अटेंड करायचा आहे तर तुम्ही बसून अटेंड करण्याच्याऐवजी थोडस उभं राहून तुम्ही कॉलवर बोलू शकता, मोबाईलवर बोलू शकता. छोट्या छोट्या हालचाली असतात, तुम्ही थोडस जर सिटिंग अवॉइड केलं आणि थोडीशी शारीरिक हालचाली केली तर त्याचा सुद्धा वजन कमी करण्यामध्ये तुम्हाला सपोर्ट होऊ शकतो.
1: अगदीच, म्हणजे थोडं वर्किंग वुमननी स्वतःकडे लक्ष द्यावं, तासन तास बसून राहण्यापेक्षा मध्ये मध्ये

0: दोन तास
1: काहीतरी
0: एक तास
1: शारीरिक
0: आणि
1: हालचाल
0: हालचाल
1: असावी.
0: करावी, स्ट्रेचिंग करता येईल, जसं की खुर्चीवर बसून
1: हो,
0: हाताचे सूक्ष्म व्यायाम करता येऊ
1: करू
0: शकतात,
1: शकतो, बिल्कुल
0: मानेचे करता येऊ शकतात.
1: बिल्कुल करू
0: अगदीच.
1: शकतो.
0: तर मॅडम, आता आपण विहाराबद्दल सांगत होतात, तर त्यामध्ये आपण चालण्याबद्दल पण म्हणालात, तर चालण्याचा आणि योगासनाचा शरीरावर विशेषतः काय परिणाम जाणवतो?
1: आता ज्यावेळी आपण चालतो त्यावेळी आपल्या मांस पेशी खूप ऍक्टिव असतात, त्या खूप जास्त काम करत असतात, आणि या मांस पेशींना कंटिन्यू ग्लुकोजचा सप्लाय असणं आवश्यक असतं, त्याला कायम ऊर्जेची आवश्यकता असते.
0: बरोबर.
1: तर या मांस पेशींना जर आपण ज्यावेळी आपण चालतो त्यावेळी या मांस पेशींना ऊर्जा देण्यासाठी बऱ्याच वेळी आपली चरबी खर्च होत असते, आपल्या कॅलरीज बर्न होत असतात, त्यामुळे वेट लॉसला त्याचा खूप उपयोग होतो. त्याचप्रमाणे आपल्या हार्टचं काम सुधारण्यासाठी सुद्धा चालण्याचा खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. स्पेशली आपल्या पोटावरचे जे फॅट्स असतात, आपल्या मांड्यांवरचे जे फॅट्स असतात, ते कमी करण्यासाठी चालणं हा खूप छान व्यायाम प्रकार आहे. आता जसं आपण चालण्याचा उपयोग म्हटलं, तसंच योगासनाचे सुद्धा खूप छान परिणाम आपल्या शरीरावर झालेले दिसून येतात. एकाच संस्थेवर नाही तर बाकी आपल्या पूर्ण श्वसन संस्था, रक्तवहन संस्था, बाकी सगळ्याच संस्थांवर खूप चांगले परिणाम झालेले दिसून येतात. योगासनामुळे आपली थोडीशी भूक कंट्रोल होते, त्यामुळे आहार परिणामी कमी जातो आपल्या शरीरामध्ये, आणि त्यामुळे वेट लॉसला त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. तसंच योगासनाचा सगळ्यात सुंदर चांगला परिणाम म्हणजे आपलं मनस्वास्थ्य राखण्यासाठी मदत होते, आणि मानसिक ताण कमी झाल्यानंतर आपोआप त्याचा लठ्ठपणा कमी करण्यावर परिणाम होतो.
0: मॅडम, चालणं किंवा योगासन आपण करत असताना रोज किती वेळ या गोष्टींसाठी द्यावा आणि कोणत्या प्रकारचा व्यायाम आपल्याला यामध्ये फायदेशीर, जास्त फायदेशीर ठरू शकतो?
1: प्रत्येक व्यक्तीनुसार चालण्याचा वेळ आणि योगासनाचा वेळ आपण ठरवू शकतो. सहसा सर्वसाधारण व्यक्तींसाठी एक 40 मिनिटं पुरेशी असतात, आणि योगासनासाठी एक 20 ते 25 मिनिटे योगासने आणि 10 मिनिटं ध्यान असा तुमचा 1 ते 1.25 तासाचा पूर्ण रुटीन असणं आवश्यक असतं. हा, कारण काय, योगासनाचे फक्त शारीरिक परिणाम होत नाहीत तर मानसिक सुद्धा चांगले होतातच, आणि दुसरी गोष्ट म्हणजे शारीरिक लवचिकता वाढते आणि वजन. बऱ्याच पेशंटमध्ये काय होतं की ते 2-3 महिने व्यवस्थित सगळं रुटीन फॉलो करतात, त्यांना छान रिझल्ट येतो, पण नंतर परत रिगेन व्हायला सुरुवात होते वजन. तो योगासनाचा हा परिणाम असतो की ते प्रत्येक तुमच्या पचन संस्था वगैरे यांच्यावर एवढे सुंदर परिणाम करून जातात की परत रिगेन होण्याचे तुमचे चान्सेस थोडेसे कमी होऊन जातात.
0: तर मॅडम, आणखी एक असा गैरसमज आपल्याला स्त्रियांमध्ये किंवा सर्वसामान्य लोकांमध्ये दिसून येतो की बाजारात मिळणारी वजन कमी करणारी औषधं किंवा पावडर्स आहेत किंवा सप्लिमेंट्स आहेत, तर ते घेत असतात, तर ते कितपत सुरक्षित आहे?
1: आता बऱ्याचदा काय होतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचं असतं त्यावेळी दिवस रात्र अगदी ध्यानी मनी कायम त्याला वजन कमी करण्याचाच ध्यास असतो, मग त्यासाठी तो कुठलाही उपाय करण्यासाठी तयार असतो. पण तसं नसावं, कायम वजन कमी करण्यासाठी तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीचाच उपयोग केला पाहिजे, त्यातील तज्ज्ञाचाच सल्ला तुम्ही घेतला पाहिजे. आजकाल एक ट्रेंड झालाय की फिटनेस वाढवा, पण यामध्ये बरेचसे म्हणजे जे डॉक्टर्स नाहीयेत, जे त्यातले तज्ज्ञ नाहीयेत, ज्यांना त्या पावडरचा किंवा त्या औषधांचा काही परिणाम माहिती नाहीये, त्या व्यक्ती सुद्धा ह्या फील्ड मध्ये आलेल्या आहेत. तर ही अगदीच चुकीची गोष्ट आहे. वजन कमी करताना जे आपण औषध वापरतोय ते औषध आपल्या शरीरावर काय काम करतं आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर काय होतात ह्याची पूर्ण माहिती आपण रुग्णाला देणं आवश्यक असतं, की जी माहिती फक्त एक त्यातली शास्त्रोक्त माहिती असणाराच तज्ज्ञ देऊ शकतो. त्यामुळे ही बाजारात मिळणारी औषधं वापरणं अगदी चुकीचं आहे. आणि मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक औषधाचा डोस हा व्यक्तीच्या वय, त्याची उंची, त्याचं काम करण्याचं स्वरूप, त्याचं लिंग स्त्री पुरुष यानुसार आपण ठरवत असतो. त्यामुळं एका माझ्या मैत्रिणीने हे प्रोडक्ट वापरले तेच मी प्रोडक्ट मी वापरतेय असं म्हणून आपल्याला चालणार नाही.
0: अगदीच. मॅडम, आणखी एक साधा प्रश्न म्हणजे कुठलीही स्त्री व्यायाम किंवा योगासन टाळण्यासाठी, मी तर खूप घरकाम करते आणि माझा खूप व्यायाम होतोय तरी पण लठ्ठपणा वाढतोय, आणखी विशेष काय व्यायाम करावा असं प्रत्येक स्त्रीच्या तोंडून आपण हे ऐकतो, तर घरकाम

0: व्यायाम होऊ शकतो का, याबद्दल काय सांगाल बरं?
1: काळानुसार घरकाम ही जी कन्सेप्ट आहे ही खूप बदललेली आहे. आज आपण जी घरकामं करतो त्यामध्ये आणि पूर्वीच्या काळी जी घरकामं होती त्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. आजची जी घरकामं असतात त्यामध्ये आपली अंगमेहनत खूप जास्त प्रमाणामध्ये होत नाही. पूर्वीच्या काळी आडातलं पाणी शेंदून काढणं किंवा कपडे धुणं ह्या किंवा दळण दळणं ह्या सगळ्या जात्यावरती ह्या सगळ्या ज्या हालचाली होत्या त्या तुमचं पूर्ण सर्वांगीण शारीरिक हालचाल करणाऱ्या होत्या, सर्वांगीण विकास करणाऱ्या होत्या. पण आज त्या स्वरूपामध्ये घरकामं होत नाहीत. जास्तीत जास्त स्त्रिया काय करतात, मॅक्झिमम गोष्टींसाठी काही मावशी लावलेल्या असतात, पण घरकाम करतात म्हणजे काय करतात, फक्त त्या स्वयंपाक करतात. आणि स्वयंपाक करताना तुमच्या पायाची फारशी हालचाल होत नाही, फक्त आपल्या हातांची हालचाल होते. आणि योगासनं व्यायाम हा असा प्रकार आहे की तुमच्या पूर्ण अवयवांवर त्याचा परिणाम व्हायला हवा की जो घरकामांमध्ये होत नाही. त्यामुळं घरकाम करतीये आणि त्यामुळं मी चालणार नाही, त्यामुळं मी योगासनं करणार नाही, हे होऊ शकत नाही.
0: अगदीच, म्हणजे कितीही घरकाम आताच्या स्त्रीने केलं तरी ते व्यायामात मोडत नाही.
1: त्या स्वरूपामध्ये आपल्या शरीराची हालचाल होत नसल्यामुळं ते दोन्ही बरोबर असं योग्य वाटत नाही.
0: अगदीच, म्हणजे सगळं घरकाम जे आपण स्त्रिया करतात ते व्यायाम या प्रकारात मोडत नाही, त्यांना विशेष हालचाली करण्याची गरज
1: आहे.
0: आणि म्हणूनच त्यांनी व्यायामाकडे किंवा योगा मेडिटेशन सायकलिंग चाल.
1: आणि दुसरं म्हणजे घरकाम करताना आपण काय करतो की खूप घाईमध्ये करत असतो, काहीतरी तणावाखाली करत असतो, काहीतरी आपल्याला टाइम मॅनेजमेंट करायचं असतं, आपलं मन रिलॅक्स नसतं. पण योगासनं जेव्हा करत असतो आपण अगदी शांत मनाने करत असतो, कुठेही काही ताण नसतो, त्यामुळे त्याचा मानसिक परिणाम सुद्धा आपल्यावर होत असतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यतेसाठी योगासन हे बेस्ट आहे.
0: अगदीच. तर एकंदरीतच मॅडम, लठ्ठपणाच्या समस्येविषयी आपण माहिती आमच्या मैत्रिणींना दिलीत, तर शेवटी जाता जाता हे सांगा की सर्व स्त्रियांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी त्यांच्या निरामय आयुष्यासाठी कोणत्या गोष्टी त्यांच्यासाठी विशेष महत्वाच्या आहेत, त्यांनी काय करायला हवं?
1: निरामय आयुष्याची सुरुवातच आपल्या आहारामधून होते असं म्हणायला हरकत नाही. कारण अथर्ववेदामध्ये असं वर्णन आहे की अहम अन्नम, जसे खाल तसे दिसाल असं म्हणतात. तुम्ही ज्या प्रकारचा आहार घेत असता त्या प्रकारचं तुमचं वागणं बोलणं आणि एकूण तुमचं दिसणं असतं. त्यामुळं तुम्हाला जर तुमचा जर प्रवास निरामयतेकडे करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला थोडस आहारावर फोकस करावं लागतं. त्यामुळे आपली जी भारतीय संस्कृती आहे, आपलं जे भारतीय आहारशास्त्र आहे हे अगदी सर्वसमावेशक आहारशास्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आपल्या आहारशास्त्रामध्ये प्रत्येक अन्न घटकाचं जे प्रमाण दिलेलं आहे ते अगदी योग्य स्वरूपामध्ये दिलेलं आहे. मिठाचं प्रमाण किती असावं, चटण्यांचं प्रमाण किती असावं, कोशिंबिरी किती खाव्यात, भाजी किती खावी आणि पोळी आणि वरण भात किती खावा ह्याचं प्रत्येकाचं एक प्रमाण ठरलेलं आहे. ज्या प्रमाणामध्ये आपण चटणी खातो, लोणचं खातो, त्या प्रमाणामध्ये आपण भाजी खात नाही, आणि ज्या प्रमाणामध्ये भाजी खातो त्या प्रमाणामध्ये आपण लोणचं चटणी खात नाही. त्यामुळे हे जे सगळ्यांचं प्रमाण आपण ठरवून दिलेलं आहे आपल्या आहारशास्त्रामध्ये, ते पान वाढलेलं असतं, त्याचं प्रत्येकाचं एक प्रमाण ठरलेलं आहे. ज्या प्रमाणामध्ये आपण वरण खातो त्या प्रमाणामध्ये आपण तूप खात नाही. तूप आपण फक्त एक छोटा चमचाभर तूप खातो, वरण मात्र आपण वाटीभर खातो. तर त्यामुळं बाकीचं काही किती खावं काय नाही ह्यापेक्षा फक्त जर आपण भारतीय आहार पद्धती जरी फॉलो केली तरी पण आपण स्वतःला फिट ठेवू शकतो. आता यामध्ये आपण काही गोष्टी ह्या स्वतःहून आपण नियमित फॉलो करायला पाहिजेत. स्पेशली जेव्हा आपण वेट लॉस ट्रीटमेंट घेतो त्यावेळेस नियमितता खूपच महत्वाची आहे. नियमितता, सातत्य आणि आपण स्वतःहून आपल्यालाच घालवून दिलेले काही विशेष नियम आणि आपली स्वतःचीच काही आहार, व्यायाम, झोप यांची शिस्त ह्या सगळ्याच गोष्टी खूप आवश्यक असतात. या सर्वांच्या योग्य एकत्रीकरणातून निश्चितच आपण दीर्घायुषी शतायुषी होऊ शकतो. तर यासाठी पण ठराविक काही व्यायाम, चालणे, योगासने यासाठी काहीतरी ठराविक वेळ आपण ठरवून द्यावी. सहसा सणवार सोडून गोडधोड पदार्थ थोडेसे खाणं टाळलं पाहिजे. आणि पाण्याचं प्रमाण विशेषतः काय असतं की आजकाल चाललंय की खूप पाणी प्या खूप पाणी प्या, पण तसं काहीही नाहीये. पाण्याचं प्रमाण आपल्याला जेव्हा पाण्याची कमतरता असते त्यावेळी आपोआप आपलं

0: शरीर आपल्याला सांगत असतं की मला पाण्याची कमी आहे आणि तहानेनी ते दाखवत असतं. तर जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी प्या, विनाकारण पाणी घेऊ नका. त्याचप्रमाणे आहाराचं सुद्धा काही प्रमाण सांगितलेलं आहे. जर आपण आपल्या पोटाचे आमाशयाचे जर 4 भाग केले तर 2 भाग आहार, 1 भाग पाणी आणि 1 भाग हवेसाठी तुम्ही रिकामा ठेवावा. अगदी भरपेट जेवण आपण जेवताना म्हणतो सावकाश जेवा, स अवकाश. अवकाश म्हणजे थोडीशी पोटामध्ये जागा ठेवून आपण जेवण केलं पाहिजे. आता या सगळ्या गोष्टी आपण पाळतोय तर ते निरामयतेकडे प्रवास करण्यासाठी. पण यामध्ये जेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम्स येतात लठ्ठपणासारखे, त्यावेळी स्वतःहून काही उपाययोजना करण्याच्या ऐवजी काही तज्ज्ञांचाच त्यामध्ये सल्ला घ्यावा आणि चुकीच्या पद्धतीने थोडंसं डाएट करणं टाळावं. आणि या सगळ्या गोष्टी जर फॉलो केला तर नक्कीच आपण निरामय आयुष्य जगू शकतो, अगदी शतायुष्य होऊ शकतो.
1: खूप धन्यवाद मॅडम. तर मैत्रिणींनो, आजच्या या मुलाखतीतून आपण जाणून घेतलं की लठ्ठपणा हा केवळ दिसण्याचा प्रश्न नाही तर तो अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देणारा महत्वाचा आरोग्यविषयक मुद्दा आहे. मात्र योग्य आहार, नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप किंवा ताणतणावाचं योग्य व्यवस्थापन आणि तज्ज्ञांचा सल्ला या सगळ्या गोष्टींच्या साध्या सवयी आपण अंगीकारल्या तर त्यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येऊ शकतं. तर मैत्रिणींनो, स्वतः निरोगी राहणं खरं तर ही प्रत्येक स्त्रीची गरज नाही तर तो तिचा अधिकार आहे हे आपण लक्षात घ्यावं. कारण स्त्री ही निरोगी असेल तर कुटुंब निरोगी राहतं आणि समाजही अधिक सक्षम बनतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अवैज्ञानिक उपाय, उपाशी राहणं किंवा सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणं नेहमीच हिताचं ठरतं. तर मैत्रिणींनो, आज स्मिता कुलकर्णी मॅडम यांनी आपल्याला याविषयी अतिशय सोप्या भाषेत उपयुक्त पद्धतीने बहुमोल अशी माहिती दिलेली आहे. तर मॅडम, सर्व मैत्रिणींच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मैत्रिणींनो. आता मात्र मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटूयाच आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात पुढच्या महिन्याच्या 2 रविवारी. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी रहा. नमस्कार.
2: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 2 ऐकला. मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की अनेक मैत्रिणींना आरोग्याच्या बाबतीत लठ्ठपणा, स्थूलता या समस्या जाणवतात आणि या गोष्टीचा केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकही ताण आपल्या मैत्रिणींना येत असतो. तेव्हा यावर सविस्तर आणि योग्य असं मार्गदर्शन वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांनी आपल्या सर्व मैत्रिणींना केलं आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण आज सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 1 वाजतो आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: मंगळवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. पश्चिम बंगालमध्ये समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारची मंजुरी. जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि एलेना रिबाकिनानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे, त्यामुळे या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ब्रिक्स शिखर परिषदेत केलेल्या भाषणात ते बोलत होते. तंत्रज्ञान तसंच महत्वाच्या खनिजांचं शस्त्रीकरण याबाबतही गंभीर चिंता व्यक्त करतानाच सामायिक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात असा इशारा त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख या शिखर परिषदेत हजर होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या चार मुद्द्यांवर ब्रिक्सनं लक्ष केंद्रित केलंय. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हिताचं रूपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद वाटत असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है. डिजास्टर मैनेजमेंट के लिए अर्ली वार्निंग डेटा इंटीग्रेशन गाइडलाइन तैयार की गई है.
0: दरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे पुन्हा मायदेशी रवाना झाले आहेत. यशस्वीरित्या पार पडलेली ब्रिक्स इंडिया 2026 शिखर परिषद आणि या परिषदेनं स्वीकारलेली नवी दिल्ली घोषणा हे भारतासाठी तसंच जागतिक व्यवस्थेसाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरल्याचं भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं पुन्हा एकदा आपल्या मुत्सद्देगिरीची ताकद दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं. स्वतःच्या सांस्कृतिक मूल्यांवर विश्वास ठेवणारा भारत जगासोबत संवाद, भागीदारी आणि सहकार्यासाठी सदैव खुला आहे असंही ते म्हणाले. नेतृत्व म्हणजे केवळ प्रभाव निर्माण करणं नव्हे तर विकास, शांतता, लवचिकता, नवोन्मेष आणि शाश्वत विकास या समान प्राधान्यक्रमांकरता विविध देशांना एकत्र आणणं हे भारतानं ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेतून दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत काल सर्व सदस्य देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं सदस्य देशांची प्रशंसा केली आहे. ही स्वीकृती म्हणजे व्यापक आरोग्य कवच, सक्षम आणि लवचिक आरोग्य व्यवस्था आणि पॅन्डेमिक अग्रीमेंट मधल्या पॅथोजन ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग बद्दलच्या वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण करण्याप्रती सदस्य देशांच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रायसस यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इराणचे वाणिज्य व्यवहार आणि अर्थमंत्री सय्यद अली मादानी झादे यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल तसंच अर्थविषयक चर्चांमध्ये रचनात्मक सहभाग घेतल्याबद्दल सीतारामन यांनी त्यांचे आभार मानले. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी आर्थिक विकासाशी संबंधित मुद्द्यांवर तसंच परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संभाव्यतेवर विचारांची देवाणघेवाण केल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे. पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनापूर जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. जुनपूट गावात उभारण्यात येणारा हा तळ चंडीपूरच्या क्षेपणास्त्र चाचणी तळापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. आणखी एक तळ आंध्र प्रदेशात उभारला जाणार असल्याची माहिती पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिली. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे 2026 या वर्षात एकूण काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली असून 2025 या संपूर्ण वर्षात काढून घेतलेल्या एकूण रकमेच्या म्हणजे 1,66

61,000 कोटी रुपयांच्या रकमेच्या तुलनेत यावर्षीची आतापर्यंतची काढून घेतलेली ही रक्कम बरीच मोठी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जो देश आठवणी, इतिहास, संस्कार, भाषा, पुरातन दस्तऐवज आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. मुंबईतल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीत आयोजित कार्यक्रमात थोड्या वेळापूर्वी ते बोलत होते. ज्ञान हे कायमच मुक्त असायला हवं, त्या दृष्टीनं एशियाटिक सोसायटीत असलेल्या ज्ञानाच्या वारशाचा उपयोग महान भारताच्या उभारणीसाठी होईल, या दिशेनं आपण वाटचाल करायला हवी असं ते म्हणाले. भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहास माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. एशियाटिक सोसायटीच्या रूपानं अशा प्राचीन इतिहासाचं जतन आणि संवर्धन होतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. ग्रंथालय विभागाचं मुख्य कार्यालय लवकरच नव्या जागेत हलवलं जाईल आणि एशियाटिक सोसायटीला त्यांच्या कामात शक्य ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. भावी पिढ्यांना आपला समृद्ध इतिहास समजला पाहिजे यासाठी एशियाटिक सोसायटीमधील प्राचीन वारशाचं जतन आणि संवर्धन करणं आपलं कर्तव्य आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. याच अनुषंगानं एशियाटिक सोसायटीला राज्य सरकारकडून काहीही कमी पडू दिलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्यात. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाले. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्याकरता भाविकांची गर्दी झाली आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. एलेना रिबाकिना हिनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलंय. विजेतेपदासाठी काल झालेल्या अंतिम सामन्यात रिबाकिना हिनं अरेना सबालेंका हिचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला. रिबाकिनाचं हे पहिलं अमेरिकन खुलं विजेतेपद तर तिसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरलंय. या विजयासह रिबाकिना सबालेंकाला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचले. पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या नील स्कूप्स्की या जोडीनं विजेतेपदावर नाव कोरलं. त्यांनी जर्मनीच्या केविन क्राविट्स आणि टीम पुएट्स यांचा पराभव करून जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर च्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 सामना सुरू होईल. उपांत्य फेरीच्या लढतीत च्वेरेव यानं रशियाचा कॅरेन याचा पराभव केला तर शेल्टननं अमेरिकेच्याच फ्रान्सिस याला पराभूत केलं. शेल्टन याच्या कारकिर्दीतला हा पहिला ग्रँडस्लॅम अंतिम सामना असेल. महिला टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेसोबत होणार आहे. दुबईत होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 सुरू होईल. नेपाळमधल्या चिलीमे जलविद्युत प्रकल्पात बचाव कार्य सुरू असून एका बोगद्यात 6 कामगार अडकले असल्याची शक्यता आहे. भारतीय आणि नेपाळी पथकं अवजड यंत्रसामग्रीच्या मदतीनं बोगद्यातला चिखल आणि ढिगारा हटवत असून भूमिगत वीजगृहाच्या दिशेनं पुढे जायचे प्रयत्न सुरू आहेत. बचाव कार्यासाठी काल बोगद्यात आणलेल्या यंत्रसामग्रीनंतर बचाव कार्याला वेग आल्याचं नेपाळमधले भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमधल्या पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1,386 पोहोचली. अजूनही सुमारे 5,130 जणांचा थांगपत्ता लागलेला नाही. आतापर्यंत 13,700 जास्त लोकांची सुटका करण्यात आली तर 339 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. पश्चिम बंगालमध्ये समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारची मंजुरी. जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि एलेना रिबाकिनानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

Regio 10.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचे 3 वाजतायत. थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. जो देश आठवणी इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. गणेशोत्सवाच्या तयारीचा उत्साह सर्वत्र. आणि एलेना रिबाकिनाने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे.

0: आणि गेल्या 2 दिवसांमध्ये हीच धारणा आणखी बळकट झाली आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयावरच्या सत्राचा समारोप करताना ते बोलत होते. नवी दिल्लीत होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात ते बोलत होते. तंत्रज्ञान तसंच महत्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही गंभीर बाब असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीन सारख्या राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख या शिखर परिषदेत हजर होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या 4 मुद्द्यांवर ब्रिक्सने लक्ष केंद्रित केलं आहे. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हिताचं रूपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है. डिजास्टर मैनेजमेंट के लिए अर्ली वार्निंग डेटा इंटीग्रेशन गाइडलाइन तैयार की गई है.
0: ब्रिक्सच्या निमित्तानं नवी दिल्लीत आलेल्या विविध जागतिक नेत्यांबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. 10 ब्रिक्स भागीदार देशांमध्ये बेलारूस, बोलिव्हिया, कझाकस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे. सत्र संपल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कझाकस्तान, फिलिपिन्स, इजिप्त, दक्षिण आफ्रिका आणि बुरुंडीच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. दरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे पुन्हा मायदेशी रवाना झाले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इराणचे वाणिज्य व्यवहार आणि अर्थमंत्री सय्यद अली मादानी झा देह यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल तसंच अर्थविषयक चर्चांमध्ये रचनात्मक सहभाग घेतल्याबद्दल सीतारामन यांनी त्यांचे आभार मानले. या बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंनी आर्थिक विकासाशी संबंधित मुद्द्यांवर तसंच परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संभाव्यतेवर विचारांची देवाणघेवाण केल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे. ब्रिक्स परिषदेत काल सर्व सदस्य देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं सदस्य देशांची प्रशंसा केली आहे. ही स्वीकृती म्हणजे व्यापक आरोग्य कवच, सक्षम आणि लवचिक आरोग्य व्यवस्था आणि पॅन्डेमिक अग्रीमेंट मधल्या पॅथोजन ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग बद्दलच्या वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण करण्याप्रती सदस्य देशांच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या 1 पंधरवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे 2026 या वर्षात एकूण काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली असून 2025 या संपूर्ण वर्षात काढून घेतलेल्या एकूण रकमेच्या म्हणजेच 1,66,000 कोटी रुपयांच्या रकमेच्या तुलनेत यावर्षीची आतापर्यंतची काढून घेतलेली ही रक्कम बरीच मोठी आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपला इतिहास, परंपरा आणि ज्ञानाचं जतन करणाऱ्या देशाला कायमचं गुलाम बनवता येत नाही आणि भारत याचं उत्तम उदाहरण आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीत आयोजित कार्यक्रमात थोड्या वेळापूर्वी ते बोलत होते. काही जण इतिहास पुसून टाकला जात असल्याचा आरोप करतात, मात्र वसाहतवादापासून मुक्ती मिळवायची प्रक्रिया

0: विद्या म्हणजेच इतिहास प्रामाणिकपणे आणि भारतीय दृष्टिकोनातून मांडणं असतं आणि तसंच व्हायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं.
1: कई बार देश में बात होती है कि इतिहास को मिटा रहे हैं. मैं इनके साथ वो विद्वानों के साथ सहमत नहीं हूँ. डीकोलोनाइजेशन की जो प्रक्रिया है वो इतिहास मिटाना नहीं, इसका अर्थ है इतिहास को संपूर्ण प्रामाणिक और भारतीय दृष्टिकोण के साथ फिर से लोगों के सामने रखना, ये डीकोलोनाइजेशन है और वो होना ही चाहिए.
0: भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहास माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. एशियाटिक सोसायटीच्या रूपानं अशा प्राचीन इतिहासाचं जतन आणि संवर्धन होत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी सांगितलं. ग्रंथालय विभागाचे मुख्य कार्यालय लवकरच नव्या जागेत हलवलं जाईल आणि एशियाटिक सोसायटीला शक्य ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. भावी पिढ्यांना आपला समृद्ध इतिहास समजला पाहिजे यासाठी एशियाटिक सोसायटीतल्या प्राचीन वारशाचं जतन आणि संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. याच अनुषंगानं एशियाटिक सोसायटीला राज्य सरकारकडून काहीही कमी पडू दिलं जाणार नाही अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली. सध्या अमित शहा यांच्या उपस्थितीत 52व्या भारतीय रत्न आणि आभूषण पुरस्कारांचं वितरण होत आहे. त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एका वार्ताहर परिषदेला संबोधित करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असून उभयतांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी गोष्टी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवाशांनी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोकणासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि राज्यातल्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्यामुळे वारजे परिसरात तब्बल 7 तास वाहतूक कोंडी झाली. मुंबईत पुनर्बांधणी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून मस्जिद आणि माटुंगा स्थानकांवरचे 4 पादचारी पूल बंद करण्याबाबत मध्य रेल्वेला बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सूचना दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीच्या माध्यमातून 648 प्रकरणं निकाली काढली गेली. या प्रकरणांमध्ये एकूण 2,68,96,807 रुपये इतक्या रकमेची तडजोड झाली. एलेना रिबाकिना हिनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. विजेतेपदासाठी काल झालेल्या अंतिम सामन्यात रिबाकिना हिनं ॲरिना सबालेंका हिचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला. रिबाकिनाचं हे पहिलं अमेरिकन खुलं विजेतेपद तर तिसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरलं आहे. या विजयासह रिबाकिना सबालेंकाला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरही पोचली आहे. पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या नील स्कुपस्की या जोडीनं विजेतेपदावर नाव कोरलं. त्यांनी जर्मनीच्या केविन क्वार्टिस आणि टीम पुएट्स यांचा पराभव करून जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 हा सामना सुरू होईल. उपांत्य फेरीच्या लढतीत झ्वेरेव यानं रशियाच्या कॅरन याचा पराभव करून तर शेल्टन यानं अमेरिकेच्याच फ्रान्सिस याला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेल्टन याच्या कारकिर्दीतला हा पहिला ग्रँडस्लॅम अंतिम सामना असणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह आणि एलेना रिबाकिनानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घर.

0: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी,
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
2: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत। गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे। ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून

0: व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
1: ही तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी, तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण.

0: चला तर मग श्रोते हो, वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर.
1: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा.
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
2: या योजनेत आतापर्यंत 8.85 कोटी अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
5: आजच संपर्क करा.
6: थोडं गोड, थोडं तिखट, थोडं कडू, थोडं आंबट, थोडं खारट, थोडं तुरट, पण आमच्याशिवाय सर्व चळणी. आयुष्यात चव येईल ऐकून गाणी, म्हणून ऐकत रहा अमरावती आकाशवाणी, सकाळी ठीक 10 ते 12 पर्यंत FM 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचे 3:15 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: ये है विविध भारती
1: उजाले उनकी या।

0: नमस्कार, मी मनोज जणावकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये हीच धारणा आणखी बळकट झाली आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयावरच्या सत्राचा समारोप करताना ते बोलत होते. ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात सांगितलं. भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा मांडेल अशी घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. मुंबईत ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. जनसेवा हीच ईश्वर सेवा हा मंत्र आणि जनसहभागातून 2047 पर्यंत विकसित भारताची रचना करणं हे लक्ष ठेवून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सर्व घटक पक्ष 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवतील अशी माहिती त्यांनी दिली. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 हा सामना सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये.

0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आज.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
4: आजच संपर्क करा.
5: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
6: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सायंकाळचे 5:04 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: परिषदेत शाह बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
1: भारतीय जनता पार्टी और हमारे साथी कल 17 सितंबर से 17 अक्टूबर तक राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियान चलाने वाले हैं. इसका मंत्र है जन सेवा ही प्रभु सेवा और लक्ष्य है जन भागीदारी से 2047 में विकसित भारत की रचना करना. और इस सेवा संकल्प अभियान के माध्यम से 25 वर्षों की ये प्रेरक यात्रा, इसके उद्देश्य और इसके सिद्धियां और आने वाले दिनों के लिए संकल्प जो है हमारा, वो हम देश की जनता को बताने का काम करेंगे.
0: या अभियानात मुलांसाठी मेरे सपनों का भारत या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रवासातील कमी परिचित कथा स्थानिक भाषांमधून संगीत नाट्य सादरीकरणाच्या माध्यमातून गावागावात पोहोचवण्यात येणार आहेत. अंगण मिलन सेवा, अंगणवाडी संवाद आणि मातृत्व संवाद या उपक्रमांद्वारे गेल्या 25 वर्षात विकास योजनांमुळे जीवनात परिवर्तन झालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. सेवा संकल्प यात्रा नागरिकांना विकसित भारताच्या कल्पनेत योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करेल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा हा सेवा संकल्प अभियान नसून मेवा संकल्प अभियानाचा शेवटचा अंक खेळण्यासाठी आहे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या गंभीर संकटातून जात आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. अशा परिस्थितीत अमित शाह यांना खरोखरच महाराष्ट्राची आणि शेतकऱ्यांची सेवा करायची असेल तर त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करावी, तरच त्यांच्या 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला काही अर्थ आहे असं सपकाळ म्हणाले. भारतीय ज्ञान परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी एशियाटिक सोसायटीनं पुढाकार घ्यावा. संस्थेकडील ज्ञानसंग्रहाचं डिजिटायझेशन करून तो देशभरातील विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. टाउन हॉल इथल्या एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या नवनिर्वाचित समितीच्या परिचय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. आपला इतिहास, परंपरा आणि ज्ञानाचं जतन करणाऱ्या देशाला कायमचं गुलाम बनवता येत आणि भारत याचं उत्तम उदाहरण आहे असं गृहमंत्री आपल्या संबोधनात म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एशियाटिक सोसायटीच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी राज्य शासनाचं पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही यावेळी दिली.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान गणेश हे बुद्धी, विवेक, समृद्धी आणि शुभारंभाचं प्रतीक आहेत. गणेश चतुर्थी आपल्या जीवनात उत्साह, ज्ञान आणि सकारात्मकता घेऊन येते. हा पवित्र सण आपल्याला जीवनात नवनव्या संकल्पांसह प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा देतो. आपण सर्व मिळून राष्ट्र निर्माणामध्ये योगदान देण्याचा संकल्प करूया असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाले आहेत. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. भरती परीक्षा पद्धतीच्या सुधारणांसाठी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचा नागपूर इथला संवाद कार्यक्रम बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवनात आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रक्रियेत नागपूर महसूल विभागातील सर्व संबंधित घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या सूचना आणि अभिप्राय समितीसमोर सादर करावेत असं आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केलं आहे. दरम्यान अमरावती विभागातील संबंधित हितधारकांशी चर्चा करण्यासाठी ही समिती गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 5:30 या वेळेत नियोजन भवन अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय इथं भेट देणार आहे. जागतिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत तरुणांचं योगदान वाढवणं आणि त्यांच्या नेतृत्व गुणांना प्रोत्साहन देणं या उद्देशानं उद्या नागपुरात 14व्या आंतरराष्ट्रीय युवा परिषदेच्या प्रादेशिक आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय युवा संघटना आणि इंडिया पीस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद होत आहे. युवा आणि जागतिक प्रशासनाचं भविष्य अशी या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय युवा संघटनेचे सहाय्यक उपाध्यक्ष सचिन चौधरी.
3: संयुक्त राष्ट्र संघाच्या 81व्या आमसभेच्या पार्श्वभूमीवरती एक दिवसीय प्रादेशिक आवृत्ती परिषद नागपुरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल, जागतिक शांतता आणि मुत्सद्देगिरी, त्याचबरोबर शाश्वत विकास उद्दिष्टे या संपूर्ण विषयावरती ही परिषद होणार आहे. तरुणांना जागतिक धोरण बनवण्यासाठी ही परिषद कशी मदत करू शकते याबद्दल संपूर्ण चर्चा या ठिकाणी होणार आहे.

हॉकीमध्ये भारताच्या महिला संघानं सलग तिसऱ्यांदा ज्युनियर आशिया कपचं विजेतेपद पटकावलं आहे. गतविजेत्या भारतानं आज दुपारी चीनमधील मोकी इथं झालेल्या अंतिम सामन्यात चीनचा 1-0 असा पराभव केला. सामन्याच्या 17व्या मिनिटाला सानिका चंद्रकांत माने हिनं केलेला एकमेव गोल भारताच्या विजयासाठी निर्णायक ठरला. या विजयासह भारतानं ज्युनियर आशिया कपच्या विजेतेपदाची हॅट्रिक पूर्ण केली. भारतानं यापूर्वी 2023 आणि 2024 हे विजेतेपद पटकावलं होतं. पुरुष हॉकीमध्ये देखील भारतानं दक्षिण कोरियाला 4-1 नं हरवून ज्युनियर हॉकी आशिया चषक आपल्या नावे केला आहे. नागपूर जिल्हा न्यायालयात काल आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत 11,098 खटले निकाली निघाले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून देण्यात आली. या लोक अदालतीत 40,71,00,000 अधिक रुपयांच्या रकमेचा समझौता करण्यात आला तर सुमारे 8,53,32,000 रुपयांची कर्ज वसुली होऊन मोटार अपघात दावा प्राधिकरणांमध्ये 16,78,16,000 रुपये इतक्या रकमेचा समझौता करण्यात आला. हवामान. विदर्भात कालपासून अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. नागपूर जिल्ह्यात देखील आज अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली. आज अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा इथं मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात

रुपयांच्या रकमेचा समझोता करण्यात आला तर सुमारे 8,53,32,000 रुपयांची कर्ज वसुली होऊन मोटार अपघात दावा प्राधिकरणांमध्ये 16,78,16,000 रुपये इतक्या रकमेचा समझोता करण्यात आला. हवामान. विदर्भात कालपासून अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. नागपूर जिल्ह्यात देखील आज अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली. आज अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा इथं मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान पुढील काही तासात वर्धा आणि नागपूर इथं तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. पंतप्रधानांच्या जन्मदिनानिमित्त 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत भाजपाद्वारे राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माहिती. राज्यभर गणेशोत्सवाच्या तयारीचा उत्साह. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या देशवासियांना शुभेच्छा. आणि महिला ज्युनियर आशिया कप हॉकीचं भारताला सलग तिसऱ्यांदा विजेतेपद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 मिनिटांनी ऐकू शकाल. नमस्कार.

संगीत सरिता।

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. विविध देशांच्या प्रमुखांची केली द्विपक्षीय चर्चा. भाजपा एनडीए शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांची विजेतेपदाला गवसणी आणि राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह. नवी दिल्ली इथं 18 ब्रिक्स शिखर परिषदेची आज सांगता झाली. विविधता ही या परिषदेची ओळख राहावी, सहकार्य ही प्रेरणा आणि प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समारोपाच्या भाषणात केलं. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 हीच धारणा आणखी बळकट झाली आहे असं ते म्हणाले. ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा हा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात सांगितलं. तंत्रज्ञान तसंच महत्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही गंभीर बाब असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया इराण यासह चीन सारख्या राष्ट्रांचे प्रमुख या शिखर परिषदेत हजर होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता नवोन्मेष सहकार्य आणि शाश्वतता या 4 मुद्द्यांवर ब्रिक्सनं लक्ष केंद्रित केलं आहे. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हिताचं रुपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है.
0: गेल्या 3 प्रधानमंत्र्यांनी एकंदर 15 राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या. याशिवाय त्यांनी अनेक जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांबरोबर अनौपचारिक चर्चाही केल्या. या बैठकांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचार विनिमय करण्यावर त्यांनी भर दिला. गेल्या 2 मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन

0: चीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. आज त्यांनी कझाकस्तानचे अध्यक्ष कासिम जोमार्ट तोकायेव, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, फिलिपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर यांच्यासोबतही द्विपक्षीय चर्चा केली. या नेत्यांनी धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला. देशातल्या काही राज्यांमध्ये आधीच समान नागरी कायदा आणला असून 2029च्या आधी भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये हा कायदा आणू अशी घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. मुंबईत ते वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. आज सकाळी शहा यांचं मुंबई दौऱ्यावर आगमन झालं आणि त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. या दौऱ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 17 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती आज शहा यांनी वार्ताहर परिषदेत दिली.
2: इसका मंत्र है जनसेवा ही प्रभु सेवा और लक्ष्य है जन भागीदारी से 2047 विकसित भारत की रचना करना और इस सेवा संकल्प अभियान के माध्यम से 25 वर्षों की ये प्रेरक यात्रा इसके उद्देश्य और इसके सिद्धियां और आने वाले दिनों के लिए संकल्प जो है हमारा वो हम देश की जनता को बताने का काम करेंगे.
1: राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांचा वापर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी, देशाला एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घडवण्यासाठी, देश सुरक्षित करण्यासाठी, अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी, कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी केला. तसंच 15 ऑगस्ट 2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती करायचा संकल्प देशाला दिला असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत 12 विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात देशानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आणि सरकारनं वेगवेगळ्या समाज घटकांसाठी राबवलेल्या योजनांचा उल्लेखही त्यांनी केला. शाह यांनी आज सकाळी मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीला भेट दिली आणि प्राचीन दस्तऐवजांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. देशाचा इतिहास आणि ज्ञान वसाहतवादापासून मुक्त करणं याचा अर्थ भूतकाळ पुसून टाकणं असा नव्हे तर भारताच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक सत्य जगासमोर मांडणं असा होतो असं प्रतिपादन त्यांनी केलं. त्यानंतर 52व्या भारतीय रत्न आणि आभूषण पुरस्कार सोहळ्यात त्यांनी भाग घेतला. प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांमुळे या व्यवसायात मोठं परिवर्तन झालं असून या पूर्ण मूल्य साखळीच्या दृष्टीनं क्षमता वर्धन करायचं आवाहन त्यांनी या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना केलं. अमित शहा उद्या नवी मुंबईत हिंदी दिवस 2026 आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत. ते या कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाश

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरलं आणि आगामी FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. महिला संघानं आजच्या अंतिम

आपल्या विजयानंतर या स्पर्धेच्या जेतेपदांची हॅट्रिक साधली. सानिका माने हिच्या एकमेव गोलच्या जोरावर भारतानं चीनवर मात केली. पुरुष संघानेही दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. दुबईत होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंतचे सर्व सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. पॅरा बॅडमिंटनमध्ये जपान इंटरनॅशनल स्पर्धेत भारताच्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या प्रमोद भगत यानं आज पुरुष एकेरीच्या SL3 प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. त्यानं अंतिम सामन्यात भारताच्याच उमेश कुमार याचा 21-16, 21-8 असा पराभव केला. पुरुष दुहेरीच्या SL3 SU5 प्रकारात मात्र प्रमोद आणि सुकांत कदम यांच्या जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या जोडीनं त्यांना 5-21, 15-21 असं नमवलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11:30 हा सामना सुरू होणार आहे. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे, तर रेल्वे आणि ST गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोकणासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि राज्यातल्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्यानं वारजे परिसरात 7 तास वाहतूक कोंडी झाली. मुंबईतही पुनर्बांधणी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून मस्जिद आणि माटुंगा स्थानकांवरचे 4 पादचारी पूल बंद करण्याबाबत मध्य रेल्वेला बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सूचना दिली आहे. गणेशोत्सवांसाठी कोकणात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे आज 2 अपघात झाले. राजापूरजवळ टेम्पो ट्रॅव्हल उलटून चालकासह 16 जण जखमी झाले. यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. खेड तालुक्यात खवटीजवळ दुचाकी 25 फूट खोल खड्ड्यात कोसळून चालकाचा मृत्यू झाला, तर सोबतची तरुणी गंभीर जखमी झाली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत आयोजित 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची सांगता. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. विविध देशांच्या प्रमुखांची केली द्विपक्षीय चर्चा. भाजपा NDA शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांची विजेतेपदाला गवसणी आणि राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 22 भाद्रपद शके 1948 म्हणजेच 13 सप्टेंबर 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया नारदीय कीर्तन मधुरेश्वराचे महात्म्य. हे आख्यान सादर करत आहेत कीर्तनकार चारुदत्त आफळे.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः सरस्वत्यै नमः.

सर्वांचे आवडते देव गजानन यांच्याबद्दलचा एक विशेष सिद्धांत या अभंगामध्ये तुकोबा सांगताय. आणि तो सिद्धांत म्हणजे असा, काही वेळेला माणसं अशी असतात की भक्ती करण्यापेक्षा अभ्यास करण्यापेक्षा शंकाच जास्त काढतात, वात्रटपणा करतात, हो विचारतात. सगळ्या मंगल कार्यांच्या सुरुवातीला गणेश पूजा केली पाहिजे असा आपल्याकडे नियम आहे, आहे का नाही? आहे. सगळे पुढचे विधी झाले पण पहिली गणेश पूजा केली नाही तर मग ते विधी व्यर्थ होतील, खरं आहे का नाही? तर मग काही वात्रट लोक विचारतात, मग शंकर पार्वतीच्या लग्नाचं काय? पण आधी गणेश पूजा होण्यासाठी गणपती अजून जन्माला आलेली नाही तर मग काय करायचं? तेव्हा अहो संतांना सुद्धा अशा वात्रटांना तोंड द्यायला लागतं, त्यामुळे त्यांनी हा अभंग तयार केलाय आणि सांगितलंय, बाबा रे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ते तीन देवांचे जन्मस्थान. जस भगवान प्रभू रामचंद्र हा विष्णूंचा अवतार, पण या अवतारापूर्वी सुद्धा विष्णू रूपामध्ये ते आहेतच. भगवान गोपाल कृष्ण हा महाविष्णूंचा अवतार, पण आधी ते विष्णू रूपात आहेतच. तस शंकर पार्वतीच्या पोटी जन्म घेतलेले गणेश हा गणेशांचा अवतार, याच्या पूर्वी ते ओंकार रूपामध्ये आहेतच. कंठापाशीचा अ, जिव्हेपाशीचा उ आणि ओठापाशीचा म, यामध्ये सर्व शब्द ब्रह्म आहे हा शास्त्र सिद्धांत आहे. तर या मूळ ओंकार स्वरूपाला आपल्या देहाचंच चित्र दिलं आहे. तीन हा आकडा ओठाची संख्या दाखवतो, ओठाचा आकार दाखवतो. पुढे साताची संख्या जिव्हेचा आकार दाखवतो आणि वरच चंद्रबिंब हे नासिकेची अवस्था दाखवत. तेव्हा अशाच एका विशिष्ट चित्राला आपण ओंकार मान्य केला आहे. आता त्या ओंकाराची मूर्ती करायची म्हणजे कशी काय करणार? म्हणून तो ओंकार फक्त आडवा केला आणि गजमुख अशा तऱ्हेचं गजाननाचं एक प्रतीक चित्र ज्याला म्हणतात, एक शब्द ब्रह्मात्मक चित्र ज्याला म्हणतात, अशी मूर्ती जन्माला आली. म्हणून या गजवदन रूप ओंकार रूप अशा गणेशाकडून अनंत गोष्टी आपल्या लोकांनी शिकल्या पाहिजेत, बुद्धिवंतांनी शिकल्या पाहिजेत. अरे गणेश बुद्धीची देवता आहे, तर मग बुद्धी असलेल्यांनी हत्तीच्या डोक्यासारखं वागलं पाहिजे, कशाला ही धडक द्यायला घाबरलं नाही पाहिजे, सुई इतकी सुद्धा चूक डोळ्याला दिसली पाहिजे. सोंडेनं वेळ प्रसंगी झाड उचलता आलं तरी सुई सुद्धा उचलण्याची करामत केली पाहिजे. कान सुपासारखे पाहिजे, चांगलं ते ठेवायचं, फोलपट ती उडवायची, हे सद्गुण कानामध्ये पाहिजेत. एक दंत गणेश आहेत. तेव्हा समाज कार्य करणाऱ्यांनी एक बाणी असं राहिलं पाहिजे, एक उत्तरात बोललं पाहिजे आणि उदर विशाल म्हणजे अनेकांचे अपराध पोटात घातले पाहिजेत. अहो तरच असा गुणवान मनुष्य गणाधीश होत असतो. म्हणून समर्थांनी सुद्धा त्यांना वंदन केलंय.

समरथ। ही सृष्टी जेव्हा उत्पन्न झाली तेव्हा ओंकार नाद निघाला असं जाणते सांगतात। तेव्हा निर्गुणातून सगुणाकडे येण्याचा हा आरंभ ओंकार आहे, तर मग सगुणातून निर्गुणाकडे याच स्वराने जाता आलं पाहिजे हा निश्चित सिद्धांत आहे। म्हणून अवतार कार्याचा संदेश काय तो आपण अवतार कार्यामध्ये पाहू, पण तूर्त अशा शंकर पार्वतीच्या पोटी जन्माला आलेल्या गणेशाकडे बघताना सुद्धा ते मूळ स्वरूपामध्ये विष्णू स्वरूपात कसे आहेत, मूळ ओंकार स्वरूपात कसे आहेत, त्यांच्या शब्द ब्रह्म बुद्धी ब्रह्म या स्वरूपामध्ये ते कसे आहेत यालाही आपल्याला ओळखता आलं पाहिजे, वंदन करता आलं पाहिजे, यासाठी तुकोबार।

पाहिजे. गणेश पुराणामध्ये गणेशांच्या अवतारांच्या अनेक कथा आहेत. त्यातली एक कथा फार मनोरम आहे, ती जरा आपल्याला अधिक जवळची आहे, कारण त्या अवतारामध्ये गणेश जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, दक्षिणेकडे झालेला आहे, आणि पराक्रमाची सुद्धा सुरुवात दक्षिणेकडे झाली आहे. कथा झाली अशी, सिंधू नावाचा दैत्य अतिशय माजला, याने तपश्चर्या करून सूर्याच्या कडून अमृत पात्र मिळवलं. अनेक वेळेला मनात शंका येते की हे असुर असे माजतात तर मग देव त्यांना वरदान कशाला देतात. त्याचं उत्तर आपल्याला समजलं पाहिजे, ते असुर राक्षस दुष्ट प्रवृत्तीचे असले तरी तपश्चर्या करतात. साध्या भाषेत म्हणायचं तर तपश्चर्या म्हणजे अभ्यासक्रम आणि वरदान म्हणजे पदवी. अशी तपश्चर्या केलेल्याला ते वरदान द्यावं लागतं, ती देवाची इच्छा असत नाही, पण ती असहाय्यता असते, देणं भाग असत. तपाला ते फळ मिळालंच पाहिजे. याने अमृत पात्र मिळवलं आणि मग या आसुरी लोकांचा मेळा जमा करून सैन्य उभं केलं, स्वर्ग जिंकला, इंद्राला भयभीत करून परागंदा केला. आणि याचे चढते वाढते अत्याचार पाहून भगवान शंकर पार्वतीसह आणि आपल्या सर्व शिवगणांसह दक्षिणेकडे निघून आले, अशी कथा गणेश पुराणाच्या पूर्वार्धात सांगितली जाते. दक्षिणेकडे म्हणजे कुठे निघून आले, त्रिसंध्या नामे क्षेत्रात, त्रिसंध्या नामे क्षेत्रात ऋषी

रात्री दिवस त्या ठिकाणी सुखामध्ये गेले, पण पार्वती मातेचं मात्र मुख नेहमी उदास. एक दिवस शंकरांनी विचारलं, पार्वती असं काय झालं, अशी का उदास असतेस? तेव्हा तिने आपल्या मनातलं दुःख सांगितलं की भगवंता, आपण आपला हिमालय सोडून कैलास पर्वत सोडून दुसऱ्या ठिकाणी आश्रितासारखं राहतो आहोत. एका असुराच्या त्रासापाई जे स्वर्गातून परागंदा झालेले देव आहेत, पदच्युत झालेले देव आहेत, ते सर्व देव या आर्यावर्तामधले अनेक राजे ज्यांना या सिंधू दैत्यानं त्रास दिला, असे वनवासामध्ये गिरीकंदरी वास करणारे अनेक राजे आहेत, त्यांची सैन्य आहेत, मग आपण सारे एकत्र येऊन याचा पराभव करून आपल्या मूलस्थानी का नाही सन्मानाने राहू शकत? काय कमी पडत हो भगवंता? आमच्यामध्ये काय असं कमी आहे म्हणून आपल्याला विजय मिळत नाही? आणि अशा वेळी भगवान शंकरांनी एक सनातन सत्य सांगितलं आहे, भाई ग, सर्व राजे तयार आहेत, सर्व देवही तयार आहेत, सर्व राजांच्या फौजाही तयार आहेत, कमी एकाच गोष्टीची आहे, सेनापती नाही. या सगळ्यांना एक मनाने एक हृदयाने एक कार्यामध्ये एकवटून कोणी काम करेल असा सेनापती नाही. प्रत्येकाच्या मनात दुसऱ्याबद्दलचा दुजा भाव आहे. या देवांच्या या गणांनी म्हणायचं आम्ही त्यांचं काय ऐकायचं, त्यांनी म्हणायचं आम्ही यांचं काय ऐकायचं, या राजांनी म्हणायचं आम्ही त्या राजाची आज्ञा का पाळायची? माझं तुझं करण्यामध्ये अख्खं आयुष्य गेलं ही सगळ्यात मोठी कमी आहे. तुला तर कल्पना आहेच, ज्याप्रमाणे शरीराला नेत्र त्याप्रमाणे सैन्याला सेनापती. हे नेत्र जर चांगले नसतील तर चांगलं शौर्य असून शक्ती असूनही सारं काही खड्ड्यात पडतं, व्यर्थ जात. दोघांचा विचार झाला. त्या ओंकार रूप गणेशानं आपल्या पोटी जन्म घ्यावा आणि आपल्या प्रभावानं या दैत्यांचा प्रभाव नष्ट करावा, यासाठी उग्र व्रत आचरलं आणि एका सुमुहूर्तावरती या दक्षिण प्रदेशी गजाननांचा जन्म झाला. अर्थात ही वार्ता सिंधू दैत्याला लागलीच. त्याचं बारीक लक्ष होतं याच्यावर, सगळ्या हालचालींकडे. गणेश दिसामासानं वाढू लागले, त्यांचं उपनयन म्हणजे मुंज करायची ठरली. या समारंभात सुद्धा या दैत्यानं काही मारेकरी पाठवले, दोन हत्ती मुद्दाम पाठवले त्या समारंभाचा विध्वंस करायला. हा मुंज मुलगा मध्ये उभा आणि दोन प्रवेशद्वारावर दोन हत्ती, पण ऐन सुमुहूर्त सावधान अशा मंगलाक्षता टाकायची वेळ झाली आणि हत्ती धावत सुटले. इथे खरी धैर्याची परीक्षा असते. या बालकाचं धैर्य जरा सुद्धा ढळलं नाही. हत्ती अगदी समीप येईपर्यंत साथ शांत राहिला आणि अगदी जवळ आल्याबरोबर झटशी बाजूला झाला. ज्या योगे ते दोघे एकमेकांशी टक्कर झाले, नष्ट पावले महाराज. आणि बालकाचं हे धैर्य पाहून त्या उपनयनामध्ये त्या मुंजीमध्ये सर्व देवांनी त्यांना विविध अस्त्रे भेट दिली, त्याचा प्रयोग शिकवला. आणि आता सुयोग्य वयामध्ये आलेला गजानन आपल्या पराक्रमासाठी उत्तर विजयासाठी निघायला याच मुहूर्ती निघावं हे योग्य. विचार झाला खरा, आपण काय कारणाने निघायचं असं तर सांगून निघता नाही येणार की आम्ही आता युद्धाला येतोय. काहीतरी वेगळं कारण सांगून उत्तरेकडे गेलं पाहिजे. शत्रूला थोडं अंधारात ठेवलं पाहिजे. काही वेळेला माणसांना विचित्र वाटतं, काव म्हणले देवाच्या कथेमध्ये सुद्धा फसवा फसवी. अहो, काही युद्धाचे नियम असतात, काही राजशास्त्राचे नियम असतात. या नियमाप्रमाणे गुन्हेगार जर समाजाला फसवून समाजाला त्रास देत असेल तर अशा गुन्हेगाराला फसवूनच अटक करावी लागते, तरच देवांना विजय प्राप्त होत असतो. तेव्हा स्वतःच्या स्वार्थापोटी जर कोणी फसवणूक केली तर ते पातक होत, पण समाजाच्या स्वास्थ्यासाठी जर अशा तऱ्हेचा काही प्रकार केला त्याला मुच्छद्दीपणा म्हणतात, हे समजलं पाहिजे. काय कारण काढावं? मनात असं आलं, गजाननाचं

पार्वतीपते हर हर महादेव। त्रिसंध्या नामाच्या क्षेत्रामध्ये या विंध्याचल पर्वताच्या पायथ्याशी ऋषी मुनींच्या आश्रमात येऊन वस्ती केली

एकदम सगळं वराड उत्तरेकडे चाललंय असं दाखवावं. अहो पण लग्न करायचं म्हणजे मग ते स्थळ वगैरे पाहिजे ना. स्थळ कोण सांगणार, दुसरं कोण सांगणार, नारद मुनींना बोलवा. आणि नारद मुनी आले, महाराज नारायण नारायण नारायण. भगवान शंकराने कौतुकानं विचारलं, नारदा आमचे गजानन आता विवाहाला योग्य आहेत, त्यांना काही स्थळ वगैरे बघा, तुम्ही सगळ्या त्रिभुवनात फिरत असता. नारद म्हणले, अहो कस स्थळ बघणार, जरा थोडा वेळ चेष्टा केली नारदांनी. म्हणाले, अहो घरदार नाही म्हणून सगळ्यांचीच किंमत एकसारखी कुणी करत नाही. जाणती माणसं समजतात विषप्राशन करणारे, जगाच्या कल्याणासाठी महाविष पचवणारे जे भगवान शंकर, अशांच्या घरी कोण कन्या देणार नाही. ब्रह्मदेवाने सुद्धा मला कानावर घातलंय, त्यांच्या दोन कन्या उपवर आहेत, त्यासाठी स्थळ बघायचंच होत. आता तुमचं स्थळ सुचवतो, म्हणजे उत्तम संबंध झाला या लग्नाचं निमित्त करून. हे वऱ्हाड निघाल, या वऱ्हाडाच्या निमित्तानं सिंधू दैत्यामुळे पदच्युत झालेले सगळे राजे, त्यांचे सैन्य, शिवगण, बाकी सगळे इकडे तिकडे पराकांदा झालेले देव सगळे या वऱ्हाडामध्ये एकत्र आले. आणि असा सगळं सैन्यासह हा मेळा उत्तरेकडे चालू लागला.

कमलासुर योद्ध्यांनी मध्ये अशी अडवणूक केल्यावर गणेशाने आपल्या बुद्धिकौशल्याने सेना उभी केली। कमलासुराच्या तुलनेमध्ये सेना कमी होती, पण मांडणी करण्यामध्ये बुद्धी हवी। बुद्धीने सारे काही चालले तर फार सारे सोपे।

गणेशाच्या दागदी पुढे कमलासुर पराभूत झाला, पळू लागला, त्याला पकडला आणि त्याचा शिरच्छेद केला। हा गणेशाचा पहिला पराक्रम या महाराष्ट्र भूमीवरती ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण मयुरेश्वर या नावाने प्रसिद्धीला आलं। म्हणून अष्टविनायकामध्ये हे मोरेश्वराचं स्थान, मयुरेश्वराचं स्थान प्रथम वंदनाचं मानकरी ठरलं। अष्टविनायकाची सुरुवात या मयुरेश्वराच्या दर्शनाने व्हावी अशा रीतीचा हा नियम झाला।

मंडळी, आत्ताच आपण कीर्तनकार चारुदत्त आफणे यांनी सादर केलेलं मधुरेश्वराचं महात्म्य हे नारदीय कीर्तन ऐकलं.

माझा आवार माझा शिवार हा शेतकरी बांधवांसाठी असलेला कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरून. आमची पुढची उद्घोषणा लवकरच, त्यापूर्वी ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात शंकराची आरती. त्यांना सोबत केली आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर यांनी. आरतीला संगीत दिला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि प्रभाकर पंडित यांनी.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंबतू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंबतू गणनायका.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.
2: त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं. ते मला माझ्यात पाहायला सांगतं.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण.
2: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अन्नः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग् ना तस. अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः.

0: गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मग जग पाहू।
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद।
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे। रात्रीचे 8:05 होत आहेत। आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील।
3: आकाशवाणी मुंबई। शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्लीत आयोजित 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची सांगता। वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन। भाजपा एनडीए शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा। गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह आणि कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघाची विजेतेपदाला गवसणी। नवी दिल्लीत 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची आज सांगता झाली। विविधता ही या परिषदेची ओळख राहावी, सहकार्य ही प्रेरणा आणि प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समारोपाच्या भाषणात केलं। ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये हीच धारणा अधिक बळकट झाली आहे असं ते म्हणाले। ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा हा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये एक सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात सांगितलं। तंत्रज्ञान तसंच महत्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही बाब गंभीर असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला। यावेळी सध्या युद्धामध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीन सारख्या राष्ट्रांचे प्रमुख या शिखर परिषदेत उपस्थित होते। भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या 4 मुद्द्यांवर ब्रिक्सनं लक्ष केंद्रित केलं आहे। आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हितात रूपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं।
4: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है। चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है। इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है।
3: गेल्या 3 दिवसात प्रधानमंत्र्यांनी 19 राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या। याशिवाय त्यांनी अनेक जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांसोबत अनौपचारिक चर्चाही केल्या। या बैठकांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचार विनिमय करण्यावर त्यांनी भर दिला। गेल्या 2 दिवसात मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। आज त्यांनी कझाकिस्तान, इजिप्त, इंडोनेशिया, फिलिपिन्स या देशांच्या अध्यक्षांशी चर्चा केली। या नेत्यांनी धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला। देशातल्या काही राज्यांमध्ये आधीच समान नागरी कायदा आणला असून 2029 आधी भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये हा कायदा आणू अशी घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली। मुंबईत ते वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते। आज सकाळी शहा यांचं मुंबई दौऱ्यावर आगमन झालं आणि त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला। या दौऱ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
5: 17 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती आज शहा यांनी वार्ताहर परिषदेत दिली।
6: इसका मंत्र

0: जनसेवा ही प्रभु सेवा और लक्ष्य है जन भागीदारी से 2047 विकसित भारत की रचना करना। और इस सेवा संकल्प अभियान के माध्यम से 25 वर्षों की ये प्रेरक यात्रा, इसके उद्देश्य और इसके सिद्धियां और आने वाले दिनों के लिए संकल्प जो है हमारा, वो हम देश की जनता को बताने का काम करेंगे।
1: राज्य घटनेनं दिलेल्या अधिकारांचा वापर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी, देशाला एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घडवण्यासाठी, देश सुरक्षित करण्यासाठी, अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी, कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी केला। तसंच 15 ऑगस्ट 2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती करायचा संकल्प देशाला दिला, असे गौरवोद्गार त्यांनी काढले। सेवा संकल्प अभियाना अंतर्गत 12 विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात देशानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आणि सरकारनं वेगवेगळ्या समाज घटकांसाठी राबवलेल्या योजनांचा उल्लेखही त्यांनी केला। शाह यांनी आज सकाळी मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीला भेट दिली आणि प्राचीन दस्तऐवजांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं। देशाचा इतिहास आणि ज्ञान वसाहतवादापासून मुक्त करणं याचा अर्थ भूतकाळ पुसून टाकणं असा नव्हे, तर भारताच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक सत्य जगासमोर मांडणं असा होतो, असं प्रतिपादन त्यांनी केलं। त्यानंतर 52व्या भारतीय रत्न आणि आभूषण पुरस्कार सोहळ्यात त्यांनी भाग घेतला। प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांमुळे या व्यवसायात मोठं परिवर्तन झालं असून या पूर्ण मूल्य साखळीच्या दृष्टीनं क्षमता वर्धन करायचं आवाहन त्यांनी या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना केलं। अमित शहा उद्या नवी मुंबईत हिंदी दिवस 2026 आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत। ते या कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत।
2: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे। राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत। बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे। विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत। गौरी गणपती सणाकरता गावी जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे। रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे, तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत। मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे आज 2 अपघात झाले। राजापूर जवळ टेम्पो ट्रॅव्हलर उलटून चालकासह 16 जण जखमी झाले, यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे। खेड तालुक्यात खवटी जवळ दुचाकी 25 फूट खोल खड्ड्यात कोसळून चालकाचा मृत्यू झाला, तर सोबतची तरुणी गंभीर जखमी झाली। भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरलं आणि आगामी FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं। महिला संघानं आजच्या अंतिम सामन्यातल्या विजयानंतर या स्पर्धेच्या जेतेपदांची हॅट्रिक साधली। सानिका माने हिच्या एकमेव गोलच्या जोरावर भारतानं चीनवर मात केली। पुरुष संघानंही दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं। पॅराबॅडमिंटनमध्ये जपान इंटरनॅशनल स्पर्धेत भारताच्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या प्रमोद भगत यानं आज पुरुष एकेरीच्या SL3 प्रकारात सुवर्णपदक पटकावलं। त्यानं अंतिम सामन्यात भारताच्याच उमेश कुमार याचा 21-16, 21-8 असा पराभव केला। पुरुष दुहेरीच्या SL3 SU5 प्रकारात मात्र प्रमोद आणि सुकांत कदम यांच्या जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं। अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या जोडीनं त्यांना 5-21, 15-21 असं नमवलं। अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर ज्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल। भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 हा सामना सुरू होईल। गोवा विधानसभेच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांनी गोवा फर्स्ट या आघाडीची आज घोषणा केली। ही आघाडी म्हणजे मतदारांसाठी बिगर भाजपा आणि बिगर काँग्रेस पर्याय असल्याचं आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं। जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली। त्यामुळे 2026 या वर्षात एकंदर काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली आहे। महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज दुबईत भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरू आहे। भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलाय। शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 3

0: षटकात बिनबाद 29 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत आयोजित 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची सांगता. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. भाजपा एनडीए शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा. गणेशोत्सवांच्या तयारीचा सर्वत्र उत्साह. आणि कनिष्ठ गट हॉकी चषक आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघाची विजेतेपदाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

0: आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा. गणेशोत्सवांच्या तयारीचा सर्वत्र उत्साह आणि कनिष्ठ गट हॉकी चषक आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघाची विजेतेपदाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.